सुप्रभात। सुप्रभात एफएम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे। श्रोतो, आज रविवार, भारतीय संविधानक 29 भाद्रपद शक 1948 अर्थात 20 सप्टेंबर 2026। आमच्या आजच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत। आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं।

0: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतो, सकाळचे ठीक 6:05 झाले आहेत. प्रसारित आहोत मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात ऋग्वेदातील सौरसूक्त. ए प्राणा दांडगे यांनी सादर केलेलं ऋग्वेदातील सौरसूक्त हे स्तोत्र.
1: ओम

शक्यता होतं आपण प्राण दांडगे आणि सहकार्यांनी सादर केलेलं ऋग्वेदातील सौरसूक्त आपण ऐकलं. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात या अंतरऐक्यात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील मुपाळी, रचना आहे ग. दि. वाडळकर यांची, तर संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं.

श्रोत्रोत्तर पण सुमन कल्याणपूर यांच्या सुरातील भूपळे आपण ऐकलीत. रचना होती ग. दि. माडगूळकर यांची, तर संगीत होतं स्नेहल वाटकर यांचं. श्रोता मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात संत तुकाराम महाराजांचा अभंग लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीत श्रीनिवास खळे यांचं.

श्रोता, आता आपण अजित कडकडे यांच्या स्वरातील भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत निर्माता केदार प्रभाकर यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकताच आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग. संगीत नियोजन आहे अनिल अरुण यांचं.

0: श्रोत्यात आपण मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या सुरातील हिंदी देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकलीत. या हिंदी देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. श्रोत्या, मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:35 झाले आहेत. ऐकूयात प्रायोजित गणेश आरती.
1: या आरतीचे प्रायोजक आहेत डॉक्टर संतोष शिंदे यांचे लाईफलाईन हॉस्पिटल नगर रोड बीड, महात्मा ज्योतिराव फुले आयुष्यमान भारत जन आरोग्य, मुख्यमंत्री सहायता निधी, विविध वैद्यकीय विमा योजने अंतर्गत मोफत उपचार.

0: या आरतीचे प्रायोजक होते डॉक्टर संतोष शिंदे यांचे लाईफलाईन हॉस्पिटल नगर रोड बीड, महात्मा ज्योतिराव फुले आयुष्यमान भारत जन आरोग्य, मुख्यमंत्री सहायता निधी, विविध वैद्यकीय विमा योजने अंतर्गत मोफत उपचार।
1: शेतात आपण प्रायोजित गणेश आरती आपण ऐकलीत। आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 6:40 झाले आहेत। श्रोता ऐकूयात कृषीवाणी या दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम। ऐकूयातच्या कृषीवाणी या कार्यक्रमात फळं आणि भाजीपाला काढणीनंतर होणारं नुकसान आणि घ्यावयाची काळजी याविषयी कल्याण शेळके यांच्या संकलित केलेल्या माहितीचा भाग दुसरा। सादर करते योगीराज बच्चे। ऐकूयात कृषीवाणी हा कार्यक्रम।
2: राम राम शेतकरी बंधूंनो। शेतकरी बंधूंनो, फळं आणि भाजीपाला ही अतिशय नाशिवंत उत्पादने असल्याने काढणीनंतर त्यांची गुणवत्ता झपाट्याने कमी होऊ लागते। काढणीनंतर उत्पादनाच्या प्रमाणात, गुणवत्तेत आणि बाजारमूल्यात होणारी घट यास काढणीनंतरचे नुकसान असं म्हणतात। फळं आणि भाजीपाल्यामधील काढणीनंतरच्या नुकसानीची कारणे अशी आहेत, भौतिक इजा, शारीरिक विकार आणि रोगजन्य विकार। आता आपण सुरुवातीला भौतिक इजा कशी होते ती पाहू। काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि साठवणुकीदरम्यान होणाऱ्या यांत्रिक इजामुळे उत्पादनावर जखमा निर्माण होतात। या जखमामधून रोगकारक सूक्ष्मजीव प्रवेश करून कूज वाढवतात आणि उत्पादनाची गुणवत्ता आणि साठवण क्षमता कमी करतात। घर्षण हे काढणी, पॅकिंग आणि वाहतुकीदरम्यान होऊ शकते। खडबडीत कंटेनर किंवा सैल पॅकिंगमुळे फळे एकमेकावर किंवा कंटेनरच्या पृष्ठभागावर घासल्यामुळे घर्षणाची इजा होते। दाब, लहान कंटेनरमध्ये जास्त उत्पादन भरल्यास किंवा कंटेनरमध्ये ज्यांच्या वाहन क्षमतेपेक्षा जास्त भार रचल्यास दाबामुळे नुकसान होते। आघात, फळं किंवा भाज्यांच्या पेट्या, क्रेट किंवा पिशव्या उंचावरून खाली ठेवणे किंवा फेकणे, तसेच निष्काळजी हाताळणी केल्यास आघातामुळे डाग, जखमा किंवा भेगा निर्माण होऊ शकतात। छिद्र पडणं, खडबडीत हाताळणी, टोकदार पृष्ठभाग किंवा देठाच्या संपर्कामुळे वांगी, काकडी, टोमॅटो इत्यादीमध्ये छिद्र किंवा टोचल्यासारखी इजा होऊ शकते। त्यानंतर फाटणे, ही इजा विशेषतः नाजूक पालेभाज्या आणि इतर मऊ उत्पादनामध्ये अधिक आढळते। ती उघडे पडल्यामुळे जलद निर्जलीकरण, रंगबदल आणि कुजण्यास सुरुवात होते। यानंतर शारीरिक विकार तयार होतात। हे विकार उत्पादनातील नैसर्गिक चयापचय प्रक्रियेतील असंतुलन, अयोग्य तापमान, सापेक्ष ओलावा, वायूचे असंतुलन किंवा पोषणातील त्रुटीमुळे निर्माण होतात। त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता आणि साठवण क्षमता कमी होते। यानंतर आपण काढणीपूर्वी निर्माण होणारे आणि काढणीनंतरही त्यांचा परिणाम दिसून येणारे विकार पाहू। यामध्ये फळफुटी, वाढीच्या आणि परिपक्वतेच्या काळात ओलाव्यामुळे अचानक बदल होतात। अनियमित सिंचन किंवा अतिवृष्टी यामुळे लिंबू, द्राक्ष, डाळिंब, लिची आणि टोमॅटो यासारख्या पिकांमध्ये फळफुटी होते। अशा फळांची साठवण क्षमता कमी होते। सूर्यतापाची इजा, अत्यंत उच्च तापमान आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे फळांच्या पृष्ठभागावर तपकिरी किंवा पांढरी डाग पडतात। त्यामुळे उत्पादनाचे बाह्य स्वरूप खराब होऊन बाजारमूल्य घटते। असमान पक्वता, तापमानातील चढउतार, पोषणातील असंतुलन, पाण्याची कमतरता किंवा अयोग्य वाढीच्या परिस्थितीमुळे काही फळांमध्ये समान रीतीने पक्वता येत नाही। परिणामी फळांचा रंग, चव, पोत आणि एकूण गुणवत्ता कमी होऊ शकते। यानंतर आपण काढणीनंतर निर्माण होणारे शारीरिक विकार हे पाहू। यामध्ये पहिलं म्हणजे वार्धक्य। काढणीनंतर फळं आणि भाजीपाल्यामध्ये नैसर्गिक वार्धक्याची प्रक्रिया सुरू होते। वार्धक्य वाढल्यामुळे श्वसनक्रिया,

आणि जैवरासायनिक बदल सुरू राहतात. परिणामी उत्पादनाची गुणवत्ता, पोषणमूल्य आणि रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन रोगजन्य सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. जास्त तापमानामुळे श्वसनक्रिया आणि बाष्पोत्सर्जनाचा दर वाढतो. परिणामी पाण्याची झपाट्याने हानी होऊन फळे आणि भाज्या कोमेजतात, सुरकुत्या पडतात आणि त्यांची गुणवत्ता कमी होते. कमी तापमानामुळे होणारी इजा. अनेक उष्णकटिबंधीय फळे आणि भाज्या कमी तापमानात संवेदनशील असतात, त्यामुळे दोन प्रकारच्या इजा आढळतात. पहिली म्हणजे चिलिंग इजा. गोठणबिंदूपेक्षा जास्त परंतु त्या उत्पादनासाठी सहनशील मर्यादेपेक्षा कमी तापमानाला साठवणूक केल्यास चिलिंग इजा होते. यामुळे पृष्ठभागावर खड्डे पडणे, रंग बदलणे, गर तपकिरी होणे, पक्वता प्रक्रियेत अडथळा येणे आणि चव कमी होणे.

0: यामुळे पृष्ठभागावर खड्डे पडणे, रंग बदलणे, घर तपकिरी होणे, पक्वता प्रक्रियेत अडथळा येणे आणि चव कमी होणे अशी लक्षणे दिसतात. यामध्ये टोमॅटो, केळी, आंबा, संत्रा, पपई, वांगी आणि काकडी ही पिकं चिलिंगेजेस अधिक संवेदनशील आहेत. त्यानंतर गोठण्याची इजा. तापमान गोठण्याच्या बिंदूपेक्षा खाली गेल्यास पेशीमधील पाणी गोठते, त्यामुळे पेशींचे कायमस्वरूपी नुकसान होऊन घर पांचट आणि मऊ होतो. बरं तर शेतकरी बंधनो, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये एवढाच. राम राम.
1: श्रोतोआता आपण कृषीवाणी या सत्रामध्ये फळं आणि भाजीपाला काढणीनंतर होणारं नुकसान आणि घ्यावयाची काळजी याविषयी कल्याण शेळके यांनी संकलित केलेल्या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकलात. सादर करते होते योगीराज बच्चे. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. श्रोत्यावर सहक्षित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 आणि परिसर हा कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता क्रमशः सहक्षित करत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: याबाबतची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 6:45 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयाची माहिती तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर. ऐकूया भाग चौथा.
1: कोणत्याही मानसोपचारामध्ये आत्ता मन अस्वस्थ आहे हे लक्षात येणं खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा माणसांच्या ते लक्षातच येत नाही आणि त्यामुळे मन अस्वस्थ असताना मनात जसे विचार येतात तसंच माणसं विचार करत राहतात आणि त्यामुळे मनाची अस्वस्थता अधिक वेळ राहते. एखादी घटना घडून जाते, मनासारखी ती घटना घडलेली नसते आणि त्यावेळी माणसं जो विचार करत राहतात त्यामुळे घटना 5 मिनिटाची असते पण माणसं अस्वस्थ मात्र 5 तास राहतात. आणि त्याचमुळे आत्ता माझं मन अस्वस्थ आहे हे लक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे. आपण जो मनस्थितीला नंबर देण्याचा एक्झरसाईज केलेला आहे तो याचसाठी खूप महत्त्वाचा आहे. आता मन अस्वस्थ आहे हे लक्षात आलं की आपण त्यामध्ये त्याच्यावर काम करू शकतो आणि त्यानुसार मानसोपचाराचे वेगवेगळे प्रकार होतात. एक काम करू शकतो तो म्हणजे आपल्या मनात जे त्रासदायक विचार आहेत, अस्वस्थता निर्माण करणारे, चिंता भीती निर्माण करणारे विचार आहेत त्यांना चॅलेंज करायचं आणि सकारात्मक विचार करायचा. आज आपण जे बी पॉझिटिव्ह म्हणतो त्याचा उगम याच कॉग्निटिव्ह थेरपीमध्ये आहे. असा ज्यावेळी आपण सकारात्मक विचार मुद्दा म्हणून करतो त्यावेळी मनाची अस्वस्थता कमी होते. म्हणजेच जर इंटरव्ह्यूच्या वेळी एखाद्या माणसाच्या मनात असा विचार आला की माझी तयारी पुरेशी नाही आहे, माझा इंटरव्ह्यू चांगला होणार नाही, तर त्याची मनस्थिती -2, -3 होणार. आता त्याने असा विचार करायचा की मी असे अनेक इंटरव्ह्यू दिलेले आहेत, मला बऱ्यापैकी माहिती आहे आणि मी आत्मविश्वासानं माझ्यासमोर आलेल्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकेन. असा सकारात्मक विचार जर त्याने केला तर त्याचा इंटरव्ह्यू अधिक चांगला होऊ शकतो आणि असे मनात आपल्या जे त्रासदायक भीती चिंता निर्माण करणारे विचार येतात त्यावेळी त्यांना चॅलेंज करून अधिक सकारात्मक विचार करणे हे उपयोगी आहे, आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्यावेळी असे त्रासदायक विचार आपल्या मनात असतात, भीतीचे विचार आपल्या मनात असतात, त्यावेळी आपल्या शरीरावर देखील त्याचे परिणाम होत असतात. आपल्या हृदयाची गती वाढते, श्वासाची गती वाढते, सर्व स्नायू अतिशय टणक आणि ताठर होतात आणि हे बदल करण्यासाठी देखील काही रिलॅक्सेशन तंत्र उपयोगी पडतात. म्हणजेच दीर्घ

0: प्रसंग, ज्यावेळी असं लक्षात येईल की माझ्या मनात खूप भीती आहे आणि त्यावेळी जर मी माझ्या श्वासांची गती बदलवली, म्हणजेच दर मिनिटामध्ये आपले 17 ते 18 श्वास होत असतात, आता मी फक्त 5 ते 6 श्वास मिनिटामध्ये केले, म्हणजे सावकाश श्वास घेतला आणि सावकाश श्वास सोडला, असं जर मी 2 मिनिटं 5 मिनिटं केलं तर त्याचा परिणाम म्हणून माझे वाढलेले जे हृदयाचे ठोके असतात ते देखील नॉर्मलला येतात आणि माझ्या शरीरावर भीतीचे जे काही परिणाम होत असतात ते सगळे रिव्हर्स होतात, नॉर्मलला येतात आणि जो काही प्रसंग आहे त्याला मी अधिक आत्मविश्वासानं सामोरा जाऊ शकतो. याच प्रकारे स्नायूंवरचा ताण कमी करणं, जे आपण शवासनामध्ये किंवा साधा आळस देताना करत असतो, हे देखील एक रिलॅक्सेशन तंत्र आहे आणि या दोन्ही तंत्रांचा उपयोग आपण केला तर आपण तणाव योग्य प्रमाणात ठेवू शकतो.
1: आत्ताच आपण आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयाच्या माहितीचा भाग 4 ऐकला. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर।
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया। वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार। ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती आहे।
2: श्रोते हो, फॅशनचा पर्यावरणासह अनेक क्षेत्रांवर परिणाम होतोय। त्याचा पृथ्वी आणि तिच्यावर राहणारे प्राणी यांचा खोल संबंध आहे। कापड आणि फॅशन उद्योगाची पुरवठा साखळी लांब आहे। ती कृषी आणि फायबर उत्पादनापासून पुरवठा, उत्पादन आणि किरकोळ विक्रीपर्यंत पसरलेली आहे। संशोधकांना असं आढळून आलं आहे की कापड उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात प्रचंड प्रमाणात पाणी, रसायनं आणि ऊर्जा वापरली जाते। त्याचा पर्यावरणावर खोलवर परिणाम होत असतो। जगातील ज्या देशांमध्ये फॅशन आणि कापड उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत, तिथं पर्यावरणीय प्रदूषण आणि पाण्याची कमतरता इतर देशांपेक्षा खूप जास्त आहे। गेल्या 20 वर्षात नवीन फॅशनकडे लोकांची आवड प्रचंड वाढलीय। पूर्वी आपण कोणत्याही सण किंवा लग्न समारंभाच्या निमित्तानं कपडे खरेदी करायचो, पण आता दर 3-4 महिन्याला नवीन फॅशनच्या कपड्यांची खरेदी सुरू झालीय। त्यामुळंच स्वस्त असूनही वस्त्रोद्योग तोट्यात राहत नाहीये। वस्त्रोद्योग विशेषतः फॅशन उद्योगामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होण्यामागे इतर कारणही आहेतच। गेल्या 15 वर्षात फॅशन इंडस्ट्री दुप्पट वेगानं वाढलीय। जीर्ण झालेले कपडे फेकले जातात किंवा जाळले जातात। या दोन्ही घटनांमध्ये पर्यावरणावर परिणाम होत असतो। शहरांच्या तुलनेत खेड्यांमध्ये फॅशनची आवड खूपच कमी आहे। त्यामुळं शहरांमध्ये पर्यावरणाच्या समस्या सातत्यानं वाढतच आहेत। स्टायलिश दिसण्याची प्रवृत्ती व्यसनासारखी बनत चाललीय। याचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होतोय। सध्याचे फॅशन ट्रेंड जीवनशैलीच्या नावाखाली समर्थनीय असू शकतात, परंतु फॅशन उद्योगाला दीर्घकाळ यशस्वी ठेवण्यासाठी असे प्रयत्न चांगले नाहीयेत। भारतासह जगातील अनेक देशांमध्ये वापरा आणि फेका ही विचारधारा फॅशनेबल झालीय। आपल्यामध्ये दिखाऊपणाची सवय आणि पर्यावरणाबद्दल निष्काळजीपणा वाढत चाललाय। त्यामुळं पर्यावरणाच्या समस्या वाढल्या असतानाच हिंसक कारवाया आणि अनेक प्रकारचे संघर्षही वाढलेले आहेत। भारतासह जगातील अनेक देशांमध्ये फॅशनच्या नावाखाली कपडे घालण्याची पद्धत, वस्तू गोळा करण्याची सवय आणि पर्यावरण प्रदूषण आणि इतर समस्यांच्या नावाखाली वापर आणि फेकण्याची सवय बदलण्याची गरज आहे। कपड्यांचा हव्यास कमी केल्यानं नैसर्गिक संसाधनांचा वापर कमी होतो, ज्यामुळं पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन मिळतं।
1: आताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत

मिशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकला. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतव, सकाळचे ठीक 6:55 झाले आहेत.
2: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखे आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
1: श्रोता, ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेस ठीक 7:00 नमस्कार बीड हा कार्यक्रम 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून 7:25 महाराष्ट्र साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी 7:40 प्रायोजित गणेश आरती आणि त्यानंतर 7:45 भावगीत रचना आपण ऐकू शकाल. 7:50 गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू आणि त्यानंतर 7:55 प्रायोजित गणेश गीत रचना आपण ऐकू शकाल. ठीक 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, 8:40 लोकधारा हा लोकसंगीता कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. ठीक 9:00 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू. श्रोत, सकाळी ठीक 10:00 आपण ऐकू शकाल श्रोत्यांनी पत्रकार मराठी गीतांचा कार्यक्रम अर्थात आपली आवड. 10:30 बालजगत या आमच्या छोट्या बालदूतांसाठीच्या कार्यक्रमात नानाजी देशमुख विद्यामंदिर बीड येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. निवेदन असेल रणजित बागलाने यांचं, तर सादरकर्ते असतील योगीराज बच्चे. बालजगत हा कार्यक्रम आज सकाळी ठीक 10:30 श्रोत, सकाळी ठीक 11:00 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम 11:45 मिश्र संघाचा कार्यक्रम. दुपारी ठीक 12:00 पहिला बगरी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारी 1:00 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू. सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोत्यांनो, सायंकाळी ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र, 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम, 7:30 कृषीविषयक कार्यक्रम माझा वार माझा शिवार हे तिन्ही कार्यक्रम आम्ही क्रमशः सुरक्षित करू आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्री 8:45 समाचार संध्या, ठीक 9 वाजता News@9 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सुरक्षित करू.

0: शुक्र रात्री 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र, 11 वाजून 5 मिनिटांनी इंग्रजीतून बातमीपत्र. हे दोन्ही बातमीपत्र आम्ही क्रमशः संरक्षित करू आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. आणि त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 खेळाचा दैनंदिन आढावा आम्ही संरक्षित करू आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तर शुक्र रात्री आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. ऐकूयात एक जाहिरात संदेश.
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर.
0: आकाशवाणी बीड केंद्र, सकाळचे ठीक 7 वाजलेत. ऐकूयात नमस्कार बीड हा कार्यक्रम, सादर करते योगीराज बच्चे. पंतपुर ऐकूयात एक जाहिरात संदेश.
3: सुवर्णम ज्वेल्सची धमाका ऑफर, सर्व प्रकारच्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटनावळ. 22 कॅरेटचे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित. ऑफर दिनांक 20 ते 24 सप्टेंबर 2026 पर्यंत. तेव्हा त्वरा करा, संपर्क करा सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
0: ऐकूयात नमस्कार बीड हा कार्यक्रम.

श्रोतो नमस्कार. आजच्या नमस्कार बीड या विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुरुवातीला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार रब्बी हंगामासाठी बियाणं. बीडमध्ये सामूहिक अथर्वशीर्ष पठण सोहळा. बीड जिल्ह्यातील 83,000 महिलांना मिळणार शासकीय योजनांचा लाभ. मंदिराच्या छतावरून काला फेकण्याची नवगण राजुरीत प्रथा. आणि बीड जिल्ह्यात 5 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी. आतापर्यंत 57% पाऊस. आता घडामोडी विस्तारानं. शेतकरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोषण अभियान योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बियाणं मिळणार आहे. शेतकऱ्यांनी महा डीबीटी प्रणालीवर आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज दाखल करणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांना ज्वारी मका आणि इतर बियाण्यांचं वितरण करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी तालुक्याच्या कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक माननीय सुभाष साळवे यांनी केलं आहे. शेतकरी गणेशोत्सवाचं औचित्य साधून बीड शहरातील सर्वेश्वर गणेश मंदिरामध्ये प्रथमच सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र पठण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. जानकीराम हिंदू रक्षा समिती आणि रोटरी क्लब ऑफ बीड मिड टाउन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या सोहळ्यामध्ये 40 गणेश मंडळातील 500 अधिक महिला एकाच वेळी एकाच सुरात अथर्वशीर्ष पठण करणार आहेत. शहरातील महिलांनी यामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. शेतकरी राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये 83,259 एकल महिला आढळून आल्या आहेत. 2,880 अंगणवाडी सेविकांमार्फत हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या पतीनं सोडून दिलेल्या स्वच्छने अविवाहित या महिलांचा एकल महिला म्हणून समावेश करण्यात आला आहे. गेवळे तालुक्यामध्ये सर्वाधिक 13,423 तर अंबाजोगाई तालुक्यामध्ये 10,601 एकल महिला आढळून आल्या आहेत. या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. शहरी भागातील सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर एकल महिलांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. शतो गणपतीचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या बीड जवळील नवगण राजुरी इथं अनादि काळापासून चालत आलेल्या काला महोत्सव उत्साहात संपन्न झाला. ज्वारीच्या लाह्या, दही, मीठ, भिजवलेली हरभरा डाळ आदी पदार्थ वापरून रुचकर काला तयार केला जातो. मंदिराच्या छतावरून गावातील पंचमंडळी हा काला खाली फेकतात. खाली असलेले भाविक आपल्या जवळील छत्री उलटी धरून त्यामध्ये काला गोळा करतात आणि प्रसाद म्हणून घरी नेतात. या निमित्तानं

बाजूर इथं सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता शनिवारी नारायणगडाचे महंत हरिभक्त परायण शिवाजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानं झाली. शेतळ एकीकडे पावसानं पाठ फिरवली असल्यानं बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीपाची पिकं कोमेजून चालली आहेत. अशातच बीड जिल्ह्यातील काही भागामध्ये रात्री जोरदार पाऊस पडला. परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील 5 महसूल मंडळातील 100 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडून अतिवृष्टीची नोंद झाली आहे. परळी, शेसाळा, पिंपळगाव आणि घाटनांदूर तसंच बर्दापूर या मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 57% पाऊस झाला असून सरासरीच्या तुलनेमध्ये 242 मिलीमीटर पाऊस कमी झाला आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्ह्यामध्ये आणखी पावसाची आवश्यकता आहे. आणि आता शेवटी आजचे ठळक दिनविशेष. श्रोतेहो, आज 20 सप्टेंबर 1857 राष्ट्रीय उठाव याच दिवशी इंग्रजांनी दिल्ली पुन्हा आपल्या ताब्यात घेतली. श्रोतेहो, 20 सप्टेंबर 1965 रोजी भारत पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय सैन्यानं डोंगराई परिसर ताब्यात घेतला. श्रोतेहो, या माहिती बरोबरच आजचा नमस्कार बीड या कार्यक्रमात मी गोपाळ ठाकूर आपला निरोप घेतो. नमस्कार. लेखन सौजन्य उत्तम हजारे आणि नमस्कार बीड या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. नमस्कार.

0: श्रोतापन नमस्कार. बीड हा कार्यक्रम ऐकलात? नमस्कार. बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ऐकूयात एक जाहिरात संदेश.
1: सुवर्णम ज्वेल्सची धमाका ऑफर. सर्व प्रकारच्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटनावळ. 22 कॅरेटचे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित. ऑफर दिनांक 20 ते 24 सप्टेंबर 2026 पर्यंत. तेव्हा त्वरा करा, संपर्क करा सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
0: आकाशवाणी बीड केंद्र. सकाळचे ठीक 7:05 झाले आहेत.
2: बालमित्रांनो
3: हाय,
2: बाय दोस्तांनो
3: हॅलो.
2: छान छान गाणी ऐकण्यासाठी, छान छान गाणी शिकण्यासाठी, कधी विषय अभ्यासाचा तर कधी छान छान गोष्टींचा. ऐकायला विसरू नका आपल्या बालजगत या कार्यक्रमात दर रविवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
0: FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते यानंतर ऐकूया ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: www.cvc.gov.in सूचना एवं प्रसारण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
1: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय, नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा।
2: अरे वा, जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा। संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, आजच कॉल करा 9637 35 49 85 9637 354 985।
3: युगा युगाची गणना तुझी, चूल आणि मूल हीच होती, भोगवादाची शिकार तू, शोभेची बाहुली होती, घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा, तू दाखविला कसब तुझ्यातला, गळून पडला अहंकार पुरुषातला, ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा, तुझ्या

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. सरकारी सेवेतल्या युवकांनी विकसित भारताच्या प्रवासाला बळ द्यावं, 20व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांचं आवाहन. छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा कृषीमंत्र्यांकडून आढावा. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन. बीड पुणे रेल्वे सेवा येत्या 23 सप्टेंबरपासून नियमित सुरू होणार. आणि 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन. महिला क्रिकेटमध्ये आज भारत बांगलादेश सामना. आता सविस्तर बातम्या. सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांनी विकसित भारताकडे सुरू असलेल्या प्रवासाला बळ देणारे निर्णय घ्यावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल 20व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त 51,000 युवकांना नियुक्तीपत्रांचं दुरुस्त पद्धतीनं वाटप केल्यानंतर पंतप्रधान बोलत होते. ते म्हणाले,
1: आज आप सभी एक ऐसे समय में भारत सरकार से जुड़े हैं जब देश एक बहुत बड़े लक्ष्य की ओर आगे बढ़ रहा है और ये लक्ष्य है 2047 तक विकसित भारत बनाने का. इसमें आप जैसे युवाओं की बहुत बड़ी भूमिका है. सरकार में रहते हुए आपको हर वो निर्णय लेना है जो विकसित भारत के अभियान को, आत्मनिर्भर भारत के अभियान को निरंतर सशक्त करे.
0: देशात विविध 45 ठिकाणी हे रोजगार मेळावे पार पडले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं, सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी ठाण्यात, तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत युवकांना नियुक्तीपत्र प्रदान केली. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई आणि मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलं. काल नांदेड इथं छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातल्या 8 जिल्ह्यातल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक तसंच अचूकपणे तातडीनं पूर्ण करावेत. या प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता प्रशासनानं घ्यावी असे निर्देशही भरणे यांनी दिले. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासह विभागातले बहुतांश लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष तसंच दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते. मराठवाड्यातल्या 76 तालुक्यांमध्ये अपुरा पाऊस तसंच पावसातील खंडामुळे पीक नुकसान, चारा टंचाई तसंच पिण्याच्या पाण्याची टंचाई सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहून आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना भरणे यांनी यंत्रणेला दिली. लोकप्रतिनिधींनी विविध विषयांबाबत मांडलेल्या सूचनांची नोंद घेऊन त्यावर प्रभावी अंमलबजावणी करण्यासही त्यांनी सांगितलं. ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी बोलताना सध्या सुरू झालेलं वीज भारनियमन तातडीनं मागे घेणार असल्याचं जाहीर केलं. दरम्यान या बैठकीनंतर भरणे यांनी नांदेड तसंच हिंगोली जिल्ह्यात प्रत्यक्ष शेतावर जाऊन पावसाअभावी करपून गेलेल्या पिकांची पाहणी केली. हिंगोली जिल्ह्यात दुष्काळग्रस्त गावांची यादी जाहीर झाल्याचा दावा करणारी समाज माध्यमांवर प्रसारित होत असलेली यादी बनावट आहे. शेतकरी आणि नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं.

आहे. या अप्रमाणित याद्यांवर विश्वास ठेवू नये, तसंच त्या कोणालाही पाठवू नयेत असं आवाहनही प्रशासनानं केलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्राने प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. या दृष्टिकोनाचं स्वच्छ भारत मिशन या अभियानाच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीत झालेलं रुपांतर दर्शवणारं उदाहरण आपण जाणून घेणार आहोत.
2: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 145व्या जयंतीच्या औचित्यानं 2 ऑक्टोबर 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्वच्छ भारत मिशन या महत्वाकांक्षी आणि व्यापक मोहिमेला प्रारंभ झाला. उघड्यावर शौचापासून मुक्ती, कचरा व्यवस्थापन, स्वच्छतेबाबत जनजागृती आणि सार्वजनिक आरोग्यमान सुधारणं हे या मोहिमेचे मुख्य उद्देश आहेत. हे अभियान देशभरात प्रभावीपणे राबवण्यासाठी त्याचे स्वच्छ भारत मिशन शहरी आणि स्वच्छ भारत मिशन ग्रामीण असे 2 भाग करण्यात आले आहेत. एक कदम स्वच्छता की ओर हे या मोहिमेचं बोधवाक्य तर गांधीजींचा चष्मा हे या मोहिमेचं बोधचिन्ह आहे. या अभियानात देशात दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण आयोजित केलं जातं, त्यामध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहरांचा तसंच राज्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. आता या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. या दुसऱ्या टप्प्यात गावं आणि शहर उघड्यावरील शौचापासून मुक्तीसोबतच संपूर्ण कचरा मुक्तीवर विशेष भर दिला जात आहे. यामध्ये प्लास्टिक बंदी, सांडपाणी प्रक्रिया आणि कचऱ्याचं वर्गीकरण या प्रमुख मुद्द्यांवर अधिक लक्ष दिलं जात आहे. केंद्र सरकारनं 1 एप्रिल 2026 पासून अद्ययावत घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 लागू केले असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर.
1: बीड पुणे रेल्वे सेवा येत्या 23 सप्टेंबर पासून नियमित सुरू होत आहे. ही रेल्वे बीड मधून रात्री 9:30 सुटून पुणे जंक्शन इथं 5:20 पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी पुण्याहून रात्री 11:15 सुटून बीडला 6:00 पोहोचेल. दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियानांतर्गत परभणी जिल्ह्यात सेलू इथल्या सुषमा सातपुते यांनी प्रगती साधली आहे. आपल्या या प्रवासाबद्दल त्यांनी आकाशवाणीशी बोलताना ही माहिती दिली.
3: LMA मार्फत जे मला बचत गटाला कर्ज मिळालं ते पहिल्यांदा मी 10,000 रुपये घेतलं होतं. त्याच्यानंतर मग 1 लाख भेटालं, नंतर 5 लाख मिळालं आणि त्या बचत गटाच्या कर्जातून मी शेवयाची मशीन खरेदी केली आणि मी माझा गृहउद्योग सुरू केला आणि हे काही उरलेल्या पैशामध्ये हे काही प्रोडक्ट घेतले मसाल्याचे ह्याचे आणि ते पण तयार केले आणि ह्या बचत गटामार्फत माझ्या लेकरांचं शिक्षण पण व्यवस्थित झालेलं आहे आणि घरामध्ये मी आम्ही छोटंसं दुकान सुरू केलं आणि मी ह्या बचत गटाच्या LMA चे खूप आभारी आहे. शासनाचे पण आभार मानते की आम्हाला सहकार्य केल्या, धन्यवाद.
1: जपानमध्ये काल 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन झालं. भारताच्या 501 सदस्यीय पथकाचं नेतृत्व 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांनी केलं. या स्पर्धेत भारताच्या महिला क्रिकेट संघाचा आज बांगलादेशसोबत सामना होणार आहे. तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काल धाराशिव तालुक्यातल्या उपळा या गावातल्या पिकांची पाहणी केली. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पेयजलाचं टँकर उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला केली. माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनीही मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर करून धाराशिव जिल्हा दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदतीचं पॅकेज देण्याची मागणी केली आहे. सहकार मंत्री बाळासाहेब

0: पाटील आणि इतर 7 जणांना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावरून पायउतार होण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. त्यानंतर त्यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला. संचालक पदाच्या 10 वर्षांच्या कालमर्यादेचं उल्लंघन केल्यामुळे बँकेनं हे आदेश दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात बँकेच्या एका भागधारकानं दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार ही कारवाई झाली. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांसाठी 22 सप्टेंबरपर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी वादळी आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सरकारी सेवेतल्या युवकांनी विकसित भारताच्या प्रवासाला बळ द्यावं. 20व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांचं आवाहन. छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा कृषी मंत्र्यांकडून आढावा. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन. बीड पुणे रेल्वे सेवा येत्या 23 सप्टेंबरपासून नियमित सुरू होणार. आणि 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन. स्पर्धेत महिला क्रिकेटमध्ये आज भारत बांगलादेश सामना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत. श्रोता ऐकूयात काय जाहिरात संदेश.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
4: सुवर्णम ज्वेल्सची धमाका ऑफर. सर्व प्रकारच्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटनावळ. 22 कॅरेटचे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित. ऑफर दिनांक 20-24 सप्टेंबर 2026 पर्यंत. तेव्हा त्वरा करा, संपर्क करा सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
5: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
6: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
5: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर.
7: आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. त्यातही म्हटले चिंब भिजावे, त्यातही म्हटले चिंब भिजावे, समर्पित करुणी याती ओंजळ, समर्पित करुणी याती ओंजळ. पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते तीहीच पाऊलवाट. ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदुळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम. ऐकूयात दर सोमवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड.

0: सुवर्ण ज्वेल्स ची धमाका ऑफर, सर्व प्रकारच्या 22 कैरेट च्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटनावळ, 22 कैरेट चे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित, ऑफर दिनांक 20 ते 24 सप्टेंबर 2026 पर्यंत, तेव्हा त्वरा करा संपर्क करा सुवर्ण ज्वेल्स, साठे चौक जालना रोड बीड।
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:25 होत आहेत। शतव सहक्षित करत आहोत महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी। हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षित करत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या।

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी सकाळचे 7:25 झाली आहेत. श्रोते हो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. श्रोते हो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, 20व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी साहित्यात दलित, ग्रामीण, भटके आणि महिला यांच्या साहित्यामुळे नवं सकस साहित्य प्रवाह निर्माण झाला, त्यामुळे मराठी साहित्याचं अनुभव क्षेत्र विस्तारलं. या अभिजात वाङ्मय प्रवाहांमुळे जीवनाच्या अंगानं मराठी साहित्याचा विचार करणं अनिवार्य झालं. या साहित्यकृतीतून आलेल्या परंतु मराठी सर्वसामान्य जनमानसाला अपरिचित असलेल्या शब्दांचा अर्थ विशद करणारा कोश मराठीत उपलब्ध नव्हता. या साहित्यकृतीतून आलेल्या परंतु मराठी साहित्यात सर्वसामान्य जनमानसाला अपरिचित असलेल्या शब्दांचा अर्थ विशद करणारा कोश मराठीत उपलब्ध नव्हता, त्यामुळे राज्य मराठी विकास संस्थेनं दलित ग्रामीण साहित्य शब्दकोशाची निर्मिती केली. आणि याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे राज्य मराठी विकास संस्थेचे प्रकल्प प्रमुख आणि कार्यासन अधिकारी गिरीश पत्के सर आलेले आहेत. सर, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, राज्य मराठी विकास संस्थेने काही कोश निर्माण केले, त्यातला दलित ग्रामीण साहित्य शब्दकोश एक तयार झालेला आहे, आणि हा तयार करण्याचा निर्णय का घेतला गेला किंवा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश किंवा प्रेरणा काय होती याविषयी जरा सांगा.
1: मराठी साहित्य हे अत्यंत प्राचीन काळापासून आपल्यापर्यंत येत आलेलं आहे. त्याच्यामध्ये काळाच्या ओघामध्ये वेगवेगळे प्रवाह, वेगवेगळे विषय मांडले गेले. आणि जर आपण बघितलं तर आधुनिक साहित्याचा विचार करताना साधारण 1945-50 नंतर मराठी साहित्यामध्ये प्रादेशिक साहित्य, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य हे जोरदार प्रवाह निर्माण झालेले दिसतात. आणि त्या प्रवाहामुळे जे पूर्वीचं साहित्य होतं, म्हणजे मराठीमध्ये ज्या पद्धतीने साहित्य निर्मिती होत होती त्याच्यापेक्षा खूप वेगळा आशय, विषय आणि अभिव्यक्ती असलेलं हे साहित्य होतं. त्या त्या प्रदेशाचं असलेलं वैशिष्ट्य, त्या त्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या रीती, रूढी, परंपरा, रीतिरिवाज, तिथले शब्द,

0: बोली हे सगळं घेऊन येणारे नवीन हे प्रवाह होते आणि त्यांचे अनुभव हे वेगवेगळे होते आणि त्याच्यामुळे त्यातले अनेक शब्द असे होते की ते शब्द ज्याला आपण आता तो शब्द वापरला जातो की पूर्वीचं साहित्य म्हणजे एका विशिष्ट समाजाने निर्माण केलेलं साहित्य होतं, परंतु 1940 नंतर तो सगळा प्रवाह बदलला आणि आंबेडकरी प्रेरणेनी किंवा प्रादेशिक ग्रामीण जाणीव जी आहे ती जाणीव साहित्यामधनं प्रकट व्हायला लागली.
1: सर, मराठी साहित्यात या दलित आणि ग्रामीण साहित्याचं योगदान खूप मोठं आहे, त्याविषयी खूप मोठं साहित्य तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे 1940 नंतर प्रकाशित पण झालेलं आहे, पण मग या साहित्यासाठी स्वतंत्र शब्दकोशाची गरज का भासली?
0: गरज अशी होती की मी मगाशी म्हणालो तसं की पूर्वीचं जे साहित्य होतं ते एका विशिष्ट वर्गाने तयार केलेलं होतं, त्या याच्यामध्ये आलेले शब्द त्याचे अनुभव हे सर्वसामान्य तत्कालीन वाचक वर्गाला माहिती होते, असे सगळे अनुभव त्यातले शब्द म्हणी वाक्प्रचार अनुभव हे सगळं माहिती असलेलं होतं. परंतु या दलित ग्रामीण साहित्य प्रवाहामध्ये आलेले अनुभव जे होते हे एका वेळेला थोडेफार ज्याला आपण म्हणतो की मध्यमवर्गीय समाजाला शहरी समाजाला माहिती होते, परंतु त्याच्या खोलातले सखोलता त्याचे अर्थ माहिती नव्हते. त्याच्यामुळे काय म्हणतात बाबा त्या शब्द आले, समजा त्या साहित्यकृतीमधनं काही विशिष्ट प्रदेशातले काही विशिष्ट जाती जमातींमधले काही विशिष्ट समाजांमधले शब्द आले तर त्याचे अर्थ कळायचे नाहीत. त्याच्यामुळे ते अर्थ वाचकांना कळावेत याचं निराकरण करणारा कोणताही ज्याला आपण तेवढ्या कारणासाठी म्हणून केलेला शब्दकोश मराठीमध्ये नव्हता आणि म्हणून राज्य मराठी विकास संस्थेनी या कोशाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि 4 खंडामध्ये या कोशाची निर्मिती आपण केलेली आहे.
1: सर, आपण म्हणाला 4 खंडातील तो बनलेला आहे शब्दकोश, तर त्यामध्ये मग कोणत्या कालखंडाचा विचार केला गेला किंवा कोणत्या स्वरूपातल्या साहित्याचा अभ्यास करण्यात आला?
0: हे बघा, मुळामध्ये आपल्याकडे महात्मा फुलेंच्या साहित्यापासून नंतरचा जो सगळा कालखंड आहे तो कालखंड एका दलित जाणीवेचा किंवा ग्रामीण जाणीवेचं साहित्य हे व्हायला लागलं, त्याच्यामुळं 1800 नंतर ते 2000 असा कालखंड आम्ही निवडलेला होता. पण मुख्यत्वे त्याच्यातला जो भर होता तो भर हा साधारणपणे 1940-45 नंतर ते 2000 असा कालखंड निवडला आणि ते काम 2005 आम्ही तो कालावधी वाढवला आणि 2005 कालावधीमध्ये प्रकाशित झालेलं ललित साहित्य ज्याला आपण कथा असतील कविता असतील कादंबरी असतील आत्मकथन असतील ललित निबंध असतील अशा पद्धतीचं म्हणजे वैचारिक लेखन सोडून ज्याला आपण ललित साहित्य म्हणतो असं संपूर्ण साहित्य आम्ही याच्यासाठी गृहीत धरलेलं होतं.
1: सर, ग्रामीण आणि दलित साहित्यातील बोली भाषांमधील अनेक शब्द हे बोलींनुसार बदलतात, या शब्दांचं संकलन करणं आणि त्याचे निश्चित अर्थ निश्चित करणं त्याचं मानकीकरण करणं ही प्रक्रिया खरं तर खूपच मोठी होती आणि ही करणं सुद्धा खूप कठीण होतं, पण ही प्रक्रिया कशा प्रकारे मग पार पाडली गेली किंवा कोणकोणत्या तज्ज्ञांचं एकंदरीत सहाय्य लाभलं?
0: मुळामध्ये हे काम करत असताना आम्ही बऱ्याच तज्ज्ञांच्या बरोबर याच्या संदर्भात चर्चा केलेली होती आणि डॉक्टर गंगाधर पांतावणे हे या कोशाचे प्रमुख संपादक होते आणि त्या याच्यामध्ये मधुकर वाकोडे कृष्णा किरवले किसन पाटील अमिताभ आणि शशिकांत सावंत हे संपादक मंडळाचे सदस्य होते. त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रदेशामधनं आलेले काही योगीराज वाघमारे होते, त्याच्यानंतर शंकर सखाराम होते, चिंतामण कांबळे निळकंठ शेरे उर्मिला पवार संजीव कुमार सोनवणे असे प्रदेशानुसार आम्ही वेगवेगळे या साहित्यातले तज्ज्ञ माणसं आम्ही बोलवली होती आणि त्यांच्याकडून आम्ही त्याची अर्थनिश्चिती आणि हे करून घेतली. त्याच्या अगोदर राज्य मराठी विकास संस्थेतले अधिकारी कर्मचारी, मी स्वतः याचा प्रकल्प प्रमुख होतो या संपूर्ण प्रकल्पाचा, तर अधिकारी कर्मचारी वर्गाने जवळपास 6,500 पुस्तकं आम्ही वाचली, त्याच्यातून जे

0: हे अपरिचित शब्द आहेत. ते शब्द आम्ही नोंदवले आणि त्या नोंदवलेल्या शब्दांचे अर्थ या तज्ज्ञांच्याकडनं आम्ही त्यांना विचारून त्यांच्या आमच्या त्याच्यासाठी बैठका झालेल्या आहेत. दर महिन्याला दोन दोन तीन तीन दिवस आमच्या बैठका व्हायच्या आणि त्या बैठकीतनं त्या संपूर्ण साहित्यकृतीचा त्या शब्दाचा आजूबाजूचा परिसर आणि लेखकाला त्यातून काय मांडायचं आहे ह्याचा विचार करून मग त्याची अर्थनिश्चिती आम्ही केली गेली.
1: नक्कीच खूप छान आणि खूप मेहनतीचं हे काम आहे. पण आता हा शब्दकोश करताना हे एवढे नामांकित त्यामध्ये समाविष्ट होते आणि संपादक मंडळ आणि हे जे संशोधक आहे यांच्यासमोर अनेक आव्हानं असतील, तर ही आव्हानं कोणकोणती होती आणि एखादा अनुभव किंवा रंजक किस्सा याबाबत सांगता येईल का?
0: मुळामध्ये लेखकाचं काम काय असतं की लेखकाला जे वाटतं ते वाचकांपर्यंत जावं आणि वाचकांनी ते समजून घ्यावं. परंतु जर त्या साहित्यातले शब्दचे अर्थ जर कळत नसतील तर वाचकांना तो अनुभव पूर्णपणे मिळणं अवघड होत. त्याच्यामुळे आम्ही असे काही एक 10-11 निकष आम्ही केलेले होते की अपरिचित शब्द असेल आणि जर लेखकांनी त्याचा त्याच ठिकाणी समजा तळटिपेमध्ये किंवा पुढच्या वाक्यांमध्ये काही अर्थ दिला असेल तर तो शब्द घ्यायचा नाही, किंवा परिशिष्टामध्ये जर त्याचे अर्थ दिले असतील तर तो शब्द घ्यायचा नाही, किंवा इंग्रजी भाषेची मोडतोड करून जर काही लेखकांनी नवीन शब्द तयार केलेला आहे तर तो शब्द घ्यायचा नाही. काही वेळेला उर्दू, पर्शियन, संस्कृत, तेलुगू, कन्नड भाषेतला शब्द जशाच्या तसा, कारण प्रदेशानुसार साहित्य लिहिलं जात होतं
1: त्याच्यामुळे सीमावर्ती भागात
0: बरोबर, त्याच्यामुळे तोही शब्द घेऊ नये. पण जो शब्द त्या साहित्यकृतीमधनं आलेला आहे तो शब्द घेऊन त्या शब्दाचा वाक्य पूर्ण घेऊन त्या वाक्य आणि तो शब्द आणि त्या साहित्यकृतीचं नाव, त्या साहित्यकृतीच्या लेखकाचं नाव आणि समजा ती कविता असेल किंवा तो ती कथा असेल तर त्या कथेचं कवितेचं नाव सुद्धा आम्ही या कोशामध्ये दिलेलं आहे. बरेच वाद विवाद झाले कारण काही वेळेला असं होतं की एका शब्दाचा अर्थ हा पुण्याकडे जसा बोलला जाईल तसा तो रत्नागिरीमध्ये बोलला जाणार नाही, रत्नागिरीत जसा बोलला जातो किंवा त्याचा अर्थ लावला जातो तसा तो विदर्भात लावला जाणार नाही. आता म्हणूनच एका शब्दाचे प्रदेशनिहाय किती वेगवेगळे अर्थ होतात त्याचा सुद्धा आम्ही विचार केलेला आणि अनेक गमतीशीर किंवा रंजक अशा गोष्टी त्या याच्यातनं बाहेर आल्या की आपण म्हणतो की आपल्याला भाषा कळते पण जेव्हा दलित साहित्य ग्रामीण साहित्याचं वाचन करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं आपल्याला माहिती असते तेवढीच भाषा कळते. आपण जिथे राहतो आपण जिथे वाढलो तिथलीच भाषा कळते. आपल्याला जर सगळ्या मराठी भाषेचा जर आवाका यायचा असेल तर वेगवेगळ्या प्रदेशातल्या बोलींचा अभ्यास सुद्धा आपला असणं आवश्यक आहे आणि तो अभ्यास आमचा या कोशामुळे झाला एवढं नक्की.
1: खूप आव्हानात्मक आणि खूप मोठं हे काम होतं आणि ते राज्य मराठी विकास संस्थेकडून पार पाडण्यात आलंय आणि ही खरोखर म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. पण सर तुम्हाला असं वाटतं का की हा शब्दकोश केवळ अभ्यासक आणि संशोधकांसाठीच उपयुक्त आहे की सर्वसामान्य वाचक आणि नवोदित लेखकांनाही याचा फायदा होईल?
0: निश्चितपणे नवोदित लेखक आणि वाचकांना याचा उपयोग आहेच आहे. त्याचं कारण असं की लेखक केवळ स्वतःच्या भाषेसाठी म्हणून हे करत नाही, त्याला जर भाषा पूर्णपणे कळली, वेगवेगळे अर्थ शब्दांचे कळाले तरच तो त्याच्या लेखनामधनं वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव देऊ शकतो. आणि हे केवळ अभ्यासकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी नाही तर सर्वसामान्य वाचकांसाठी सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा कोश. तो जोपर्यंत तुम्ही त्याचा अर्थ कळत नाही तोपर्यंत तुम्ही ते कळूच शकत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांसाठी हा निश्चितपणे उपयुक्त असाच कोश आहे.
1: सर राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आगामी काळामध्ये मराठी बोलीभाषा आणि अशाच प्रकारच्या आणखीन वैशिष्ट्यपूर्ण साहित्याबाबत काही नवीन प्रकल्प राबवण्याचा आपला मानस आहे का, त्याविषयी आम्हाला सांगा.
0: नाही, राज्य मराठी विकास संस्था काम करतेच आहे. आता डेक्कन कॉलेज बरोबर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठीच्या बोलींचं सर्वेक्षण एक करतो आहोत. त्याचं संकेतस्थळ अतिशय उत्तम पद्धतीने आम्ही लोकांना उपलब्ध करून दिलेलं आहे. वैदर्भीय बोलींचा शब्दकोश सुद्धा आम्ही तयार केलेला आहे आणि हे सगळं काम राज्य मराठी विकास संस्थेच्या RMVS-मराठी

0: डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती सर्वसामान्य माणसांना आणि जिज्ञासूंना निश्चितपणे ते बघायला मिळेल.
1: सर, आज आपण इथं आलात आणि आम्हाला दलित ग्रामीण साहित्य शब्दकोशाविषयी खूप छान माहिती सांगितलीत. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यासाठी आम्ही एक ईमेल आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यावर आपल्या अभिप्रायांची आम्ही वाट पाहत आहोत. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन वक्त्यांसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: Malaki.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत.
2: ऐग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:41 झाले आहेत. शत ऐकूयात प्रायोजित गणेश आरती.
4: आरतीचे प्रायोजक आहेत श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शासकीय विश्रामगृह शेजारी नगर रोड बीड. आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व शस्त्रक्रिया मोफत.

राजक होते. नेत्ररोग, कॅन्सर, ऑपरेशन, केमोथेरपी, एंजिओप्लास्टी, किडनी मुतखडा, हाडांचे सर्व ऑपरेशन, आयसीयू आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करणारे श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शासकीय विश्रामगृह शेजारी, नगर रोड, बीड.

0: प्राजक होते। नेत्ररोग, कॅन्सर, ऑपरेशन, केमोथेरपी, एंजिओप्लास्टी, किडनी मुतखडा, हाडांचे सर्व ऑपरेशन, आयसीयू आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करणारे श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शासकीय विश्रामगृह शेजारी, नगर रोड, बीड।
1: श्रोत्यात आपण प्रायोजित गणेश आरती ऐकलीत। प्रायोजित गणेश आरती आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आली। सकाळचे ठीक 7:45 झाले आहेत। ऐकूयात एक भावगीत रचना, पण तत्पूर्वी जाहिरात संदेश।
2: सुवर्णम ज्वेल्सची धमाका ऑफर, सर्व प्रकारच्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटनावळ। 22 कॅरेटचे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित। ऑफर दिनांक 20 ते 24 सप्टेंबर 2026 पर्यंत। तेव्हा त्वरा करा, संपर्क करा सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड।
3: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
4: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्णवेळ उपलब्ध।
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर।
1: श्रोता, ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरातील कवी आरती प्रभू यांची गीत रचना।

0: श्रोतात आपण आशा भोसले यांच्या सुरात कवी आरती प्रभू यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निजन होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोतात ऐकूयात एक जाहिरात संदेश.
1: सुवर्णम ज्वेल्सची धमाका ऑफर. सर्व प्रकारच्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटनावळ. 22 कॅरेटचे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित. ऑफर दिनांक 20 ते 24 सप्टेंबर 2026 पर्यंत. तेव्हा त्वरा करा, संपर्क करा सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:50 झाले आहेत. श्रोता ऐकूयात गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम.
2: सर, मागच्या भागात आपण गुदद्वाराच्या कॅन्सर संदर्भात चर्चा करत होतो आणि गुदद्वाराच्या कॅन्सर संदर्भात ऑपरेशन बद्दल तुम्ही माहिती देत होतात, पुढे काय सांगाल?
3: आता गुदद्वारापासून हे किती वर आहे याच्यावर फार अवलंबून असतो ऑपरेशन मध्ये. जर तो अगदीच गुदद्वाराच्या जवळच असेल, खालीच असेल, तर आपल्याला मग तो भाग आपल्याला गुदद्वारासह तो भाग काढून टाकावा लागतो आणि कायमस्वरूपी वरून संडासची व्यवस्था करावी लागते. म्हणजे त्याला पिशवी लावणे वगैरे आलंच, कपड्याच्या हातून असते. अनेक रुग्णांना असं ट्रीटमेंट घेऊन आणि पूर्णवर ते कार्यरत झालेले आहेत. अगदी शेतातले कामं सगळ्या सगळी करतात, सगळ्या गोष्टी करू शकतात, तसं घाबरून जाण्याचं कारण नाही.
2: अच्छा,
3: आम्ही कुठल्याही रुग्णाला सांगितलं ना, आता तुम्हाला जरा वरून संडास काढावी लागेल म्हटल्यावर ते घाबरून जातात, नको मला ऑपरेशन नको. अरे ऑपरेशन नको म्हणजे मग जीव नको असं झालं त्याचा अर्थ, कारण हा जीव घेणारा आजार याच्यावर वाढला तर. त्यामुळे त्याचं उपचार करणं हे अतिशय गरजेचं असतं. दुसरी गोष्ट अशी की जर थोडासा गुदद्वारापासून उंच असेल तो, जवळ नसेल गुदद्वाराच्या, तर आपण आतल्यात ऑपरेशन करून तेवढाच भाग काढून राहिलेला आतडं पुन्हा जोडू शकतो. असंच आम्ही परवा ऑपरेशन केलेलं आहे की तो भाग पुन्हा जोडला आणि काही काळापुरतं फक्त वरून संडास आहे. तिथं आतडे ते ताकेम नीट झाल्यानंतर आम्ही पुन्हा ते वरचे संडास बंद करणार आणि त्यांना नॉर्मल ठिकाणी गुदद्वारातूनच संडास होणार. तर ह्यासाठी तो कुठे लोकेशन आहे हे अतिशय महत्वाचं असतं आणि हे उपचार केल्यानंतर ते पूर्णपणे बरे होऊ शकतात. खूप अनेक रुग्ण बरे झालेले आहेत.
2: बरोबर.
3: म्हणजे त्यामुळे कुठल्याही कॅन्सरला घाबरू नका आम्ही का म्हणतो, तर घाबरायचंच नाहीये. त्याला उपचार मात्र करून घ्यायचे, लवकर निदान करायचं, लक्षणांकडे दुर्लक्ष करायचं नाही, उपचार करायचे आणि पूर्ण आयुष्य मिळवायचं. अनेक आयुष्य मिळवलेले असे अनेक रुग्ण आहेत. आतापर्यंत आम्ही 40,000 रुग्णांना मोफत उपचार केलेले आहेत अशा प्रकारचे अनेक कॅन्सरवर.
2: पण सर, या गुदद्वाराचा जो कॅन्सर आहे, रेक्टम कॅन्सर असं तुम्ही म्हणालात, त्याची कारणं काय असावीत?
3: आता याच्यामध्ये खरं तर व्यसन हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. तंबाखूचं ते व्यसन असेल, बाकीचं स्मोकिंग असेल, मावा, गुटखा, ही महत्वाची कारण याच्यामध्ये आहेत. एक ही महत्वाचे म्हणजे 90% ही कारण असतात. राहिलेल्या 10% जर तुमचं खूप तिखट अन्न खात असाल, मसालेदार पदार्थ खात असाल, तसं ऑइली खूप असेल, तर ह्याचा आपल्या आतड्यावर परिणाम होतो आणि आतड्यांच्या पेशीवर. कारण गुदद्वारामध्ये बऱ्याच वेळ आपले विष्ठा सामावून राहते, बऱ्याच तिथे त्या ठिकाणी जास्त वेळ टिकते, तर त्यामुळे ह्या सगळ्या केमिकलचा आणि आपल्या मसाल्याचा त्या परिणाम त्या पेशीवर होत असतो आणि त्यामुळे मग इथं आजार निर्माण होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हे जर आपण लक्षात जर ठेवलं तर आपल्या आहाराविषयी आपण काळजी घ्यायची, नियमित स्वच्छ आपल्याला आपलं विष्ठा पण झाली पाहिजे, त्याचबरोबर अन्नही चांगल्या प्रकारचं घेतलं पाहिजे, तेलकट तिखट अन्न खायचंच नाही आणि व्यसन कुठलंच नाही करायचं. एवढं जर आपण लक्षात ठेवलं, सगळ्या प्रकारच्या ताज्या पालेभाज्या खायच्या, सगळी फळं खायची, एवढं जर केलं तर आपल्याला कॅन्सरचं प्रमाण अतिशय कमी, जवळजवळ होतच नाही.
2: वा, पण तरी आहाराच्या बाबतीत तुम्ही जे सांगितलं की काही जण स्पायसी फूड्स खातात, पण सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये फास्ट फूड,
3: करेक्ट,
2: पॅक फूड,
3: करेक्ट, हा फार महत्वाचा पॉइंट आहे. फास्ट फूड, बाहेरचं अन्न हे अतिशय धोकादायक आहे, कारण बऱ्याच वेळाला फास्ट फूडमध्ये अनेक केमिकल वापरले जातात. बाहेरच्या अन्नामध्ये अनेक केमिकल, म्हणजे केमिकल रंगासाठी

0: केमिकल, चवीसाठी केमिकल, भेसळ वापरले जाते आणि हे असल्यामुळे याचा आपल्या आतड्यावर परिणाम होतो. कारण पचन करणे आणि ते बाहेर हल्ली विष्ठा बाहेर टाकणे हे आतड्याचं महत्वाचं कार्य आहे. पण ह्या ठिकाणी त्या पेशीवर जर परिणाम झाला तर कॅन्सर निर्माण होऊ शकतो. म्हणून शक्यतो बाहेरचं न खाता आपलं घरातलं अन्न खावं आणि ताजं अन्न खावं. त्याचबरोबर चांगल्या हिरव्या तालेभाज्या ह्या कॅन्सर प्रिव्हेंटिव्ह असतात. त्याचबरोबर फळं सुद्धा कॅन्सर प्रिव्हेंटिव्ह आहेत. ती आपण खाणं, कुठलंही तेलकट तिखट पदार्थ खायचेच नाहीत असं जर आपण केलं आणि वेळच्या वेळी जेवण घेत राहिलं तर मग हा कॅन्सरचं प्रमाण फार कमी होतं ह्या गुदद्वाराच्या कॅन्सरचं. आणि हा जो गुदद्वाराचा जो कॅन्सर असतो हा पुरुषामध्ये तसंच स्त्रियामध्ये सुद्धा होऊ शकतो. कारण अन्न किंवा व्यसन ही स्त्रियांनाही असतात. परत अन्नांचा जो पदार्थ असतात ते स्त्रिया जे पुरुष खातात ते स्त्रिया खातात. त्यामुळे सगळ्या ह्या पद्धतीमुळे अन्न दोन्हीमध्ये हे प्रमाण असू शकतं. आम्ही कित्येक ऑपरेशन म्हणजे स्त्रियांची पण केलीत पुरुषांची केलीत गुदद्वाराच्या कॅन्सरची. त्यामुळे सर्वांनीही काळजी घेणं, आहाराविषयी काळजी घेणं आणि लवकर त्याचं निदान लक्षण असतील तर लवकर निदान करून उपचार करून घेणं अतिशय गरजेचं आहे.
1: भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: श्रोता, आपण गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 7:55 झाले आहेत. श्रोता, ऐकूयात प्रायोजित गणेश गीत रचना.
3: प्रायोजक आहेत जीवनज्योत हॉस्पिटल. आजार अथवा दुखणे स्वरूप लहान असवा मोठे त्यासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जीवनज्योत हॉस्पिटल, अत्याधुनिक सेवेबरोबर तज्ञ डॉक्टरांची टीम. जीवनज्योत हॉस्पिटल, शिवाजीनगर, पेन्शनर पार्क समोर, बीड.

0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य आणि सेवाभावाद्वारे योगदान देण्याची गरज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नवनियुक्त युवकांना आवाहन. 20व्या रोजगार मेळ्यात 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्र. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा अभियानाअंतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहिमेचं आयोजन. अनुदानित घरगुती LPG सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांना जपानमधील नागोया इथं दिमागदार प्रारंभ. भारताकडून 501 खेळाडूंचा सहभाग. आता सविस्तर बातम्या. आपला देश मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करत असून देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य आणि सेवाभावाद्वारे योगदान देण्याची खरी गरज आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात काल देशातल्या 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्र देण्यात आली. यावेळी त्यांनी नवनियुक्त उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून संबोधित केलं. सरकारी यंत्रणेत काम करताना नागरिक देवोभव मंत्र ठेवून काम करण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं. पुण्यात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमध्ये सीमाशुल्क विभागाच्या वतीनं रोजगार मेळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. विकसित भारताच्या उभारणीत युवा शक्तीची भूमिका महत्वाची आहे असं मत मोहोळ यांनी व्यक्त केलं. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, मुंबईत युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते, तर ठाण्यात राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा या अभियानाअंतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात युवक मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत. देशभरात 1067 ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयानं दिली आहे. या कार्यक्रमात युवकांना नशामुक्तीची शपथ दिली जाईल. तसंच स्वाक्षरी अभियान, पथनाट्य, घोषवाक्य लेखन आणि युवकांच्या नेतृत्वाखाली चर्चासत्रांचं आयोजनही करण्यात आलं आहे. सेमिकॉन इंडिया 2026 ही भारताची 5वी सेमीकंडक्टर परिषद काल नवी दिल्लीतील यशोभूमी इथं यशस्वीरीत्या पार पडली. सिलिकॉन टू सिस्टीम्स, बिल्डिंग द इकोसिस्टीम या संकल्पनेखाली झालेल्या या 3 दिवसांच्या परिषदेत 600 अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. देशाच्या विविध राज्यातील 12 चमूंसह जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, नेदरलँड्स, सिंगापूर आणि स्वीडनचं प्रतिनिधित्व करणाऱ्या चमूंनी मूल्य साखळीचं विविध पैलू प्रदर्शित केले. परिषदेत सेमीकंडक्टर डिझाईन, फॅब्रिकेशन, प्रगत पॅकेजिंग, उपकरणं आणि साहित्य, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमधील 56 सामंजस्य करार, घोषणा आणि धोरणात्मक उपक्रम पार पडले. सेमीकंडक्टर चिप्सची रचना आणि निर्मिती करण्यास सक्षम देश म्हणून भारत आता उदयाला येत आहे. मात्र त्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य भूराजकीय धोक्यांबाबत देशाला सतर्क राहावं लागेल असा इशारा माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिला आहे. नवी दिल्लीत एका माध्यम समूहाच्या प्रतिनिधीशी ते काल बोलत होते. सेमीकंडक्टर क्षेत्रातील भारताच्या प्रगतीकडे अनेक देश आणि प्रस्थापित कंपन्या एक आव्हान किंवा धोका म्हणून पाहतात. भारतानं या क्षेत्रात फार प्रगती करूच नये अशी इच्छा असणारे हे देश

आपल्या देशात कोणत्याही प्रकारचे व्यत्यय निर्माण करू शकतात, त्यांच्याकडून होणाऱ्या सायबर हल्ल्यांसाठी सेमीकंडक्टर उद्योगानं सज्ज राहिलं पाहिजे, असं वैष्णव म्हणाले. अशा प्रकारच्या सर्व आव्हानांवर केंद्र आणि राज्य सरकारांना समन्वयानं काम करावं लागेल, असंही त्यांनी सांगितलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत 3 महत्वाची पदं जिंकली आहेत. एबीव्हीपीच्या यश डबास यांनी अध्यक्ष, रिया छावडी यांनी सचिव आणि लक्ष्य राज सिंग यांनी सहसचिव पदावर विजय मिळवला. मात्र उपाध्यक्ष पदासाठीच्या अपक्ष उमेदवार दीपांशु शौकीन विजयी झाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी या यशाबद्दल एबीव्हीपीचं अभिनंदन केलं आहे. हा विजय तरुणांचा राष्ट्रप्रथम या धोरणावरील अढळ विश्वासाचं प्रतीक असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. विकसित भारतच्या संकल्पनेत योगदान देण्याचा संकल्प यातून दिसून येत असल्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आलं असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. अनुदानित दरानं एलपीजी सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण असणं आवश्यक राहणार आहे. यामुळं अनुदानाचा लाभ केवळ पात्र आणि खऱ्या कुटुंबांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तसंच बनावट किंवा दुबार जोडण्या आणि व्यावसायिक वापरासाठी अनुदानित सिलेंडरचा होणारा गैरवापर रोखण्यास मदत होणार आहे. कोणत्याही पात्र ग्राहकाला एलपीजीपासून वंचित करण्याचा उद्देश नाही. पूर्वीच आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ग्राहकांना ते आवश्यक नाही. उर्वरित ग्राहकांना सिलेंडरच्या वितरणाच्या वेळी गॅस वितरकाच्या कार्यालयात किंवा संबंधित तेल विपणन कंपनीच्या मोबाईल ॲपद्वारे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करता येईल, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. इराणनं अमेरिकेशी वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मध्यस्थांना आपल्या अटी कळवल्या आहेत. अमेरिकेनं आपल्या मागण्या नाकारल्यास निर्णायक युद्धासाठी तयार असल्याचा इशाराही इराणनं दिला आहे. वॉशिंग्टनशी वाटाघाटी सुरू करण्यासाठी इराणनं 7 अटी जाहीर केल्या असून तेहरानची भूमिका स्पष्ट आणि निसंदिग्ध असल्याचं एक्स या समाजमाध्यमावरील एका संदेशामध्ये इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रझाई यांनी सांगितलं. गेल्या महिन्यात सामंजस्य कराराची मुदत संपल्यापासून दोन्ही बाजूंमध्ये वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मध्यस्थ प्रयत्न करत आहेत. भारत आणि नेपाळ यांच्यातील आधीपासून अस्तित्वात असलेल्या दृढ संबंधांच्या आधारे आपली भागीदारी नव्यानं बळकट करण्याची संधी दोन्ही देशांकडे असल्याचं प्रतिपादन नेपाळचे अर्थमंत्री डॉ स्वर्णिम वागले यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं उदयोन्मुख जागतिक व्यवस्थेत भारत नेपाळ संबंधांची पुनर्रचना या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात बोलत होते. ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य याबाबत बोलताना डॉ वागळे यांनी भारतीय गुंतवणुकीतून सुरू असलेल्या संयुक्त प्रकल्पांचा उल्लेख केला. तसंच नेपाळमध्ये नुकत्याच आलेल्या पुराच्या वेळी भारतानं केलेल्या मदत आणि बचाव कार्याबद्दलही त्यांनी प्रशंसा केली. तसंच नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं. दिल्ली पोलिसांनी द्वारका जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात बेकायदेशीरपणे आणि मुदत संपल्यानंतरही वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध एक विशेष मोहीम राबवली आहे. मोहिमेदरम्यान 40 परदेशी नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांची पडताळणी करण्यात आली. या मोहिमेचा एक भाग म्हणून 10 परदेशी नागरिकांना मायदेशी परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात सुरू आहे. गणरायाबरोबरच घरोघरी आलेल्या ज्येष्ठा गौरींना काल भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. गणेश विसर्जनासाठी राज्यात सर्वत्र प्रशासनानं आवश्यक तयारी केली आहे. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांना काल जपानमधील नागोया इथं एका दिमागदार समारंभात औपचारिक सुरुवात झाली. यावेळी झालेल्या संचलनात भारताच्या 501 खेळाडूंच्या चमूचं नेतृत्व नेमबाज मनू भाकेर आणि कबड्डीपट्टू पवन सेहरावत यांनी केलं. क्रीडा स्पर्धांना याआधीच सुरुवात झाली असून भारतीय महिला क्रिकेटच्या उपांत्य फेरीत पोहोचल्या आहेत. भारताची टेकबॉल खेळाडू क्विन्सी डिसुजा आज जपानच्या युईना साकामोटो विरुद्ध कांस्य पदकासाठीचा सामना खेळेल. या स्पर्धेत भारताचं पदकांचं खातं उघडण्याची पहिली संधी तिच्याकडे असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. उझबेकिस्तानमधील समरकंद इथं 46वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड सुरू आहे. यात भारतीय पुरुष संघानं काल स्पेनचा 3-1 असा पराभव केला. महिलांच्या गटात भारतानं मंगोलियावर 3-1 असा विजय नोंदवला. या स्पर्धेची 5वी फेरी आज होणार आहे. या सामन्यांना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 सुरुवात होईल. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज किनारी आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, माहे, तमिळनाडू, तेलंगणा आणि अंदमान तसंच निकोबार बेटांवर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

0: तसंच उद्यापर्यंत मध्य महाराष्ट्र, ओडिशा, कर्नाटक, तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल इथं विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. हवामान विभागानं मच्छीमारांना उद्यापर्यंत अंदमान समुद्रात आणि पुढील 2 दिवस पूर्व मध्य आणि लगतच्या ईशान्य बंगालच्या उपसागरात न जाण्याचा सल्ला दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य आणि सेवाभावाद्वारे योगदान देण्याची खरी गरज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नवनियुक्त युवकांना आवाहन. 20व्या रोजगार मेळ्यात 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्र. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा अभियानाअंतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प समारोहाचं आयोजन. घरगुती अनुदानित LPG सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांना जपानमधील नागोया इथं दिमागदार प्रारंभ. भारताकडून 501 खेळाडूंचा सहभाग. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. सर्व सकाळचे ठीक 8:40 झाले आहेत. प्रसारित आहोत लोकधारा हा लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात श्रोते ऐकूयात वेसावकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली गीतरचना, संगीत विजय कठीण यांचं.

शतवथाचं रंजना जोगळेकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीतरचना आपण ऐकली. संगीत निजे होतं यशवंत देव यांचं. शतव लोकधारा हा लोकसंगीत कार्यक्रम आपण एकदा आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून कार्यक्रमात यानंतर ऐकूयात. वेसावकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीतरचना, संगीत विजय कठीण यांचंच.

श्रोत्यात आतापर्यंत वेसावकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील लोकगीत रचना आपण ऐकलीत. या लोकगीत रचनेसाठी संगीत निर्देशन होतं विजय कठीण यांचं. लोकधारा या लोकसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात शेख जैनू चांद आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील भास्कर मुणगेकर यांची गीतरचना. संगीत नियोजन आहे शेख जैनू चांद यांचंच.

शतकात आपण शेख जैनुचांद आणि सहकाऱ्यांच्या सुरातील भास्कर मुणगेकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निजून होतं शेख जैनुचांद यांचंच. शतव या गीतरचनेबरोबरच आजचा लोकदरा हा कार्यक्रम संपला. लोकदरा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 9 वाजता सहक्षित करत आहोत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्या, सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. प्रसारित श्रोत्यांनी पत्रावर कळवल्या मराठी गीतांचा कार्यक्रम, अर्थात आपली आवड.

श्रोत्यांनो, आपली आवड हा मराठी गीतांचा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना गोपाल ठाकूरचा नमस्कार. आपली आवड या कार्यक्रमातील सुरुवाती पसंती कळवली आहे. सारस रेडिओ श्रोता संघ, मुकाम पोस्ट, माजलगाव तालुका, माजलगाव इथून नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगुर्डे, समर्थ उमरे आणि समस्त मित्रपरिवार सारस रेडिओ श्रोता संघ माजलगाव इथून, तसंच शनिवार पेठ बीड शहर इथून पी बी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ वल्लभ, श्रावणी, प्रथमेश आणि समस्त कुलथे परिवार शनिवार पेठ बीड शहर इथून, तसंच मुक्काम पोस्ट जांभरुण तालुका अर्धापूर जिल्हा परभणी इथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय, आशिष, पृथ्वीराज साध्वी आणि समस्त मित्रपरिवार मुक्काम पोस्ट जांभरुण तालुका अर्धापूर इथून. तसे तर ऐकूयात या सर्वांच्या आवडीचं अजित करकडे यांच्या स्वरातील भक्तिगीत रचना.

मुख्यत्वे आपण अजित कडकडे यांच्या स्वरातील स्मिता म्हात्रे यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं अजित कडकडे यांचंच. श्रोते आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात ऐकूयात काही जाहिरात संदेश.

0: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
1: अरे कॉलेजची आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
0: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
1: कशी मिळू शकते?
0: उद्गमने. आरबीआयच्या उद्गम पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा. बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
1: आजच सर्च करतो.
0: आजचा चहा तुझ्याकडून.
1: हो हो.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: मोठी सुनबाई.
5: बालमित्रांनो हाय. बाय दोस्तांनो हॅलो. छान छान गाणी ऐकण्यासाठी, छान छान गाणी शिकण्यासाठी, कधी विषय अभ्यासाचा तर कधी छान छान गोष्टींचा. ऐकायला विसरू नका आपल्या बालजगत या कार्यक्रमात दर रविवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.
4: मोठी सुनबाई, हे तुझ्या नावे इतकी काय घाई होती अग, आणि छोटी हे तुझ्या नावे, आणि हे माझ्या छकुलीच्या नावे. काय आजी, तुझ्या नावे
6: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
4: शुभ बोला हो. काय
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
7: श्रोतो, आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली गीतरचना. या गीतासाठी आवड केली आहे नरसवनगर बीड शहरातून जयाताई श्यामराव दळवे, कोमल विशाल भिसे, सरस्वतीबाई थोरात, नंदिनी हरिभाऊ कुलकर्णी आणि समस्त मित्रपरिवार. तसेच दयानंदनगर नांदेड इथून प्रकाश जैन, संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन आणि समस्त जैन परिवार. दयानंदनगर जिल्हा नांदेड इथून विठ्ठल मंदिर चौक बीड शेळीतून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, संतोष पगारिया, सरला प्रकाश, रामनिवास अग्रवाल, केशव पटेल, प्रवीण पटेल, हितेश पटेल आणि समस्त मित्रपरिवार. विठ्ठल मंदिर चौक बीड शेळीतून. श्रोतो, ऐकूयात या सर्वांच्या ओळीचं सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली गीतरचना. रचना आहे संत तुकाराम महाराजांची, तर संगीत आहे बाळ बर्वे यांचं.

श्रोते, आपल्यावर या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पिंजरा या चित्रपटातील उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जगदीश खेवूरकर यांची गीतरचना. संगीत आहे राम कदम यांचं. श्रोते, या गीतासाठी आवड केली आहे माळीवेस बीड शेरीतून किशोर उबाळे, मंगला उबाळे, सपना, शीतल, अभिजित, बाळराजे, सचिन उबाळे आणि समस्त उबाळे परिवार माळीवेस बीड शेरीतून. तसंच फकीरा रेडिओ श्रोता संघ बीड शेरीतून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पेलवान, फौजी, साळाराम जोगदन, पोस्टमन सुभाष साबळे, उत्तम जमदाळे, रामकिसन गणपत थोरात, डॉक्टर जितेंद्र ओवाळ आणि समस्त फकीरा रेडिओ श्रोता संघ बीड शेरीतून. श्रोता, ऐकूयात या सर्वांच्या आवडीचं पिंजरा या चित्रपटातील जगदीश खेबूरकर यांची गीतरचना.

शेतातच आपण पिंजरा या चित्रपटातील गीतरचना ऐकलीत. रचना होती जगदीश खेपूरकर यांची, तर संगीत होतं राम कदम यांचं. कार्यक्रमात पुन्हा एकदा ऐकूयात जगदीश खेपूरकर यांचीच गीतरचना पाहुणी या चित्रपटातील. संगीत आहे राम कदम यांचं, तर स्वर आहे उषा मंगेशकर, सुधीर फडके आणि सहकाऱ्यांचा. शेतो या गीतासाठी आवड केली आहे. बीड जिल्हा रेडिओ श्रोता संघ अंबिका चौक विश्वनगर बीड शिरथून जनधन गोविंद वेद पाठक मंगला वेद पाठक नारायण आदित्य चऊ माऊ पियू स्वीटी खंडेराव काळे आणि समस्त बीड जिल्हा रेडिओ श्रोता संघ अंबिका चौक विश्वनगर बीड शिरथून. तसंच मुक्काम पोस्ट मांजरे तालुका राहुरी येथून सविता गोविंद पिसाळ प्रतीक प्रथमेश जालिंदर रमेश राजेंद्र आणि समस्त मित्रपरिवार मुक्काम पोस्ट मांजरे तालुका राहुरी येथून. माऊली रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट वाघोरा तालुका माजलगाव येथून मदनराव तांगडे सुखदेव तुकाराम गंगाराम रामराव कमलबाई धनश्री श्रुती आणि समस्त माऊली रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट वाघोरा तालुका माजलगाव येथून. त्याचबरोबर बालेपीर बीड शहर येथून शेख सागरबाई टायरवाले पठाण वाजेद खान शेख नूर मोहम्मद तिलीगली बीड शहर येथून विघ्नेश्वर पवार आणि समस्त मित्रपरिवार. शेतो ऐकूयात या सर्वांच्या आवडीचं पाहुणी या चित्रपटातील गीतरचना.

शक्यतो आता आपण सुधीर फडके, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पाहुणी या चित्रपटातील जगदीश खेपूरकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. बरं, तशक्यतो या गीतरचनेबरोबरच आजचा आपली आवड हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील आपली आवड या कार्यक्रमात. नमस्कार.

आहोत आमच्या छोट्या बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत. ऐकत आजच्या बालजगत या कार्यक्रमात नानाजी देशमुख विद्यालय बीड येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. निवेदन रणजित बागलाने यांचं, तर सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. तर ऐकूयात बालजगत हा कार्यक्रम.

0: बालजगत कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व बालमित्रांचं मी रणजित बागलाने खूप खूप स्वागत करतो. बालदोस्तांनो, आज बालजगत या कार्यक्रमामध्ये बीड येथील दीनदयाल शोध संस्थान नानाजी देशमुख विद्या मंदिर या विद्यालयानं सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. निवेदन आणि निर्मिती सहाय्य रणजित बागलाने यांचं आहे आणि सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे.
1: बालमित्रांनो नमस्कार. यानंतर आनंद योगीराज पोळ हा 8वी इयत्तेतील विद्यार्थी मराठवाडा गीत सादर करीत आहे.
2: संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची, संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची, भोळी भाबडी मानस, भोळी भाबडी मानस, लई पुण्यवान माती, लई पुण्यवान माती, लई पुण्यवान माती, संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची, संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची, असे नांदले भोसले सांगे वेरुळची गडी, सांगे वेरुळची गडी, पंत जोगाई तलिहिती, पंत जोगाई तलिहिती, दासो पंताची पासोडी, दासो पंताची पासोडी, संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची, संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची, आंबे जोगाईची जोगाई मुकुंद राजाला पावली, आंबे जोगाईची जोगाई मुकुंद राजाला पावली, आद्य कवींनी लिहिली, आद्य कवींनी लिहिली, येथे कविता पहिली, येथे कविता पहिली, संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची, संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची, तीन ज्योतिर्लिंगे येते, तीन देवींचे हे ठाण, तीन देवींचे हे ठाण, अशी गंगा थड येते, जशी सोनियाची खान, जशी सोनियाची खान, संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची, संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची, भोळी भाबडी मानस, भोळी भाबडी मानस, लई पुण्यवान माती, लई पुण्यवान माती, लई पुण्यवान माती.
1: बालमित्रांनो नमस्कार. यानंतर मराठवाडा मुक्ती संग्रामातील बीड जिल्ह्याची कामगिरी आपल्याला सांगत आहे दुर्गा विक्रम शिरसट.
3: नमस्कार, माझे नाव दुर्गा विक्रम शिरसट आहे. मी आज तुम्हाला हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये बीडची ऐतिहासिक कामगिरी याविषयी माहिती सांगणार आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती विचार मंथन करण्यासाठी येथे जमलो आहोत. तो विषय म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये बीडची ऐतिहासिक कामगिरी. लढले ते देशासाठी त्यांनी इतिहास घडविला, लढले ते देशासाठी त्यांनी इतिहास घडविला, अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांनीच वसा शिकविला, अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांनीच वसा शिकविला. स्वातंत्र्याच्या या संग्रामात ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, स्वातंत्र्याच्या या संग्रामात ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, त्या क्रांतिकारकांच्या चरणी माझे मस्तक झुकले, त्या क्रांतिकारकांच्या चरणी माझे मस्तक झुकले. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी संपूर्ण देश स्वातंत्र्याचा जल्लोष करत असताना आपला मराठवाडा मात्र अजूनही निजामाच्या जुलामी राजवटीखाली अंधारात साच पडत होता. भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण आपल्या मराठवाड्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळण्यासाठी 1 वर्ष 1 महिना 2 दिवस लागले. तेव्हा कोठे रक्ताचे पाणी करून आपल्या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. निजामाच्या रजाकार सैन्याने चालवलेला अत्याचार आणि अन्याय याविरुद्ध

0: मराठवाडा पेटून उठला होता, पण या लढ्यात क्रांतीची पहिली ठेंगी टाकण्याचे आणि निजामाला सळो की पळो करून सोडण्याचे ऐतिहासिक काम आपल्या बीड जिल्ह्याने केले आहे। आज मला सांगायला खूप अभिमान वाटतो की बीडची ही भूमी केवळ संतांची भूमी नाही, तर ती धगधगत्या शूर आणि महान क्रांतिकारकांची ही भूमी आहे। बीड जिल्ह्यात अंबाजोगाई येथील योगेश्वरी विद्यालय आणि संस्थानाच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना देशप्रेमाचे धडे शिकवले, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये लहानपणापासूनच देशप्रेम निर्माण झाले। तसेच गेवराई येथील टाकळगाव हे गाव पण आंदोलनाचे मोठे केंद्र बनले होते। येथील धाडसी क्रांतिकारकांनी जंगल सत्याग्रह, झेंडा सत्याग्रह, चले जाओ आंदोलन आणि सीमेवरील सशस्त्र कॅम्प्स मध्ये सहभाग नोंदवला व बलिदान दिले। तसेच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सालेवडगाव हे शेवटचे गाव असल्यामुळे या गावामध्ये निजामाचे अत्योन्नत अत्याचार झाले, परंतु येथील नागरिकांनी न घाबरता व ग्रामीण महिलांनी न घाबरता सीमावती कॅम्पच्या माध्यमातून अन्न पाणी पुरवणे व आश्रय देणे अशी सर्व कामे केली। हैदराबाद मुक्ती संग्रामात बीड येथील महिलांचा सहभाग अत्यंत निर्णयकारक होता। त्या गुप्त पत्रके आणि संदेश पोहोचवणे, भूमिगत कार्यकर्त्यांना अन्न पुरवणे आणि त्यांच्या सुरक्षतेची काळजी घेणे, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करणे अशी अनेक कामे त्या धाडसाने आणि विचारपूर्वक काळजीपूर्वक करत असत। शेवटी मी एवढेच बोलणार की स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली जे तरुण विचारवंत घडले होते, त्यामुळे सरकारने त्यांचे कार्य लक्षात घेऊन अंबाजोगाई येथे SST महारुग्णालयाची स्थापना केली व हे रुग्णालय आपल्या भारतामध्ये नव्हे तर आशिया खंडामध्येही प्रसिद्ध आहे। येथे वेगवेगळ्या प्रदेशांचे लोक येतात व उपचार करून जातात। ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले, ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले। त्यागिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार, त्यागिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार। थोर हुतात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, थोर हुतात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, त्यांच्यासारखे आपण होऊ हाच कळे रे बोध करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
1: बाल दोस्तानू, यानंतर मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा कसा दिला याबद्दल माहिती सांगत आहे राघवेंद्र गोरक्षनाथ आबूज।
2: आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, परंतु आपण ज्या भागात राहतो त्याला मराठवाडा असे म्हणतात। तो कधी स्वतंत्र झाला हे तुम्हाला माहित आहे का? 17 सप्टेंबर 1948 रोजी म्हणजे भारताच्या स्वतंत्र दिनाच्या तब्बल 1 वर्ष 1 महिना 2 दिवसानंतर मराठवाडा स्वतंत्र झाला। आपला मराठवाडा हैदराबाद संस्थान अंतर्गत राजवटीखाली होता। हैदराबादचा 6वा निजामच्या काळात राज्य करीत होता। हा निजाम येथील प्रजेवर अन्याय आणि अत्याचार करत होता। हैदराबाद संस्थान मधील प्रजेवर त्याने अनेक अन्यायकारक कर लादले होते। त्यात करोडगिरी, दादागिरी, बामराम कर, जकात नाका इत्यादी। त्यामुळे या संस्थानामधील रयत पिंजून गेली होती व त्रस्त झाली होती। स्त्रियांवरती अत्याचार होत होते, गावेच्या गावे लुटली जात होती। हैदराबाद, मराठवाडा, लातूर, धाराशिव, कर्नाटक मध्ये रायचूर, तेलंगणा मधील आदिलाबाद, इतर प्रदेशात निजामाने धुमाकूळ घातला होता। मागील 300 वर्षापासून निजामाच्या वंशजाने सुद्धा असा धुमाकूळ या प्रदेशात घातलेला होता। एकीकडे भारत स्वतंत्र झाला होता, इंग्रज भारत सोडून जात होते, नवीन पाकिस्तानची निर्मिती झाली होती। भारतातील 300 पेक्षा जास्त संस्थाने भारतात विलीन झाली होती, परंतु हैदराबादच्या निजामाने भारतात विलीन होण्यास नकार दिला। त्याने पाकिस्तानशी करार करून युनायटेड नेशन संघटनाकडे वेगळा देश निर्मितीसाठी प्रस्ताव पाठवला, पण आपले पहिले गृहमंत्री श्री सरदार वल्लभभाई पटेल लोहपुरुष यांनी मेजर जनरल JN चौधरी यांच्या सोबत हैदराबाद संस्थानच्या निजामासोबत युद्ध करण्याची एक योजना आखली। तिला नाव दिले ऑपरेशन पोलो। निजामाच्या सेनापती कासिम रिजवी याने रजाकार नावाने त्यांची सेना तयार केली होती। ती अत्यंत कट्टर आणि अत्याचारी होती। 13 सप्टेंबर 1947 रोजी 35,000 भारतीय सैनिक रणगाडे, तोफा, बंदुका, बॉम्ब घेऊन निजामाविरुद्ध लढण्यासाठी निघाले। निजामाने पण 22,000 रजाकार सैनिक बंदुका, तोफा घेऊन मैदानात उतरवले। घनघर युद्ध सुरू झाले। मराठवाडामधील लोक सुद्धा हातात शस्त्र घेऊन निजामा

0: विरुद्ध रजाकार विरुद्ध लढू लागले. 1373 रजाकार मारले, 1911 पकडले, बाकीचे पळून गेले. 32 भारतीय सैनिक बलिदान झाले. मागील 150 वर्षात निजामाने 200,000 नागरिकांना मारले होते, त्यांची हत्या केली होती. 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने कासिम रिजमी हे भारतीय सैनिकांना शरण आले. भारतीय सैनिकांचा विजय झाला आणि मराठवाडा स्वतंत्र झाला.
1: बालमित्रांनो, यानंतर आपल्या समोर सादर करत आहे एक पोवाडा राघव रवींद्र फड.
2: मराठवाडा तोला मोलाचा, हा हा हा हा हे, मराठवाडा तोला मोलाचा, ज्ञान संपदेचा, मराठी भाषेची जन्मभूमी, मराठी भाषेची जन्मभूमी, संत महात्म्यांची कर्मभूमी, संत महात्म्यांची कर्मभूमी, वीरयोद्ध्यांची समरभूमी, वीरयोद्ध्यांची समरभूमी. फडफडे उंच निशान गगनी, हो जी जी जी, फडफडे उंच निशान गगनी, हो जी जी जी. नमितो आता तुळजा भवनीला, माहूरच्या रेणुका मातेला, माहूरच्या रेणुका मातेला, वेरूळच्या घृष्णेश्वराला, अनपरळीच्या वैद्यनाथाला, औंड्याच्या नागनाथाला, औंड्याच्या नागनाथाला, अनपैठणच्या एकनाथाला, पैठणच्या एकनाथाला, नांदेडच्या गोविंद साहेबाला, नांदेडच्या गोविंद साहेबाला, जिरहा जिरर जी जी जी, जिरहा जिरर जी जी जी. वेरूळाची कैलास लेणी शिल्पकृती थोर, वेरूळाची कैलास लेणी शिल्पकृती थोर, अजिंठ्याची रंगीत चित्रे भूषण अलंकार, अजिंठ्याची रंगीत चित्रे भूषण अलंकार, जिरहा जिरर जी जी जी, जिरहा जिरर जी जी जी. देवगिरी नळदुर्ग देतो साक्ष शौर्याची, देवगिरी नळदुर्ग देतो साक्ष शौर्याची, खुलताबादी होय कबरती औरंगजेबाची, खुलताबादी होय कबरती औरंगजेबाची, जिरहा जिरर जी जी जी, जिरहा जिरर जी जी जी. बीबी का मकबरा पानचकी ठेवा मोलाचा, ठेवा मोलाचा, ऐतिहासिक वर्धा आहे मराठवाड्याचा, मराठवाड्याचा. गोदावरी नदीवर जायकवाडी धरण बांधले, धरण बांधले, पूर्णेच्या प्रवाहात यलदरी साकार झाले, साकार झाले, जिरहा जिरर जी जी जी, जिरहा जिरर जी जी जी. स्वातंत्र्य उत्तर काळात, हा हा हा हा हे, स्वातंत्र्य उत्तर काळात लोकशाहीत घडले अगतीत, सोन्याचा दिवस उजाडला, सोन्याचा दिवस उजाडला, संयुक्त महाराष्ट्र झाला, संयुक्त महाराष्ट्र झाला, मराठवाडा त्यात सामील झाला, मराठवाडा त्यात सामील झाला, विकासाचा मार्ग मुक्त झाला, जिरहा जिरर जी जी जी, जिरहा जिरर जी जी जी. धन्यवाद.
1: बालमित्रांनो, यानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची गोष्ट सांगत आहे आपल्याला अनय अमोल मोहोळकर.
3: नमस्कार, माझे नाव अनय अमोल मोहोळकर, मी आत्ता 4th शिकतो. आज मी तुम्हाला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन याबद्दल मी आपल्याला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. एक काळ असा होता की भारत स्वतंत्र झाला होता, पण मराठवाडा अजूनही निजामाच्या राजवटीखाली होते. मराठवाड्यातील जनतेच्या मनातही स्वातंत्र्याची तीव्र इच्छा होती. त्या काळी स्वामी रामानंद तीर्थ लोकांना एकत्र करत होते. त्यांचे खरे नाव व्यंकटेश भवानराव खेडगीकर होते. साधे जीवन जगणारे स्वामी मात्र मनाने खूप धाडसी होते. ते एका गावात गेले. गावातील लोक घाबरलेली होती. कोणीही उघडपणे स्वातंत्र्याबद्दल बोलत नव्हते. स्वामीजींनी गावकऱ्यांना एकत्र केले आणि शांतपणे विचारले, तुम्हाला स्वातंत्र्य हवं आहे का? सगळेजण काही क्षण शांत राहिले. तर एका वृद्ध शेतकऱ्यांनी म्हणाले, हो स्वामीजी, पण आम्हाला भीती वाटते. स्वामीजी हसले आणि म्हणाले, भीती असते चुकीची नाही, पण भीती पुढे झुकणे चुकीचे आहे. आपण सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने लढूया. त्या शब्दांनी गावकऱ्यांच्या मनात धैर्य निर्माण झाले. हळूहळू गावोगावी लोक एकत्र येऊ लागले. विद्यार्थी, शेतकरी, तरुण आणि सामान्य नागरिक स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सामील झाले. स्वामी रामानंद तीर्थांनी जनतेला संकटित केले आणि निजामाच्या राजवाटीतून लढा मजबूत केला. या आंदोलनामुळे स्वामीजींना अटक व तुरुंगवासही सहन करावा लागला. तुरुंगात असतानाही

भारतीयांचा स्वातंत्र्याचा निर्धार कमी झाला नाही. शेवटी तो ऐतिहासिक दिवस उजाळला. 17 सप्टेंबर 1948 हैदराबाद संस्था भारतीय संघराज्यात विलीन झाले आणि मराठवाड्याला निजामाच्या राजवटीतून मुक्ती मिळाली. गावात तिरंगा फडकला. लोकांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. एका लहान मुलांनी स्वामीजीला विचारले, स्वामीजी आपण जिंकलो का? स्वामीजींनी त्याच्या हातात तिरंगा देत उत्तर दिले, हो.

0: स्वामीजींनी त्याच्या हातात तिरंगा देत उत्तर दिले, हो बाळा, पण ही फक्त एका लढाईची विजय गाथा नाही, हा त्या हजारो लोकांच्या ध्येयाचा विजय आहे। म्हणूनच आपण 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करतो आणि स्वामी रामानंद तीर्थान सर्व ज्ञान अज्ञान स्वातंत्र्य सैनिकांना भिकासन करतो। जय हिंद, जय भारत।
1: बालमित्रांनो, यानंतर माझा बीड जिल्हा यावर भाषण करत आहे तनया शिंदे।
2: माझे नाव तनया सुभाष शिंदे, मी आज भाषण करणार आहे। माझा विषय माझा बीड जिल्हा। काढून पहा इतिहास इथेच आहे खरी शान, काढून पहा इतिहास इथेच आहे खरी शान, कष्टकऱ्यांच्या घामाने बनला आहे बीडचा हा मान, बीडचा हा मान, बीडचा हा मान। बीड जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील ऐतिहासिक आणि प्रशासकीय जिल्हा आहे, ज्याचे मुख्यालय बीड शहरात आहे। बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभागाच्या मध्य पश्चिम भागात पसरलेला आहे। बीड जिल्हा समुद्रापासून दूर आहे। बीड जिल्ह्याचा काही भाग दुर्गम आणि डोंगराळ आहे। जिल्ह्यातील उत्तर भाग सपाट मैदानी आहे। गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते। या भागास गंथडी असेही म्हणतात। बीड जिल्ह्यात एकूण 11 तालुके आहेत। प्राचीन काळात बीड शहर चंपावती नगर म्हणून ओळखले होते। मुघल काळात म्हणजेच मोहम्मद तुगलांच्या राजवटीत या शहराला भीर असेही नाव देण्यात आले होते। 1 मे 1960 रोजी हा जिल्हा अधिकृतपणे स्वतंत्र महाराष्ट्र समाविष्ट झाला आहे। बीड जिल्ह्याचे पहिले खासदार क्रांतिसिंह नाना पाटील हे होते। बीड जिल्हा येथील बिंदुसारा नदी बालघाट डोंगराच्या पायथ्याशी आहे। बीड जिल्ह्यात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे। येथे प्रामुख्याने कापूस, ज्वारी, बाजरी व ऊस या पिकांची लागवड केली जाते। बीड जिल्ह्यात कपिलधार हे प्रसिद्ध धार्मिक नैसर्गिक ठिकाण आहे। सौताडा येथील धबधबा प्रसिद्ध आहे। आंबेजोगाई येथील योगेश्वरी देवीचे मंदिर ऐतिहासिक व धार्मिक दृष्टीने प्रसिद्ध आहे। तसेच मराठी भाषेचे पहिले कवी मुकुंदराज यांची समाधी देखील आंबेजोगाई येथे आहे। परळी येथील वैजनाथ ज्योतिर्लिंग तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे। तसेच कंकालेश्वर मंदिर व खंडेश्वरी देवीचे मंदिर बीड शहरातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळे म्हणून प्रसिद्ध आहे। नायगाव येथील मयुरेश्वर अभयारण्य मोरांसाठी प्रसिद्ध आहे। बीड जिल्ह्याला सीताफळ उत्पन्नासाठी भौगोलिक मानांकन GI टॅग मिळाला आहे। बीड जिल्हा त्याच्या समृद्ध धार्मिक ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आहे। बालघाटची पर्वतरांग ही जिल्ह्यातील प्रमुख पर्वतरांग असून या पर्वतरांगेमुळे जिल्ह्याचे दोन भाग पडले आहेत। उत्तरेकडील सखल प्रदेश गंथडी म्हणून ओळखला जातो आणि दुसरा उंचावरील प्रदेश बालघाट म्हणून ओळखला जातो। बीड जिल्हा हा उस्तोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। तसेच कलाकारांचा बाली किल्ला म्हणूनही विशेष ओळखला जातो। बीड जिल्ह्यातील प्रमुख वाहतूक मार्ग मुख्यतः रस्ते हे वाहतुकीवर अवलंबून आहेत। जिल्ह्यातून महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि रेल्वे मार्ग जातात। परळी हाच एकमेव आतापर्यंत तालुका लोहमार्गाने जोडलेला होता। मात्र अहिल्यानगर ते परळी या लोहमार्गाचे काम अहिल्यानगर ते बीड असे पूर्ण झाल्यामुळे बीड शहर ही रेल्वेच्या नकाशावर आले। बीड जिल्ह्यात अनेक साखर व उद्योग असे छोटे मोठे उद्योग आहेत। त्यांपैकी जिल्ह्यात 7 साखर कारखाने आहेत। जिल्ह्यात 6 सूतगिरण्या आहेत। परळी येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे। बीड जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका अंबेजोगाई व सर्वात लहान तालुका वडवणी आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये माजलगाव व मांजरा ही दोन मोठी धरणे आहेत। निजामांच्या रजाकार संघटनेविरुद्ध आणि जुलमी पोलिसांविरुद्ध बीड मधील अनेक शूरवीरांनी लढा दिला आणि त्यातील काही शूरवीरांनी तर आपल्या प्राणींची आहुती देखील दिली। शेवटी इतकेच म्हणते ना नादाला लागा आमच्या, आम्ही बीडचे राजे आहोत। ना नादाला लागा आमच्या, आम्ही बीडचे राजे आहोत। मनाने खूप मऊ पण स्वाभिमानाचे गाजे आहोत। मनाने खूप मऊ पण स्वाभिमानाचे गाजे आहोत। धन्यवाद।
1: बालमित्रांनो, यानंतर मराठवाडा मुक्ती संग्रामातील बीड जिल्ह्याची कामगिरी माहिती सांगत आहे स्वरागीते।
3: ज्यांच्या त्यागामुळे मिळाले

0: स्वातंत्र्य महानच्या वीरांना करूया प्रणाम. मित्रांनो, आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, परंतु त्यावेळी हैदराबाद स्थान संस्था भारतात विलीन झाली नव्हते. मराठवाडा हा हैदराबाद संस्थेचा भाग होता, त्यामुळे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरही मराठवाड्यातील जनतेला निजामांच्या राजवटीतून मुक्त ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागला. अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले आणि मराठवाड्याच्या मुक्तीचा दिवस उजाडला. तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर. या मुक्ती संग्रामात मराठवाड्यातील प्रत्येक भागाने आपल्या परीने योगदान दिले. त्यामध्ये बीड जिल्ह्याचे योगदान महत्वाचे होते. बीड जिल्ह्यातील स्वातंत्र्याची परंपरा जुनी आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन भागाच्या माहितीनुसार बीड परिसरात निजामांच्या राजवटी विरुद्ध उठावाची परंपरा 17व्या शतकापासून दिसून येते. त्यामुळे पुढील स्वातंत्र्य आणि मुक्ती संग्रामातील या भूमी संघर्षाची भावना निर्माण झाली होती. 1938 पासून निजाम हैदराबादच्या स्टेट काँग्रेसच्या माध्यमातून निजामांच्या राजवटी विरुद्ध चळवळीला वेग आला. स्वामी रामानंद तीर्थ त्यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह आणि जनजागृती चळवळ उभी राहिली. बीड जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी संघर्षात सहभाग दिला. मुक्ती संग्रामाचा सर्वात मोठा संदेश म्हणजे अन्यायाविरुद्ध एकजूट. त्या काळात अनेक लोकांनी आपल्या सुरक्षिततेचा आणि स्वार्थाचा विचार न करता देशासाठी काम केले. अनेकांनी सत्याग्रह केला, तुरुंगवास सहन केला आणि जनजागृती केली. बीड जिल्ह्यातील या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले की देशभक्ती म्हणजे केवळ घोषणा देणे नाही, तर देशासाठी त्याग, धैर्य आणि जबाबदारीने काम करणे. आज आपण स्वातंत्र्य भारतात राहत आहोत. आपल्या शिक्षणाचा अधिकार आहे, आपले विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे आणि लोकशाही व्यवस्थेत सहभागी होण्याची संधी आहे. ही स्वातंत्र्याची मूल्ये सहज मिळवलेली नाहीत, त्यामागे असंख्य स्वातंत्र्य सैनिकाचा त्याग आणि संघर्ष आहे. बीड जिल्ह्याने या संघर्षात सत्याग्रह, जनजागृती, विद्यार्थी शिक्षकांना सहभाग आणि स्थानिक स्वातंत्र्य सैनिकाच्या त्यागातून आपला ठसा उमटला. म्हणून बीड जिल्ह्याच्या या इतिहासाला अभिमान असतो. म्हणजेच मात्र अभिमाना बरोबरच त्या इतिहासातून आपण एकता, देशप्रेम, धैर्य, समाज बांधिलकी आणि लोकशाही मूल्य शिकली पाहिजेत. शेवटी मी एवढेच म्हणते की ज्यांनी स्वातंत्र्यासाठी दिले बलिदान त्यांचे सदैव ठेवू आपण कार्यस्मरणात. बीडच्या भूमीचा इतिहास ठेवूया जीवनात. धन्यवाद
1: बालमित्रांनो. यानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाबद्दल माहिती सांगत आहे श्रेया औसेकर.
2: नमस्कार, माझे नाव श्रेया योगेश औसेकर. मराठवाड्याच्या मातीसाठी दिले सर्वस्व प्राण, मराठवाड्याच्या मातीसाठी दिले सर्वस्व प्राण, आजही स्मरते तो लढा त्या वीरांचे बलिदान, आजही स्मरते तो लढा त्या वीरांचे बलिदान. आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. स्वातंत्र्यानंतरही मराठवाडा निजामांच्या तावडीत होता. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामांच्या राजवटीतून मुक्त झाला. हा दिवस स्वातंत्र्य लढ्यातील अभिमानाचा दिवस आहे. स्वातंत्र्यासाठी आपल्या वीरांनी धैर्याने संघर्ष केला. स्वामी रामानंद तीर्थ यांनी या लढ्याचे नेतृत्व केले. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले जीवन देशासाठी समर्पित केले. त्यांच्या त्यागामुळे मराठवाड्याला स्वातंत्र्याची पहाट लाभली. या सैनिकांचे शौर्य आणि बलिदान आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्यांच्या विचारातून आपण देशप्रेम, एकता आणि धैर्य शिकले पाहिजे. आपल्या देशाची अखंडता जपणे ही आपली जबाबदारी आहे. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंद भाई श्रॉफ यांच्यासारख्या अनेक महान नेत्यांनी लढ्यात मोठे योगदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे आपण मोकळा श्वास घेऊ शकतो. मराठवाडा मुक्ती संग्राम हा आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या वीरांच्या गौरवाचा आणि त्यागाचा स्मरण करण्याचा दिवस आहे. हा दिवस दरवर्षी 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मराठवाड्याच्या संघर्षशील व महत्वाचा दिवस आहे. धन्यवाद.
1: मित्रांनो, बीड जिल्ह्याची कामगिरी सांगत आहे श्रेयस भारत धोत्रे.
3: माझे नाव श्रेयस भारत धोत्रे. मी इयत्ता 7वी शिकतो.

0: माझ्या शाळेचे नाव नानाजी देशमुख विद्या मंदिर बीड. बीड जिल्ह्यात आर्य समाजाच्या माध्यमातून निजामशाही विरुद्धच्या विचारांचा प्रसार झाला. 1891 मध्ये धारूड बीड येथे आर्य समाजाची शाखा स्थापन करण्यात आली होती. पुढे मुक्त संग्रामात वैचारिक व संघटित लढा उभारण्यास मोठी मदत केली. निजामांच्या रजाकारांच्या आणि अन्यायकारक राजवटीविरुद्ध बीड जिल्ह्याची पुत्रांनी प्रत्येक शस्त्र हातात घेतले. विठ्ठलराव काटकर यांच्यासारख्या योद्ध्यांनी रोहिल्यांना आणि रजाकारांना जेरीस आणले. केज तालुका आणि परिसराबाहेर अनेक सशस्त्र संघर्ष झाले. स्वातंत्र्यवीर शहाजी व धोंडोजी मुंडे यांनी सशस्त्र तुकड्या उभ्या करून ब्रिटिशांना व निजामांच्या अन्याय राजवटीत कडकडीत टकार दिली. अंबेजोगाईतील योगेश्वरी विद्यालय आणि बीड मधील चंपावती विद्यालय यांसारख्या शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये आणि तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम व स्वातंत्र्याची भावना जागृत करण्याचे महत्व काम केले. गुप्त संदेश पोहोचवणे आणि रजाकारांच्या विरोधात माहिती गोळा करण्यात बीड मधील कार्यकर्त्यांचे योगदान मोठे होते. निजामांच्या अनियमित आणि जुलमी राजवटीविरुद्ध तसेच त्यांच्या पाशवी रजाकार सैन्याविरुद्ध बीड जिल्ह्यातील जनतेने क्रांतिकारकांनी आणि विचारवंतांनी प्राणाची बाजी लावून लढा दिला होता. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्त लढा सुरू झाला होता, ज्यामध्ये बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई हे या आंदोलनाचे प्रमुख केंद्रस्थान बनले होते. येथूनच अनेक भूमिगत चळवळी बैठका आणि आंदोलनाची रणनीती आखली जात असे. बीड जिल्ह्याचे अनेक धाडसी स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी निजामांच्या सैन्याला आणि रजाकारांना सळो की पळो करून सोडले. बीडचे विठ्ठलराव काटकर यांनी थेट मैदानात उतरून क्रूर रोहिल्यांना आणि रजाकारांना जेरीस आणले होते. बीड जवळील नारायणगड येथे त्यांनी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. हातात तिरंगा घेऊन त्यांनी निजामांच्या जुलमी राजवटीविरुद्ध प्रेक्षोभक भाषण केले, ज्यामुळे त्यांना 6 महिन्यांची शिक्षा झाली. बीड भागातील डाव्या चळवळीचे नेते आणि स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी सशस्त्र प्रतिकार उभारण्यात मोठी भूमिका बजावली. मुक्ती संग्रामाची बीज बीडच्या मातीत खोलवर रुजवली होती. गेवराई तालुक्यातील टाकळगाव या सारख्या अनेक छोट्या गावांनी या आंदोलनाला पाठबळ दिले. येथील क्रांतिकारकांनी जंगल सत्याग्रह, झेंडा सत्याग्रह, चले जाव आंदोलन आणि सीमेवरील सशस्त्र कॅम्प मध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. इसवी सन 1891 मध्ये धारूड बीड येथे आर्य समाजाची शाखा स्थापन झाली. या शाखेचे स्थानिक जनतेमध्ये राष्ट्रवाद आणि अन्याय विरुद्ध लढ्याची प्रेरणा निर्माण केली, जी पुढे मुक्ती संग्रामाचा पाया ठरली. निजाम सरकारने मराठी भाषेवर आणि संस्कृतीवर घातलेल्या बंदीला धरून बीड मधील शाळा, वाचनालय, गुप्त बैठकांच्या माध्यमातून लोक जागृतीचे काम सत्यानेच करून राहिले. धन्यवाद.
1: बालदोस्तांनो, याबरोबरच बालजगत हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. आज या कार्यक्रमामध्ये बीड येथील दीनदयाल शोध संस्थान नानाजी देशमुख विद्यामंदिर या विद्यालयाने सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकलात. निवेदन आणि निर्मिती सहाय्य रणजित बागलाने यांचं होतं आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे. पुन्हा भेटूया येणाऱ्या रविवारी 10:30 PM. नमस्कार.

क्षेत्रात आज आपण बालजगत हा आमच्या छोट्या बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम ऐकलात. नानाजी देशमुख विद्यामंदिर बीड येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकलात. निवेदन होतं रणजित बागलाने यांचं, तर सादर करते होते योगीराज बच्चे. बालजगत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. श्रोते प्रसारित आहोत गाता रहे मेरा दिल.

श्रोतो नमस्कार. आजच्या गाता रे मेरा दिल या कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सिलसिला या चित्रपटातील लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली गीतरचना.

श्रोतात आपण हिरो या चित्रपटातील लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत निर्देशनात आनंद बक्षी यांची गीतरचना आपण ऐकलीत. स्वरता मनोहर, अनुराधा पडवल आणि सहकाऱ्यांचा. श्रोता गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

0: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी।
1: अग आक्की काय सांगत होतीस ग तू?
2: रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
1: तुला ग काय घेणं देणं सांग तू आपली?
2: पाणी उकळून शांत घ्याव।
1: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
2: अग मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी।
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
2: रेडोने सांगितलं मला। बर का कस वागाव, कस राहाव, दुखण्याला लांब कस ठेवाव, समजा तो शिकवतोय ना
1: हक्के? रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ।
0: लोक शिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी।
3: पाणी म्हणजे जीवन। पाण्याचा वापर आपण अत्यंत काटकसरीनं केला पाहिजे। आंघोळ करताना किंवा इतर वेळी काटकसरीनं पाणी वापरा। भांडी स्वच्छ करताना आणि कपडे धुताना जास्त पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या। हॉटेलमध्ये आणि घरीसुद्धा पाणी पिताना जेवढं पाणी लागेल तेवढंच घ्या। जास्त पाणी सांडू नका। सार्वजनिक अगर खाजगी नळावर किंवा हापशावर देखील पाणी वाया जात असेल तर तिथं पाण्याचा काटकसरीनं वापर करा। श्रोते हो, अन्नधान्य किंवा इतर वस्तू आपल्याला मिळू शकतील परंतु पाणी मिळू शकणार नाही, तेव्हा पाण्याची काळजी घ्या आणि दररोज जवळपासच्या 10 व्यक्तींना पाणी काटकसरीनं वापरण्याची विनंती करा। पाणी म्हणजे अमृत आहे असं समजूनच त्याचा काटकसरीनं वापर करा।

श्रोतो गातार आहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मन या चित्रपटातील अलका याज्ञिक, उदित नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेली समीर यांची गीतरचना, संगीत नदीम श्रवण यांचं.

गातारा है मेरा दिल या कार्यक्रमात आपण ऐकत आहात रुदाली या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेली कवी गुलजार यांची गीतरचना, संगीत नियोजन आहे भूपेन हजारिका यांचं.

श्रोत्या तदपन राजा हिंदुस्थानी या चित्रपटातील समीर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन नदीम श्रवण यांचं, तर स्वरता उदित नारायण, अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांचा. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरातील इजाजत या चित्रपटातील गीतरचना. रचना आहे कवी गुलजार यांची, तर संगीत आहे राहुल देव बर्मन यांची.

श्रोते, आता आपण लता मंगेशकर, मुकेश आणि सहकाऱ्यांच्या स्वरात कभी कभी या चित्रपटातील साहिर हुसैन यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निजन होतं खय्याम यांचं. बरं तर श्रोते, या गीतरचनेबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. नमस्कार.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 11:45 झाले आहेत. श्रोतो प्रसारकत्वात मिश्र सेनचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील संत एकनाथ महाराजांची भक्तिगीत रचना.

0: शतवतता पण पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत निर्मात राम फाटक यांचं.
1: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे, इतकी काय घाई होती अग, आणि छोटी हे तुझ्या नावे, आणि हे माझ्या छकुलीच्या नावे. पण आजी तुझ्या नावे
2: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोप जाईल.
1: शुभ बोला हो काय.
3: RBI सांगते
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: टिकूजी 100 ग्रॅम पेढी द्या ना.
6: 250 ग्रॅमच्या खाली नाही मिळणार.
5: अरे का,
6: मिनिमम तर घ्यायला लागेल ना.
5: अहो भाऊ, आजकाल तर बँक अकाउंट पण मिनिमम बॅलन्स नाही मागत. नाही मागत
7: बँक अकाउंट विना मिनिमम.
5: हो, बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे BSBD अकाउंट. यात नो मिनिमम बॅलन्स, पण फायदे खूप सारे. ATM कम डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, पासबुक, चेक बुक सगळं मिळेल. ते सुद्धा कोणत्याही चार्ज विना.
6: दे बाबा.
8: RBI सांगते BSBD अकाउंट मिनिमम बॅलन्स नाही, मॅक्सिमम फायदे सही.

श्रीदत्ताचं पण श्रीधर फडके यांच्या स्वरात कवी अनिल कांबळे यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं श्रीधर फडके यांचंच. श्रोतो, या गीतरचनेबरोबरच आजचा मिश्र संहिता कार्यक्रम संपला. मिश्र संहिता कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 12 वाजता आहेत. सहक्षित करत आहोत महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

सख्यांनो, छानशा अशा हलक्या फुलक्या गाण्यानं कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. स्वच्छ सुंदर वातावरण, मोकळी हवा आपल्याला कायमच प्रसन्न ठेवते, नाही का? फार गर्दी, गोंगाट, अस्वच्छता असेल तर असं वातावरण कुणालाच आवडत नाही. खरं तर अशी शुद्ध हवा, प्रसन्न वातावरण हे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपण म्हणतोच ना की शहरी जीवनापेक्षा गावाकडचं जगणं हे खूप छान असतं, कारण तिथं निसर्गाशी एकरूप असलेली जीवनशैली आपल्याला बघायला मिळते, अनुभवायला मिळते. आता या सगळ्या वातावरणासोबतच तिथल्या लोकांचा आहारही सकस, पोषक असा असतो, त्यामुळं त्यांचं आरोग्यही उत्तम असतं. कारण आपल्या आरोग्यासाठी हे आपल्या अवतीभोवतीचं वातावरण जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्व आहाराला सुद्धा आहे. आता या सकस पौष्टिक आहाराचाच विचार करायचा झाला तर लहान मुलांचं, महिलांचं आरोग्य आणि योग्य आहार याविषयी जनजागृती करण्यासाठी म्हणून दरवर्षी हा सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण मास म्हणून साजरा केला जातो. मैत्रिणींनो, कुपोषण हे आपल्या देशासमोरचं सार्वजनिक आरोग्यामधलं एक सर्वात गंभीर असं आव्हान आहे. या समस्येचं निराकरण करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरातून प्रयत्न हे केले जातच असतात. पोषक तत्वांची गरज भागवण्यासाठी, निरोगी वाढ विकासाला चालना देण्यासाठी आणि सगळ्याच प्रकारच्या कुपोषणाला प्रतिबंध करण्यासाठी आपण आपल्या आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपण लहानपणापासूनच आपल्या खाण्याच्या सवयी या जर योग्य जोपासल्या तर आपलं आरोग्य कायम सुदृढ आणि सशक्त राहायला मदत होते. तर याच आपल्या आहाराच्या सवयी, आवश्यक घटक याविषयी आता आपण माहिती करून घेणार आहोत.

0: तेव्हा ऐकूया महिलांचा आहार याविषयी आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो, सप्टेंबर महिन्यामध्ये 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर हा पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जातो, तर पूर्ण सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. अन्नाचं महत्व काय आहे हे आपण सगळेच जण जाणतो, पण योग्य आहार हा कशा पद्धतीचा हवा हे आपल्या बऱ्याच जणांना माहीत नसतं, तर त्याविषयीचंच मार्गदर्शन आजच्या या मुलाखतीतून आपल्याला मिळणार आहे. आणि त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी. सर्वप्रथम सुरभी कुलकर्णी, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: तर वेगवेगळ्या वयामध्ये जसा वेगवेगळा आहार असतो, त्याच पद्धतीनं पुरुषांचा आणि स्त्रियांचा आहार सुद्धा वेगवेगळा असतो, तर थोडंसं महिलांच्या आहाराविषयी आपण आता बोलूयात, त्यांचं आरोग्य आणि त्यांचा आहार याविषयी. सुरुवात आपण असं करूयात की वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये महिला असतात, अगदी लहान वय असतं आणि त्यांना वेगवेगळ्या शारीरिक याच्यातनं सुद्धा जावं लागतं, तर त्याविषयी आपण महिलांसाठी काय सांगू शकतो?
2: आता महिला किंवा किशोरवयीन मुली किंवा स्तनदा माता गर्भवती महिला ह्या सगळ्यांचं जे आरोग्य आहे किंवा ह्या सगळ्यांचा आहार आहे ह्याचा पाया हा लहानपणापासूनच झाला पाहिजे, मजबूत झाला पाहिजे.
1: बरोबर.
2: तर यामध्ये काय आहे की लहानपणी तुम्ही कसं त्यांना खायला देताय मुलींना, त्याप्रमाणे तसं पुढे सवय लागून तसं ते रिफ्लेक्ट होणार आहे.
1: अगदी.
2: म्हणजे जर तुम्हाला तुम्ही पहिल्यापासूनच त्यांना पोषण मूल्य देणारं खायला घातलेलं आहे, त्याचं रिफ्लेक्शन ते पुढे जाणार आहे. तर लहान वयांच्या मुलींमध्ये आपले जे सगळे अन्न घटक आहेत ते असणारा आहार हा महत्वाचा आहे, जो सगळ्याच टप्प्यांवर महत्वाचा असतो.
1: बरोबर.
2: पण मुलींना विशेष महत्वाचं म्हणजे का की त्यांच्यामध्ये होणारे हॉर्मोनल चेंजेस किंवा पुढे त्यांना जे काही फेस करायचं आहे या सगळ्यासाठीचा तो पाया असणार आहे.
1: बरोबर.
2: मग आता किशोरावस्थेमध्ये मासिक पाळी सुरू होते, हा काळ खूप महत्वाचा असतो. ह्या काळात त्यांना कॅल्शियम, आयर्न, प्रोटीन तर आहेतच, ह्या सगळ्याची खूप जास्त गरज असते.
1: मग हे कुठल्या पदार्थांना?
2: तर ते तुम्ही ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की पहिली गोष्ट म्हणजे ही फेस त्यांना नवीन असते, तर तिथे तुमचं काउन्सिलिंग आणि प्लस तुमच्या डॉक्टरांचं किंवा गरज पडल्यास असं मी म्हणेन की डॉक्टरांचं गायनेकोलॉजिस्टचं काउन्सिलिंग हे इथे अतिशय महत्वाचं. कारण का या फेजमध्ये बरेच मूड स्विंग्स होत असतात, बरेच प्रश्न मुलींच्या मनात असतात.
1: बरोबर.
2: पण त्यासाठी आपणच त्यांना मदत करून त्यांच्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तरं देऊन ते सोडवावे लागतात.
1: बरोबर.
2: यामध्ये आहाराचा प्रश्न का महत्वाचा आहे, तर ह्या पुढच्या सगळ्या टप्प्यांसाठी हे जे न्यूट्रियंट्स आहेत हे महत्वाचे आहेत. मग त्यामुळे तुमची स्ट्रेंथ वाढते. आणि हे कशातनं मिळतात, आता मी सांगते पदार्थांमधनं. म्हणजे जर आता तुम्हाला आयर्न म्हणायचं असेल तर हिरव्या पालेभाज्या किंवा हळीवाचा लाडू किंवा नाचणी ह्या सगळ्यातनं आयर्न मिळतं, काळ्या मनुका. त्याला जर व्हिटॅमिन सीची जोड असेल तर जास्तच चांगलं. कॅल्शियम तुम्हाला दूध दुग्धजन्य पदार्थांमधून मिळतं. याचा सोर्स परत तुम्ही काय निवडणार आहे हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून, पण एक कुठला तरी तो पदार्थ आपल्या आहारात आणण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे.
1: बरोबर.
2: बाहेरचं खाणं हे शक्यतो टाळायलाच पाहिजे. का तर बाहेरच्या पदार्थांचा म्हणजे त्यातली जी एक्सेस शुगर आहे किंवा त्यातले फॅट्स हे कसे हॉर्मोन्सवर पण इम्पॅक्ट करतायत हे आजकाल आपण बघतोय. म्हणजे बऱ्याच मुलींना आजकाल पीसीओडी, पीसीओएस हे प्रॉब्लेम खूप जास्त भेडसावत आहेत. आणि ह्याला जास्त करून ही जीवनशैलीच कारणीभूत आहे असं मी म्हणू शकते. तर पूरक आहार आणि पौष्टिक आहार हा ह्या टप्प्यावर अतिशय महत्वाचा आहे.
1: बरोबर.
2: आणि त्याचबरोबर व्यायाम असा आहे की स्ट्रेंथ ट्रेनिंग महिलांनी करूच नये, तर असं नाहीये, उलट की स्ट्रेंथ ट्रेनिंगचा पुढे जाऊन पण बराच फायदा होतो. आणि मग त्याच्यासाठी असं नाही की तुम्ही त्याच्यासाठी जिमलाच जायला पाहिजे, तर हे तुम्ही घरी राहून पण तुम्ही ते व्यवस्थित करू शकता किंवा एखाद्या खेळ ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह होऊ शकता आणि ह्याचे पण चांगले परिणाम पुढे दिसतात.
1: बरोबर. एकंदरीत पाळी सुरुवातीला सुरू झाल्यानंतर ब्लड फ्लो जो असतो किंवा पाळीचा जो पिरियड असतो, काही वेळेला रेग्युलर होते, काही वेळेला तो पिरियड वाढू शकतो, किंवा ब्लड फ्लो जो असतो तो काही वेळेला काही जणांच्यात कमी असतो, काही जणांच्यात जास्त असतो, तर या दृष्टीनं आहारामध्ये काही आपण ऍडिशनल करू शकतो का?
2: तर कसं आहे, तुमची पाळी ही नियमित पाहिजे हा महत्वाचा भाग आहे. एक

0: पाच दिवस इकडं तिकडं झाले तर ठीक आहे,
1: बरोबर.
0: पण ती प्रत्येक महिन्याला येतच नाहीये, दोन महिन्यातनच येते किंवा तीन तीन महिने येतच नाहीये, मग तशीच वाट बघत राहायचं. हे असं करणं योग्य नाही. हे जास्त कोणामध्ये दिसतं की ज्यांच्यामध्ये व्यायामाचा अभाव आहे, खाण्याच्या पद्धती चुकीच्या आहेत, बाहेरचं खाणं खूप जास्त खात आहे आणि हालचाल किंवा व्यायाम काहीच नाही, अशा मुलींमध्ये ही हा प्रॉब्लेम जास्त दिसतोय. ज्याच्यामध्ये पीसीओडी आणि पीसीओएसचं पण प्रमाण ह्यामुळे जास्त वाढलेलं आहे. ह्यासाठी जसं मी म्हटलं की तेवढं थांबायची गरज, दोन तीन महिने झालंच नाही तर तुम्ही एकतर डॉक्टरांना कन्सल्ट करा किंवा तुम्ही तुमची जीवनशैली सुधारा,
1: योग्य
0: सवयी लावून घ्या. तुम्ही अगदी खाण्यापासून ते तुम्ही त्या व्यायामापर्यंत ह्या सवयी तुम्हाला लागल्याच पाहिजे.
1: यासाठी थोडस आईचं लक्ष असणं,
0: आईचं आणि एकंदरीतच जो सुसंवाद हा ह्या पण टप्प्यावर अतिशय महत्वाचा आहे.
1: बरोबर.
0: कारण का त्या प्रश्नांची उत्तर किंवा तशा थोड्या सवय, आणि म्हणून मग मी बालपणापासून का म्हटलं की त्या जर सवयी तुम्ही बालपणापासून लावल्यात तर पुढे जाऊन हे प्रॉब्लेम्स कमी येतात.
1: यानंतरचा टप्पा आपला असतो म्हणजे लग्न आणि त्यानंतरचं गर्भावस्था, तर त्यामध्ये काय काळजी घेणं गरजेचं आहे?
0: तर गर्भावस्थेमध्ये पण किंवा स्तनपानाच्या वेळी पण असं असतं की आता दोन जीवांचे मग भरपूर खा भरपूर खा, तर दोन जणांसाठी दुप्पट खाणं असं आवश्यक नाहीये. पोषण मूल्य वाढवणं जास्त महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे दोन जणांसाठी म्हणून दुप्पट खायचं, मग एक पोळी खाते तिथे तीन पोळ्या खायच्या, किंवा भातच वाढवायचा एकदम, मग भूक लागते म्हणून काही पण खायचं, म्हणजे चालतं की आता प्रेग्नन्सी आहे मग काय हे खावं वाटतंय ते खावं वाटतं. बरोबर. तर तसं न करता पोषण मूल्य काय वाढतायत, तुम्ही किती प्रमाणात त्यांना प्रोटीन, इथं पण प्रोटीनची खूप गरज आहे. हा जो इम्पॅक्ट आहे तो बाळाच्या वाढीवर पण होणार, तर प्रोटीन तुम्ही किती देणार आहात किंवा त्यांना बाकीचे मायक्रोन्युट्रियंट्स मिळतायत का, व्हिटॅमिन्स ओमेगा थ्री ह्या सगळ्या गोष्टी, हे पण खूप महत्वाचं आहे. आता कसं असतं की काही महिलांना प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज डिटेक्ट होतो, त्याला जस्टेशनल डायबिटीज म्हणतात. तर ह्या काळात रक्तातली साखर नियंत्रण ठेवण्याचा फार मोठा रोल आहे. हे सगळं मग कशानं मेंटेन होतं की फूड तुम्ही काय खाता ह्याच्यावर मेंटेन होतं. आणि ओव्हरऑलच जर बघायचं झालं तर मग मगाशी म्हटल्याप्रमाणे की दोन जणांसाठी दुप्पट खाणं ही आधी कन्सेप्ट तुम्ही डोक्यातनं काढा. तुम्ही तुमच्या 300 कॅलरीज वाढवल्या तरी इनफ आहे, पण तुम्ही त्या कशातनं वाढवताय आणि कुठले पदार्थ तुम्ही इन्क्लूड, म्हणजे मी म्हटलं की एक पोळीच्याऐवजी दोन पोळ्या किंवा तीन पोळ्या नका खाऊ तुम्ही, त्यापेक्षा मग डाळ किंवा काहीतरी फायबरचा एखादा सोर्स हे तुम्ही वाढवा. किंवा जर तुम्ही अंडं खात असाल तर अंड्याचा पांढरा भाग घ्या, जेणेकरून तुम्हाला खूप जास्त वजन पण नकोय वाढायचं पण न्यूट्रियंट्स पण जायला पाहिजे.
1: काही वेळेला गरोदरपणामध्ये स्त्रीला त्रासही होतो, अन्न जात नाही अशाही गोष्टी होतात, उलट्या होतात, मग अशा वेळेला काहीतरी पोटात जाणं गरजेचं आहे, मग तेव्हा काय आहार घ्यावा?
0: तर अशा वेळेस तुमचे कॉम्बिनेशन महत्वाचे, तुम्हाला काय जातंय ह्यावरून तो पदार्थ तुम्ही फ्रिक्वेंटली खाऊ शकता. म्हणजे कसं की आता समज तुम्हाला फक्त भातच जातोय तर राईस मधले वेगवेगळे कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता.
1: बरं.
0: आणि स्मॉल फ्रिक्वेंट मील्स घेतले तर ह्यावेळी थोडा फायदा होतो. काही जणांना तो नॉशिया थ्रू आउट द प्रेग्नन्सी येतो, काही जणांना तो टेम्पररी असतो, पण मग तो नॉशिया गेल्यावर मग जो नॉशिया आलेल्याचे जे दिवस वाया गेले ते आपण तिथे भरून काढू शकतो.
1: नक्कीच.
0: आणि या काळात सप्लिमेंटची पण गरज असते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयर्न, फॉलिक ऍसिड, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स त्या नियमित घ्यायला पाहिजे.
1: ठीक. हे झालं गरोदरपणातलं. आता डिलिव्हरी झाल्यानंतर स्तनदा माता, इथे सुद्धा हा समज असतो की बाळ दूध पितोय म्हणजे तुला खायची जास्त गरज आहे, किंवा ह्याच्यामध्ये ह्याही गोष्टी असतात की वातूळ पदार्थ खाऊ नयेत, ह्याचा बाळाला त्रास होतो, गॅसेस होतात, मग हे खरंच आहेत का समज?
0: तर स्तनपानाच्या काळात आईच्या आरोग्यासोबत बाळाच्या वाढीसाठीही पोषण महत्वाचं असतं.
1: बर.
0: तर दूध वाढवण्यासाठी अत्यंत गोड किंवा जास्त तूप तेलाचे पदार्थ खायलाच पाहिजेत अशी काहीही गरज नाहीये. म्हणजे उगीच चार चार लाडू खातायत, खूपच खिरी खातात, हा हे घ्यावं हे चांगलंच आहे, पण त्याचं प्रमाण मर्यादित असावं.
1: बरोबर.
0: हा. आणि संतुलित आहार ज्याच्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन बी ट्वेल्व, ओमेगा थ्री ह्यांचा प्रामुख्याने समावेश असावा. आता वातूळ पदार्थ किंवा हे प्रत्येकाच्या टेंडन्सीवर अवलंबून आहे, असं नाही की एखाद्याला एक खाल्ल्यामुळे त्रास होईल आणि त्या दुसऱ्याला होणारच नाही. त्यामुळे पहिले काही दिवस थोडा जो आहार आहे तो हलका ठेवावा, पण पोषण मूल्य असणारा ठेवावा. हलका आहार ठेवायचा म्हणजे कमी खायचं असं नाहीये, तो पोषण मूल्य असणारा आहार असावा.
1: म्हणजे जेवढी भूक आहे तेवढा आहार
0: खायला.

0: पाहिजे
1: असं आपण
0: आणि काय होतं स्तनपानामुळे तहान पण वाढू शकते त्यामुळे त्या प्रमाणात पुरेसं पाणी पिणं पण योग्य आहे म्हणजे महत्वाचं आहे
1: बरं
0: आणि ह्या काळामध्ये म्हणजे आता बऱ्याच बायकांचं वजन खूपच वाढलेलं असतं तो एक गिल्ट असतो अरे बापरे वजन आता वाढलंय आता मी काय करू आता कसं तर या काळात आहार तज्ञांच्या सल्ल्याशिवाय वजन कमी करायला जायचं नाही ही पण एक महत्वाची गोष्ट आहे
1: बरोबर दूध वाढण्यासाठी काही आवश्यक पदार्थ घ्यावेत का
0: हा तर मग आपण जसं म्हटलं मगाशी त्या जी खारक्याची खीर असते किंवा काही लाडू आहेत किंवा ओव्हरऑल पालेभाज्या या आहे ना ते आपण करू शकतो पण त्याचा जो पाया आहे तो तुमचा चालू होतो तो लहानपणापासून किंवा मी म्हणेन की किशोर वयात चालू होतो की जेव्हा तुम्ही ते जास्त हेल्दी खाल्ला तुम्हाला तो प्रॉब्लेम येतच नाही कमी
1: म्हणजे जेवढं पुरेसं आहे तेवढं
0: आता काही कंडिशन अशा असतात की ज्यामध्ये दूध येतच नाही आणि त्याला आपण काही करू पण शकत नाही कारण ते कंडिशन तर त्याच्यात लोकांनी गिल्ट मनात ठेवू नये की अरे बापरे आता काय करायचं त्याच्यासाठी तुम्हाला सप्लिमेंट्सचे ऑप्शन आहे ते तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार तज्ञांच्या सल्ल्याने बाळाला तसं सप्लिमेंटचं दूध देऊ शकता
1: बरोबर साधारण हा काळ एक वर्षापर्यंत असतो बाळ वर्षाचं होईपर्यंत तोपर्यंत स्तनपान असतं ते आहे त्याच्यानंतर आपण आहाराचं नियोजन कशा पद्धतीनं करावं मग एकदम आपल्या डोक्यात येतं की आता वजन कमी करायचंय आता खाणं कमी करा कदाचित त्यामुळे आपल्याला आपल्या शरीराला काही घातक गोष्टी सुद्धा होऊ शकतात तर तेव्हा काय करावं
0: माझं असं म्हणणं आहे की बाळ एक 3 महिन्याचं झालं की तुम्ही तुमचं व्यवस्थित रुटीन एक्सरसाइज हे करायला लागू शकता
1: बरोबर
0: त्यामध्ये पण तो आहार वेगळा असतो कारण का एवढी खायची सवय झालेली असते आणि एकदमच आपण कॅलरीज नाही कमी करू शकत
1: बरोबर
0: तर त्यामुळे तो जो सल्ला आहे तो आहार तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावा स्वतःच क्रॅश डाएट केली आणि मग पटकन आपलं वजन कमी होईल असं अजिबात करू नये स्टेप बाय स्टेप जो मी फॉर्म्युला सांगितला तोच इथे पण ऍप्लिकेबल आहे तर त्यानुसारच ते वजन कमी करायला पाहिजे
1: बरोबर
0: आणि मग अशा वेळी काय खायचं तर मग जे आपण सगळं खूपच अस्ताव्यस्त झालेलं आपलं जे रुटीन असतं ते पहिल्यांदा कसं लावता येईल ह्याच्यासाठी तुम्ही पहिले 15 दिवस दिले पाहिजे आणि मग हळूहळू एक एक रुटीन लावायला पाहिजे
1: बरोबर आणि मग योग्य त्या पद्धतीने आहार घेऊ शकता हा एक साधारण पिरियड आपला जातोय हे झाल्यानंतर आणि नंतर येतो तो आफ्टर 40 नंतरचा जो काही पिरियड आहे म्हणजे आपण म्हणूया तिथे की एकतर प्री मोनोपॉज मोनोपॉज आणि पास्ट मोनोपॉज यामध्ये शरीरापेक्षा सुद्धा मानसिक स्थिती खूप आपली खालावलेली असते आणि थोडस त्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर होतो आहारावर होतो काय आहे ते आपल्याकडे लक्षच द्यायचं नाही काय मिळतंय ते खाते आणि त्यामुळे त्या टप्प्यामध्ये काही गोष्टींची कमतरता आपोआप जाणवायला लागते तर तेव्हाचा आहार कसा असावा
0: तर साधारण एक 35 नंतर एक वर्षा किंवा 2 वर्षाला सगळ्या महिलांनी किंवा पुरुषांनी पण ब्लड टेस्ट करून घ्यावा ज्याच्यामध्ये आयन कॅल्शियम किंवा आयन प्रोफाईल आपण म्हणू शकतो सीबीसी किंवा या व्हिटॅमिन डी बी ह्याची सगळी तपासणी होईल दुसरी गोष्ट म्हणजे पाया मी तुम्हाला जो सांगितला लहानपण आणि मग किशोरवयीन हा पाया हा तिथेच भक्कम झालेला असतो मेनोपॉज मध्ये किंवा प्री मेनोपॉज मध्ये काय होतं की मूड स्विंग्स खूप होतात बऱ्याच महिलांचे किंवा त्या ओघामध्ये खूप खाल्लं पण जातं तर ह्यासाठी घरच्यांचा सपोर्ट हा अतिशय महत्वाचा आहे दुसरं म्हणजे आहाराबाबतीत जर म्हणायचं झालं तर तुम्ही प्री प्लॅनिंग करून जर तुम्ही त्या त्या गोष्टी वेळेत केल्या तर हे जे प्रॉब्लेम्स येतात हे थोडे कमी प्रमाणात येऊ शकतात आणि प्लस तुमचा एक्सरसाइज जर एक्सरसाइजची सवय तुम्हाला आधीपासूनच असेल तर तुम्हाला हे प्रॉब्लेम्स खूप कमी प्रमाणात बघायला मिळतात आणि जरी ते आले आणि तुम्हाला एक्सरसाइजची सवय नसेल तर तिथे तुम्ही तो नवीन टप्पा सुरू करू शकता जिथे तुम्ही जीवनशैली तुमची बदलून हे प्रॉब्लेम्स कमी करू शकता ज्याच्यामध्ये आहार आणि व्यायाम ह्या 2 गोष्टींना इथे जास्त महत्व आहे
1: बरोबर
0: तर ह्या गोष्टी तुम्ही तिथे बदलू शकता
1: म्हणजे
0: असं नाही की आता बापरे आता 40 आली आता मी काय करू तर असं नाही की त्या टप्प्यातही जाऊन तुम्ही तो आहार बदलू शकता किंवा तुमची जीवनशैली बदलू शकता आता काही लोकांमध्ये कॅल्शियम कमी असतं तर किंवा काही लोकांमध्ये डी व्हिटॅमिन डी कमी असतं
1: आणि हे या काळामध्ये
0: जास्त म्हणजे असं नाही की ते फक्त मेनोपॉज मध्ये पण आजकाल सगळ्यांमध्ये ही डिफिशियन्सी आलेली आहे डी किंवा बी12ची तर आणखीन एक समज आहे की नॉनव्हेज खातोय म्हणजे माझं बी12 चांगलंच असतात असंही नाही तुम्ही ते व्यवस्थित टेस्ट करून मगच तुम्हाला ते कळतं तर कसं आहे जिथे तुम्हाला सप्लिमेंटची गरज आहे म्हणजे मी काय म्हणेन की आता तुमचं व्हिटॅमिन डी गरजेपेक्षा फारच कमी आहे तर ती गरज तुमची डाएटमधून भरून निघत नाही म्हणजे पोषक आहारातून भरून निघत नाही तुम्हाला त्याच्यासाठी सप्लिमेंट घ्यावी

0: म्हणजे मी उन्हात जातो की किंवा मी उन्हात जाते की मी इथं बसते की, तर असं नाही. ती जी कमी झालेली आहे मग तिथे तुम्ही नाही बाबा मी काय गोळ्या वगैरे घेणार नाही असं करून तिथे चालत नाही.
1: बरोबर.
0: तर त्या ज्या सप्लिमेंट्स आहेत त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि तेवढ्याच काळापुरत्या घ्याव्या लागतात. आणि असंही करून चालत नाही आता सगळीकडेच डिफिशियन्सी आहे ना मग मला पण असेलच मी घेते सप्लिमेंट असंही नाही. तर ते सप्लिमेंट्स ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच घ्यायला आणि बंद करायला पाहिजे.
1: आहारातून कॅल्शियम कसं मिळू शकतं?
0: आहारातून कॅल्शियम तुम्हाला दूध दुधाचे पदार्थ ह्याच्यातून मिळू शकतं. नाचणी आणि राजगिरा हा उत्तम स्रोत आहे कॅल्शियमचा. त्यामध्ये कसं रिप्लेस करू शकता सांगते, म्हणजे आता जर तुम्ही जेवणात पोळी घेत असाल किंवा भाकरी घेत असाल तर ती नाचणीच्या भाकरीने रिप्लेस करायची. नाचणीचा सूप घेऊ शकता अगदी सोपे सोपे म्हणजे हे ऑप्शन्स. किंवा नाचणीची आंबील घेऊ शकता उन्हाळ्यात, ती तुम्ही थ्रूआउट उन्हाळा तुम्ही ते घेऊ शकता.
1: बरोबर.
0: परत तुम्हाला जर राजगिराच घ्यायचा असेल राजगिराच्या पिठाचं थालीपीठ. आता उपवासाच्या वेळेस बऱ्याच जणांना तो प्रश्न पडतो की आता काय घेऊ, म्हणजे साबुदाणा घेऊन ऍसिडिटी होणार, त्यापेक्षा मग तुम्ही राजगिराच्या पिठाचं थालीपीठ उपवास असताना पण तुम्ही घेऊ शकता.
1: बरोबर.
0: किंवा काही लोक लॅक्टोज इंटॉलरंट असतात ज्यांना दूध पचत नाही तर त्यांनी दही ताक घेतलं तरी चालणार आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे ज्यांना जे पचतं आणि ज्यांना जे आवडतं त्याच्यात आवडही महत्वाची आहे. म्हणजे पौष्टिक आहे म्हणून ते कसं तरी आपलं त्या आहारामध्ये आणायचं आणि बळजबरीनं खायचं असं नाही. प्रत्येक गोष्टीला ऑप्शन्स असतात आणि त्याच्यातनं त्या कॉम्बिनेशन्स मधून किंवा पदार्थ बनवण्याच्या पद्धतीमधून पण ते ऑप्शन्स चांगले वाटायला लागतात. त्यामुळे त्या पद्धती आणि ते ऑप्शन्स आपण त्याप्रमाणे सेट केले पाहिजे. म्हणजे अगदी मी म्हणेन की वृद्धापकाळापर्यंत ही फेज जर तुम्ही अगदी व्यवस्थित छान पार केली तर तुम्ही जिंकलात असं आपण म्हणू शकतो. पण मग ही हे जिंकण्यासाठी तिथे जाऊन चेंजेस करण्यापेक्षा तिशीपासनच जर केले किंवा त्याच्या आधी जर करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे.
1: बरोबर.
0: तिशीपासनं केले तर वेल अँड गुड, तुम्हाला तो काळ सुखकर जाईल जास्त.
1: बरोबर. एकंदरीतच आहार कसा असावा, प्रमाण कसं असावं, ह्या सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत बोललेल्या आहोत. एक अजून एक समस्या समाजातली आहे ती म्हणजे कुपोषणाची. तर त्यासाठी कुटुंब आणि समाज यांची भूमिका काय असावी असं आपल्याला वाटतं?
0: अपुरा किंवा असंतुलित आहार, गरिबी आणि अन्न सुरक्षेचा अभाव, स्तनपान आणि पूरक आहाराबाबत अपुरी माहिती, अस्वच्छ पाणी आणि अस्वच्छतेचा अभाव, मातांचं कुपोषण आणि अॅनिमिया ही सर्व कुपोषणाची मुख्य कारण आहे.
1: बर.
0: तर योग्य स्तनपान आणि पूरक आहार, विविधतापूर्ण संतुलित आहार, त्याचबरोबर लसीकरण, स्वच्छता, नियमित वाढ तपासणी म्हणजे ग्रोथ चार्ट जे आपण म्हणतो ते, हे कुपोषण कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे.
1: बर.
0: कुपोषण टाळायचं असेल तर त्याची जी सुरुवात आहे ती घरातनं होते. त्यासाठी धान्य, कडधान्य, भाज्या, फळं, दूध दुधाचे पदार्थ, अंडी ह्या गोष्टी आहारात योग्यरित्या समाविष्ट असल्या पाहिजेत.
1: बरोबर.
0: बालकांना वयानुसार योग्य पूरक आहार वेळेवर सुरू करावा. वेळेवर मी का म्हणते, म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की 6 महिने झाले दूध देऊन तरी पण पुढं वर्ष किंवा 1.5 वर्ष झालं तरी दुधावरच जास्त भर असतो. ह्यासाठी मी म्हणते की वेळेवर सुरू करावं. तर ह्यामुळं बाकीच्या पण सवयी मुलांना पटकन लागतील आणि अन्नाशी जी ओळख आहे ती त्यांना लवकर होईल.
1: कारण ही कुपोषणाची
0: सुरुवात म्हणजे असं वाटतं की दूध पितंय की तर मग असणार, मग तिन्ही त्रिकाळ मुलाला दूध दुधावरच ठेवायचं असं नकोय. तर वेगवेगळे जे पदार्थ जे मी मगाशी सांगितले की कसं तुम्ही ते खिमट देऊ शकता किंवा दात आले की थोडं आपल्यातलंच म्हणजे मऊ पदार्थ इडली किंवा असे तुम्ही पदार्थ त्यांना देऊ शकता आणि ते द्यायलाच पाहिजे. असं नाहीये की जरी स्तनपान हे अगदी आरोग्यदायी असलं म्हणजे त्याचा खूप फायदे असले तरी पण तुम्ही वयानुसार त्याची जी गरज आहे ती कमी जास्त करायलाच पाहिजे. पूर्णपणे त्याच्यावरच अवलंबून असं नको.
1: एकंदरीत महिलांना काय सांगाल, कारण बायका खायला करून भरपूर घालतात पण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष कमी देतात.
0: महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे अगदी व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये काय काय येतं की खाण्याची वेळ सगळ्यात महत्वाची, की बाकी करतायत सगळं पण आपलं खाणं विसरतंय, मग ते कधीतरी लक्षात आलं की अरे बापरे हे राहिलंच वाटतं म्हणून खायचं, किंवा मग काहीतरी उरलं असेल तर म्हणायचं की नाही नेहमीच खाते मीच खाते असं नाहीये ना. उरलं जर आहे तर घरातल्या सगळ्यांनी वाटून घ्या तुम्ही.
1: बरोबर. आणि त्यासाठी घरच्यांचं लक्ष
0: पाहिजे. हा, तर हे महत्वाचं आहे. किंवा काही जरा म्हातारा झाल्यावर काही गोष्टी जनरेशन गॅपमुळे पटत नसतात.
1: बरोबर.
0: पण ते थोडंसं त्या अँगलनं समजून पण घेतलं पाहिजे की समोरची व्यक्ती का सांगते किंवा आपल्यासाठीच सांगते ही पण भावना महत्वाची आहे. म्हणजे का सांगते हे समजून घेऊन तशी

0: कृती करणं हे महत्वाचं आहे. तसंच काही लोक असतात की गोळ्यात चुकवतायत किंवा स्वतःच्या मनानंच बंद करतायत, तर असं न करता जे काय आहे ते डॉक्टरांच्या सल्ल्यानं गोळ्या घेणे किंवा गोळ्या बंद करणे. पण सगळ्याच बायकांनी आहारात कॅल्शियम, प्रथिन आणि लोह याचं प्रमाण अगदी नीट ठेवायला पाहिजे.
1: कारण ज्या पद्धतीनं आपण धावपळ करतो, ज्या पद्धतीनं आपण काम करतो, तेवढं आपल्याकडे लक्ष आपलं दिलं जात नाही.
0: ही बाब पुरुषांनाही तेवढीच लागू आहे. कारण का कामाच्या फ्लो मध्ये आपण किती खातोय, आपलं वेळेवर लक्ष आहे का, आपण एक्सरसाइज करतोय का, याकडे बऱ्याच पुरुषांचं देखील दुर्लक्ष होतं.
1: तर सुरभी कुलकर्णी, महिलांनी आपल्या आहाराकडे कशा पद्धतीनं लक्ष द्यावं, वेगवेगळ्या टप्प्यामध्ये कशा पद्धतीनं लक्ष द्यावं याविषयी तुम्ही आम्हाला माहिती दिलीत, याबद्दल मनापासून आभार. नमस्कार.
0: धन्यवाद. श्रोतेहो मैत्रिणींनो, आताच आपण राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार याविषयी आहार तज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. तर सख्यांनो, आपणच आपल्या आहाराकडे जरूर लक्ष देऊया आणि योग्य सकस पौष्टिक अन्न पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करून आपलं आणि आपल्या कुटुंबाचंही आरोग्य उत्तम कसं राहील यासाठी जागरूकतेनं प्रयत्न करूया. मैत्रिणींनो, यानंतर कार्यक्रमात पुढे जाण्याआधी इथं घेऊया एक सांगीतिक विश्रांती.

श्रोतेहो मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम. सगळ्यांनो, आपण नेहमी आपल्या आजूबाजूला अनेक यशस्वी लोक बघतो की ज्यांनी त्यांच्या आयुष्यात प्रगती साध्य केलेली असते, नाव कमावलेलं असतं आणि त्यातून प्रसिद्धीही मिळवलेली असते. पण जीवनात हा टप्पा गाठायला त्यांना खूप कष्टही घ्यावे लागलेले असतात. त्यांचा त्या यशापर्यंतचा किंवा ध्येयपूर्तीपर्यंतचा प्रवास ही तितकाच महत्वपूर्ण असतो आणि ती धडपड, ते प्रयत्नच आपल्याला बरंच काही शिकवून जाणारे असतात. सख्यांनो, हा असा प्रवास फक्त आपल्या भोवतालच्याच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळवलेल्या व्यक्तींचाही असतो. तर अशाच एका व्यक्तीचा परिचय आता आपण करून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया वैद्यक शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यो यो यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती. श्रोते हो, व्हिएतनाम युद्धाचा तो काळ होता. अमेरिकी आणि व्हिएतनामी सैनिक मलेरियासारख्या रोगामुळे मृत्युमुखी पडत होते. या रोगानं बाधित झालेल्या जवळजवळ 8 लाख अमेरिकी सैनिकांना हलवण्यात आलं. प्रत्यक्ष युद्धात जखमी झालेल्या सैनिकांपेक्षा मलेरियाला बळी पडलेल्या सैनिकांची संख्या 4 ते 5 पट जास्त होती. मलेरिया हा डासांमुळे होणारा आजार आहे. या आजाराला प्लास्मोडियम फाल्सीपॅरम हे आदिजीव गटातील एकपेशीय परजीवी कारणीभूत असतात. हाच परजीवी रक्ताच्या कर्करोगाला सुद्धा कारणीभूत ठरू शकतो. 10,000 वर्षांपूर्वी गोरिला माकडांमध्ये या परजीवींची उत्पत्ती झाली असं मानलं जातं. मादी अॅनोफेलस डासाच्या चावण्यामुळं मलेरियाचा संसर्ग होतो. खरं तर मलेरियावर क्लोरोक्विन आणि क्विनोलिन ही प्रभावी औषधं पूर्वीपासून वापरात होती. पण 1960च्या दशकाच्या उत्तरार्धात मात्र या औषधांचा प्रभाव कमी झाला आणि या रोगानं व्हिएतनाममध्ये थैमान घातलं. म्हणून अमेरिकी लष्करानं मलेरियावर औषध शोधण्यासाठी वेगळ्या संशोधन संस्थेची स्थापना केली. त्याद्वारेच वॉल्टर रीड आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च, नेव्ही तसंच विद्यापीठातील तज्ज्ञ यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन औषध संशोधन सुरू केलं. या कामी त्यांनी युरोपमधील अनेक मोठ्या औषध कंपन्यांची मदत घेतली. परंतु 1972 पर्यंत जवळजवळ 2,14,000 औषधांचा अभ्यास करूनही त्यांना परिणामकारक औषध शोधता आलं नाही. त्यांनी मेफ्लोक्विन हे औषध विकसित केलं, परंतु त्याचे दुष्परिणाम जास्त होते. तो चीनच्या सांस्कृतिक क्रांतीचा काळ होता, त्यामुळं बऱ्याचशा विचारवंत, बुद्धिवंत आणि संशोधकांवर बंदी होती. तसंच उदारमतवादी धोरण नसल्यानं बहुतांशी शोध निबंध फक्त चीनी संशोधन पत्रिकेतच प्रकाशित केले जायचे. त्याचवेळी 1964 मध्ये व्हिएतनामनं चीनचे अध्यक्ष माओ झेडॉग आणि पंतप्रधान झाऊ एनलाई यांना मलेरियाला प्रतिबंध करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी ती मान्यही केली. 1967 मध्ये यासाठी चीननं एक गट कार्यालय स्थापन केलं. या कार्यालयाच्या अंतर्गत मायक्रोबायोलॉजी आणि एपिडेमियोलॉजी इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूट ऑफ टॉक्झिकॉलॉजी अँड फार्मिकॉलॉजी, अकॅडमी ऑफ चायनीज मेडिसिन, इन्स्टिट्यूट ऑफ चायनीज मटेरिया मेडिका अशा संस्थांमधल्या जवळजवळ 500 संशोधकांना या कामी नियुक्त केलं गेलं. या प्रकल्पाचा कार्यारंभ 23 मे 1967 रोजी झाला. त्यावरून या प्रकल्पाला प्रकल्प 523 असं नाव दिलं गेलं. चीनमधली पारंपरिक औषधं आणि पाश्चिमात्य औषधं यांच्या मिलाफातून मलेरियाला प्रतिबंध करणाऱ्या औषधाची निर्मिती करणं हा त्यांचा उद्देश होता. परंतु 1919

69 पर्यंत हजारो औषधांचा अभ्यास करूनही त्यांना यश मिळालं नाही. या प्रकल्पासाठी जवळजवळ इतर सगळे प्रयोग थांबवले होते. या परिस्थितीत 1969 मध्ये या प्रकल्पाचं नेतृत्व विज्ञानामध्ये नोबेल मिळवणारी पहिली चिनी स्त्री तू यू यू यांच्याकडे आलं. तू यू यू यांचा जन्म 30 डिसेंबर 1930 रोजी चीनमधल्या झेजँग प्रांतातल्या निंगबो शहरात झाला. त्यांचे वडील बँकेत नोकरी करत होते तर आई गृहिणी होती. त्यांच्या कुटुंबात 5 भावंडांमधली ही एकटीच मुलगी. तू यांच्या परिवारामध्ये मुलांच्या शिक्षणाला नेहमीच प्राधान्य दिलं जात असायचं. साहजिकच त्यांच्या शिक्षणालाही घरातून नेहमीच प्रोत्साहन मिळालं. शाळेत असताना क्षयरोगाची बाधा झाल्यानं तू यू यू यांच्या शालेय शिक्षणात थोडासा खंड पडला. पण याच क्षयरोगामुळं त्यांना वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण निंगमो मिडल स्कूलमधून 1948 साली पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी पेकिंग युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूल इथून 1955 मध्ये औषध निर्माण शास्त्राची पदवी प्राप्त केली. पदवीचं शिक्षण घेत असताना प्राध्यापक लाऊ झीसेन यांनी औषध वनस्पती ओळखायला आणि त्यांचं वर्गीकरण करायला शिकवलं. तर प्राध्यापक लिन किशू यांनी वनस्पतीमधील औषधी द्रव्याचा अर्क काढायला शिकवलं. पदवीनंतर त्यांनी पेकिंग विद्यापीठामधल्याच नव्यानं स्थापन झालेल्या अकॅडमी ऑफ ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन यामधल्या इन्स्टिट्यूट ऑफ चायनीज मटेरिया मेडिका यामध्ये आपल्या कार्याची सुरुवात केली. तिथं त्यांनी पहिल्यांदा एक चिनी फुलझाड म्हणजेच आशियाई लोबेलियाचा सिस्टोसोमायसिसच्या उपचारासाठी उपयोग या प्रकल्पावर संशोधन केलं. सिस्टोसोमायसिस म्हणजे ब्लड फ्लुक्स या चापट कृमींमुळे मूत्राशय आणि आतड्यांना होणारा संसर्ग होय. 1959 ते 1962 या कालावधीत त्यांनी पारंपरिक चिनी औषधोपचाराचं प्रशिक्षण घेतलं. पारंपरिक चिनी उपचार पद्धतीला जवळजवळ 3,500 वर्षांचा इतिहास आहे. इतक्या वर्षांच्या अनुभवातून औषध निर्मिती प्रक्रिया विकसित झाली आहे. औषध निर्मिती दरम्यान होणाऱ्या प्रक्रियेमुळे त्या औषधाचे औषधी गुणधर्म वाढून दुष्परिणाम कमी होतात असा चिनी लोकांचा विश्वास आहे. या पारंपरिक ज्ञानाला तू यू यू न आधुनिक विज्ञानाची जोड दिली. दरम्यानच्या काळात तू यू यू त्यांचा जुना वर्गमित्र अभियंता ली तिंगझाऊ यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आणि 2 मुलींची आई बनल्या. 21 जानेवारी 1969 रोजी प्रकल्प 523 ची नेतृत्व धुरा त्यांच्या खांद्यावर आली. खर तर हा एक गुप्त प्रकल्प होता. ही जबाबदारी त्यांच्यावर आली तेव्हा त्यांची मोठी मुलगी अवघी 4 वर्षांची तर धाकटी फक्त 1 वर्षाची होती. त्यांचे यजमान घरापासून दूर एका प्रशिक्षण केंद्रात होते. संशोधनावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी आपल्या मोठ्या मुलीला तिच्या पूर्ण वेळ शाळेतल्या शिक्षक कुटुंबाकडे ठेवलं तर लहान मुलीला निंगबो मध्ये राहत असलेल्या आपल्या आई वडिलांकडे ठेवलं. 3 वर्षांनंतर जेव्हा त्या आपल्या मुलींना भेटायला गेल्या तेव्हा मोठी मुलगी घाबरून ज्यांच्या घरात ती राहत होती त्या शिक्षकांच्या मागे लपली तर लहान मुलीनं आईला ओळखलंच नाही. जेव्हा प्रकल्प 523 तू यू यू कडे आला तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली होती की हा नवीन मलेरिया डासांमधल्या प्लास्मोडियम फाल्सीपॅरम या आदिजीव गटातील परजीवींमुळे होतो. सुरुवातीला त्यांच्या चमून मलेरियावरच्या पारंपरिक चिनी औषधोपचारावर उपलब्ध वाङ्मयाचा तसंच औषध निर्मिती प्रक्रियेचा सखोल अभ्यास केला. पारंपरिक चिनी औषधं देणाऱ्या अनेक वैद्यांच्या मुलाखती घेतल्या. काम सुरू केल्यानंतर केवळ 3 महिन्यांच्या कालावधीत त्यांनी वनस्पतीजन्य प्राणीजन्य आणि खनिजजन्य अशा 2,000 औषध निर्मिती प्रक्रियांचा खजिना गोळा केला. यातल्या निवडक 640 प्रक्रियांचं माहितीपत्रक अँटी मलेरियल कलेक्शन्स ऑफ रेसिपी

प्रिस्क्रिप्शन्स तयार केलं आणि त्याच्या प्रति त्यांनी या प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या आणखी काही संशोधक चमूंना वितरित केल्या. जून 1971 पर्यंत त्यांनी अनेक प्रयोग केले, परंतु ते अयशस्वी ठरले. मग त्या पुन्हा नव्यानं पारंपरिक चिनी वैद्यकीय साहित्याकडे वळल्या. क्विंग हाऊ ही चिनी औषधी वनस्पती मलेरियाच्या परजीवींना अटकाव करते हे त्यांच्या लक्षात आलं, पण त्याच्या परिणामांमध्ये सातत्य नव्हतं. जी हॉंगच्या 1700 वर्षांपूर्वीच्या अ हँडबुक ऑफ प्रिस्क्रिप्शन फॉर इमर्जन्सीज या पुस्तकातील एका वाक्यानं त्यांचं लक्ष वेधलं. ओंजळभर क्विंग हाऊ 2 लिटर पाण्यात भिजवून त्याचा रस प्राशन केल्यानं मलेरियाच्या तापाला उतार पडतो हे ते वाक्य. बहुतांशी प्रक्रियांमध्ये वनौषधी पाण्यात उकळून त्याचा काढा करत असत. यावरून त्यांनी असं अनुमान काढलं की उष्णतेमुळे क्विंग हाऊ मधले काही उपयुक्त घटक नष्ट होत असावेत, तसंच त्याच्या पानांमध्ये काही उपयुक्त घटक हे असले पाहिजेत. त्यानंतर त्यांनी प्रयोगाची नव्यानं रचना केली. क्विंग हाऊच्या खोड आणि पानांचं पाणी, इथेनॉल आणि इथिल इथर वापरून वेगवेगळे अर्क तयार केले आणि त्यांची उंदरावर चाचणी केली. त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की क्विंग हाऊचा इथिल इथर मधून काढलेला अर्क उंदरांमधल्या मलेरियावर 100% यशस्वी ठरला. त्यानंतर या अर्कातील विषारी आम्लधर्मी घटक बाजूला काढून उरलेल्या उदासीन अर्काची मलेरिया बाधित माकडांवर चाचणी घेतली. ही चाचणी सुद्धा 100% यशस्वी झाली. 1972 मार्च मध्ये तू यू यू न आपल्या या प्रयोगाचा अहवाल नानजिंग इथं भरलेल्या प्रकल्प 523 सभेत सादर केला. आपल्या प्रयोगानं उत्साहित झालेल्या या चमून क्विंग हाऊच्या अर्काचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घ्यायला सुरुवात केली. सांस्कृतिक क्रांती दरम्यान अनेक औषध निर्मिती कारखाने बंद पडले होते, त्यामुळं अतिशय तुटपुंज्या यंत्रणेच्या सहाय्यानं या संशोधक मंडळींना मोठ्या प्रमाणावर अर्क निर्मिती करावी लागली. या औषधाचे काही दुष्परिणाम असू शकतात असं काही संशोधकांचं मत होतं, पण तू यू यू गटाकडे वेळ फारच कमी होता, त्यामुळं तू यू यू न हे औषध स्वतःच घेऊन चाचणी करायचं ठरवलं. त्यांनी इतर संशोधकांनाही त्यांची इच्छा असेल तर या प्रयोगात सामील होण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी आणि त्यांच्या आणखी 2 संशोधकांनी क्विंग हाऊचा हा अर्क घेतला. 1 आठवड्यानंतरही त्यांच्यावर कोणताही दुष्परिणाम दिसून आला नाही. त्यानंतर आणखी 5 संशोधकांनी या अर्काची वाढीव मात्रा घेतली. ही चाचणी सुद्धा यशस्वी झाली. यामुळे त्यांचा वेळ वाचला आणि औषधाबद्दलचे गैरसमजही दूर झाले. 1972 ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये हैनान प्रांतातील 21 रुग्णांवर क्विंग हाऊ अर्काची पहिली वैद्यकीय चाचणी घेतली आणि ती पूर्णपणे यशस्वी झाली. त्यानंतर बीजिंग क्रमांक 302 हॉस्पिटलमधल्या 9 रुग्णांवरही यशस्वीरित्या उपचार केले. या औषधाच्या वैद्यकीय चाचणीबरोबरच इथिल इथरमधील अर्कातील उदासीन अर्काचं विलगीकरण आणि शुद्धीकरणाचं कामही चालू होतं. 1972 या अर्काचे स्फटिक अलग करण्यात यश आलं आणि या संयुगालाच आर्टेमायसिनिन असं नाव देण्यात आलं. त्यानंतर त्यांनी आर्टेमायसिनिन या औषधाच्या गोळ्या बनवल्या आणि त्यांची 1973 ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये वैद्यकीय चाचणी घेतली. तेव्हा या गोळ्यांची परिणामकारकता कमी असल्याचं आढळून आलं. या गोळ्यांचं चटकन विघटन होत नसल्यानं त्यातल्या औषधांचे परिणाम मिळत नव्हते, म्हणून त्यांनी त्याचे कॅप्सूल बनवले. कॅप्सूलची परिणामकारकता मात्र चांगली होती. श्रोते हो, प्राचीन चीनी ग्रंथांमध्ये फक्त क्विंग हाऊ असा उल्लेख आढळतो. आर्टेमिसिया ही वनस्पती चीनमध्ये क्विंग हाऊ या नावानं ओळखली जाते. आर्टेमिसिया कुळातील वनस्पतींमध्ये 6 वेगवेगळ्या प्रजाती आहेत. त्यातलीच आर्टेमिसिया अॅनुआ या प्रजातीला स्वीट वुर्मवूड असंही म्हणतात. या वनस्पतीचा अर्क

मलेरिया प्रतिबंधक आहे हे प्रथम तू युयू यांनी सांगितलं. योग्य प्रजाती ओळखण्याबरोबरच या वनस्पतीच्या लागवडीसाठी योग्य भौगोलिक स्थान आणि काळ याचाही त्यांनी अभ्यास केला. आता तू युयू यांना आर्टेमायसिनींच्या रचनेचे वेध लागले होते. 1973 मध्ये त्यांनी त्याची संपूर्ण रेणवीय रचना शोधून काढली.

हे त्यांनी त्याची संपूर्ण रेणवीय रचना शोधून काढली. तसंच या औषधाच्या मानवी शरीरातील कार्यप्रणालीचाही अभ्यास केला. जेव्हा मलेरिया संसर्गित डास मनुष्याला चावतो तेव्हा पी फाल्सीपॅरमचे बीजाणूज मानवी शरीरात हस्तांतरित करतो. हे बीजाणूज रक्तवाहिन्यांमधून यकृत पेशींमध्ये जातात. तिथं त्यांचं विभाजन होऊन खंड पेशिका तयार होतात. या खंड पेशिका पुन्हा रक्तवाहिन्यांमध्ये येतात आणि तांबड्या रक्तपेशींमध्ये प्रवेश करतात. तिथं त्यांचं पुन्हा विभाजन होतं आणि रक्तपेशी फाटून या खंड पेशिका बाहेर येतात आणि नवीन तांबड्या रक्तपेशीवर हल्ला करतात. या नष्ट झालेल्या रक्तपेशीतून काही विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळं रुग्णाला ठराविक कालांतरानं थंडी आणि ताप येतो आणि ते चक्र निर्माण होतं. काही खंड पेशिकांचं रूपांतर युग्मक पेशींमध्ये होतं आणि जेव्हा एखादा डास मलेरिया बाधित रुग्णाला चावतो तेव्हा या युग्मक पेशी त्या डासामध्ये प्रवेश करतात आणि नवीन जीवनचक्र सुरू होतं. शांघाय इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिजिक्स ऑफ द चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्या सहकार्यानं 1974 आर्टिमायसिनिनची रेणवीय रचना शोधली गेली. आर्टिमायसिनिन हे एक सेक्स क्विटरपिन लॅक्टोन प्रकारचं सेंद्रिय संयुग आहे. हे संयुग बहुतेक ॲस्टरॅसी कुळातील वनस्पतींमध्ये आढळतं. लॅक्टोन रिंगमध्ये सायक्लिक कार्बोक्झिलिक इस्टर असतं. आर्टिमायसिनिनच्या रेणूमध्ये ROOR असा पॅरॉक्साईड वलय असतो. हाच औषधी कार्यप्रणालीसाठी महत्वाचा असतो. याचं रेणूसूत्र C15H12O5 असं आहे. आर्टिमायसिनिन परजीवींवर थेट हल्ला करत नाही. त्यासाठी त्याच्यात काही रासायनिक बदल घडून यावे लागतात. एका गृहितकानुसार आर्टिमायसिनिनमधील एंडोपॅरॉक्साईड वलय जेव्हा रक्तातील आयर्न ऑक्साईडच्या संपर्कात येतं तेव्हा आर्टिमायसिनिनमधील एंडोपॅरॉक्साईड वलय तुटतं आणि मुक्त मूलक तयार होतात. हे मुक्त मूलक परजीवींमधील प्रथिनांवर हल्ला करून परजीवींच्या पेशींचा पर्यायानं परजीवींचा नाश करतात. सर्वात महत्वाचं म्हणजे आर्टिमायसिनिन परजीवीचा त्याच्या जीवनचक्राच्या कुठल्याही टप्प्यावर नाश करू शकतं. हे संशोधन म्हणजे लष्करी प्रकल्प असल्यानं त्याबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. तसंच चीनी संस्कृती पाश्चिमात्य जर्नलमध्ये आपलं संशोधन प्रसिद्ध करण्यासाठी मज्जाव करत असायची. त्यामुळं या विषयाचे शोध निबंध केवळ चीनी शोधपत्रिकेत 1977 प्रकाशित झाले. या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर लवकर दखल घेतली गेली नाही. 1982 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड बँक आणि संयुक्त राष्ट्र संघटना यांनी 2UU यांना आपली निरीक्षणं मांडण्यासाठी निमंत्रित केलं. त्याप्रमाणे बीजिंग इथं भरलेल्या सभेत 2UU यांनी आपला आर्टिमायसिनिन या औषधावरचा अहवाल सादर केला. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या लोकांच्या मनात चीनी पारंपरिक वनौषधींविषयी शंका असल्यानं त्यांनी या संशोधनाकडे प्रथम दुर्लक्ष केलं आणि या औषधाला मान्यता देण्यासाठी 20 घेतली. मधल्या काळात हजारो लोक मृत्यूमुखी पडले. आर्टिमायसिनिनचा शोध गेल्या शतकातल्या औषध निर्माण शास्त्रातील क्रांतिकारी शोध म्हणून ओळखला जातो. या औषधासाठी 2UU यांना 2015 वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिकानं गौरवण्यात आलं आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या 2UU या पहिल्या चीनी महिला ठरल्या. या पुरस्काराचं वैशिष्ट्य एवढ्यापुरतंच मर्यादित नाही तर पदव्युत्तर पदवीही नाही आणि परदेशी संशोधनाचा कोणताही अनुभव नसलेल्या त्या पहिल्या चीनी व्यक्ती. तसंच ना त्या चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या सभासद होत्या ना चायनीज अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगच्या सभासद. नोबेल पारितोषिकाच्या नियमानुसार नवीन संशोधनाला पारितोषिक दिलं जातं, पारंपरिक औषधांना नाही. पण या समितीनं हा पुरस्कार जाहीर करताना असं म्हणलं आहे की जरी

आर्टिमायसिनिन औषधाची माहिती तू युयू यांना चिनी पारंपरिक वैद्यकीय वाङ्मयातून मिळाली असली तरी या औषधाच्या विलगीकरण आणि शुद्धीकरणासाठी वापरलेली पद्धती ही आधुनिक होती. तसंच या औषधाची वैद्यकीय चाचणीही त्यांनी आधुनिक पद्धतीनं घेतलेली आहे. आता पुढं तू युयू यांनी आर्टिमायसिनिनची संपूर्ण कार्यप्रणाली आणि आर्टिमायसिनिन प्रतिबंधक मलेरिया होण्याची प्रक्रिया थांबवण्यासाठी काय करता येईल याचं संशोधन चालू ठेवलं. आर्टिमायसिनिनची रेणवीय रचना अभ्यासत असतानाच तू युयू यांना डाय हायड्रो आर्टेमायसिनिनचा 1992 शोध लागला. डाय हायड्रो आर्टेमायसिनिनची मलेरिया विरुद्ध परिणामकारकता आर्टेमायसिनिनपेक्षा जास्त असल्याचं त्यांना आढळलं. आर्टेमायसिनिन हे एकल पद्धतीनं वापरलं तर कालांतरानं आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते. म्हणून आता आर्टेमायसिनिन संयुक्त उपचार पद्धती वापरली जाते. प्रकल्प 523 कामही पुढे चालू राहिलं आणि अनेक औषधं शोधली गेली. त्यातली काही ACT वापरली जातात. स्वित्झर्लंडमध्ये 1999 ACT नोंद झाली तर WHO 2001 त्याला मान्यता दिली. चीनच्या आरोग्य विभागाच्या मंत्रिमंडळानं इन्स्टिट्यूट ऑफ चायनीज मटेरिया मेडिकाला 1986 आर्टेमायसिनिन न्यू ड्रग प्रमाणपत्र तर 1992 डाय हायड्रो आर्टेमायसिनिन न्यू ड्रग प्रमाणपत्र बहाल केलं. आपल्या या संशोधन प्रवासात तू युयू यांनी अनेक जबाबदारीच्या पदांवर काम केलं. सन 1973 चायना अकॅडमी ऑफ चायनीज मेडिकल सायन्सेसच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख पदाची धुरा त्यांच्याकडे आली तर 1997 त्या आर्टेमायसिनिन रिसर्च सेंटरच्या प्रमुख बनल्या. तसंच त्यांनी या संस्थेमध्ये सहयोगी प्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक म्हणूनही कर्तव्य बजावलं. त्यांनी केलेल्या संशोधन कार्याची दखल घेऊन तू यांना चीनमधल्या अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केलं. 1978 नॅशनल सायन्स काँग्रेस प्राईज, 1979 चायना मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं नॅशनल सायंटिफिक डिस्कवरी अवॉर्ड, 1982 चायना नॅशनल काँग्रेस फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजीतर्फे इन्व्हेन्शन अवॉर्ड, 1984 चायना स्टेट काउन्सिलचा पुरस्कार, 1992 अकॅडमी ऑफ ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिनतर्फे पुरस्कार, चायना नॅशनल ब्युरो ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीतर्फे शतकातली स्त्री वैज्ञानिक पुरस्कार आणि 14व्या राष्ट्रीय प्रदर्शनामध्ये सुवर्ण पदक, 2009 सायरस चुंग इंग टँग फाउंडेशनचा पुरस्कार आणि 2011 चायना ग्लॅक्सो स्मिथक्लाइन पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. 2011 अमेरिकेतल्या लष्कर फाउंडेशनचा लष्कर देबके पुरस्कार आणि 2015 वारन अल्पट फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला. 2003 थायलंडचा प्रिन्स महिदॉल पुरस्कार सुद्धा तू यांना मिळाला. पारंपरिक ज्ञानाला आधुनिक विज्ञानाची जोड दिली तर काय करामत होते हेच तू युयू यांनी दाखवून दिलं. एखाद्या मोठ्या आणि महत्वाच्या प्रकल्पाची धुरा जर एका स्त्रीच्या खांद्यावर आली तर आपलं सर्वस्व पणाला लावून ती झपाट्यानं काम करते आणि ही यशशिखरं सर करतानाच आपल्यावरचा विश्वास सार्थ होता हेच दाखवते हेच तू युयू यांच्या जीवनलेखावरून स्पष्ट होतं. श्रोते हो मैत्रिणींनो, आत्ताच आपण वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू युयू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती ऐकलीत.

यासोबतच मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. तेव्हा सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचा आता इथेच निरोप घेतेय. नमस्कार. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. दुपारचा 1 वाजतो आहे. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

kahani.

आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली। आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघाचा बांगलादेशवर 114 धावांनी विजय। ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन। आणि मुंबईत कालपासून विविध दुर्घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू। परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे। परकीय गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात सुमारे 20,200 कोटी रुपये तर ऑगस्ट महिन्यामध्ये 29,630 कोटी रुपये गुंतवले होते। चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर महिन्यापर्यंत परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 2,45,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे। हा आकडा 2025-26 या आर्थिक वर्षात काढून घेतलेल्या गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे। जागतिक पातळीवर वाढती अनिश्चितता, अमेरिकेत वाढते व्याजदर, कच्च्या तेलाचे वाढते दर या सगळ्याचा प्रतिकूल परिणाम भारतीय शेअर बाजारांवर दिसून येत आहे असं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे। विकसित भारतासाठी नशामुक्त युवा या अभियानाअंतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे। यात युवक मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत। देशभरात 1,067 ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयानं दिली आहे। या कार्यक्रमात युवकांना नशामुक्तीची शपथ दिली जाईल, तसंच स्वाक्षरी अभियान, पथनाट्य, घोषवाक्य लेखन आणि युवकांच्या नेतृत्वाखाली चर्चासत्राचं आयोजनही करण्यात आलं आहे। नवी दिल्ली इथं आज संध्याकाळी होणाऱ्या पर्यावरण आणि

0: हवामान गतिशीलतेचं भविष्य या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थितांना संबोधित करणार आहेत. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं या दोन दिवसांच्या परिषदेचं आयोजन केलं आहे. या सत्रात केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश न्यायमूर्ती बी व्ही नागरत्रा, हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव आणि भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता सहभागी होणार आहेत. पर्यावरण आणि हवामान गतिशीलता यांचं भविष्य या परिषदेत विविध अधिकार क्षेत्रांमधले न्यायालयीन दृष्टिकोन, वैज्ञानिक ज्ञान, पर्यावरणपूरक प्रशासन पद्धती आणि संस्थात्मक अनुभव यांची देवाणघेवाण करण्यात आली. या परिषदेत पर्यावरण तज्ज्ञ, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, जिल्हा न्यायालयांचे न्यायाधीश, विविध मंत्रालयांचे सचिव, वरिष्ठ अधिकारी आणि इतर संबंधित घटकांनी सहभाग घेतला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत वस्तू आणि सेवा कर प्रणालीबद्दल.
1: देशभरातल्या कर रचनेत सुसूत्रता आणण्यासाठी वस्तू आणि सेवा कर कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली तो दिवस होता 1 जुलै 2017. त्यापूर्वी सरकारी महसूल प्रत्यक्ष कर आणि सेवा कर, मूल्यवर्धित कर, मनोरंजन कर, जकात अशा विविध करांमधून मिळत असे. आता वस्तू आणि सेवा कराच्या रूपाने देशभरात एकाच स्वरूपाची कर आकारणी सुरू झाली. एक देश एक कर पद्धती या तत्वावर आधारित वस्तू आणि सेवा कर प्रणाली ही GST म्हणजे केवळ गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स प्रणाली न राहता गुड अँड सिम्पल टॅक्स प्रणाली बनेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या प्रणालीचं उद्घाटन करताना व्यक्त केला होता. करदाते, उत्पादक, विक्रेते, निर्यातदार, वितरक या सर्व संबंधितांना कर भरण्याची प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत व्हावी याकरता GST प्रणाली लागू करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली GST परिषद वेळोवेळी GST प्रणालीचा आढावा घेते आणि त्यात बदल सुचवते. सरकारी महसुलाचा मोठा वाटा या सुटसुटीत कर आकारणीतून मिळत आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात भारताच्या खेळाडूंची विजयी घोडदौड सुरू आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: भारताच्या सोनम मस्कर, एलाविनील वलावरीन आणि विदर्सा विनोद या तीन महिला नेमबाजांनी 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारतीय संघानं 1898 गुण मिळवले, चीनच्या संघानं 1904 गुण मिळवून सुवर्णपदक तर जपानच्या संघानं 1897 गुण मिळवून कांस्य पदक मिळवलं. या स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला टेबल टेनिस संघांनी आज आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. या दोन्ही गटांनी गट एफ मधल्या सलामीच्या सामन्यात इंडोनेशियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. महिला संघात श्रीजा अकुला, दिया चित्रे आणि यशस्विनी घोरपडे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवलं तर पुरुष संघाच्या साथिया ज्ञानशेखरन, मानव ठक्कर, मनु शहा यांनीही आपापले सामने जिंकले. महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशासमोर विजयासाठी 196 धावांचं लक्ष ठेवलं आहे. यापूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान आजच्या क्रिकेट सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना हिने महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. तिने न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू सुझी बेट्स हिचा 4758 धावांचा विक्रम मोडीत काढला. आजच्या सामन्यात स्मृतीनं 19 चेंडूत 37 धावा करत 4788 धावांचा विक्रम नोंदवला. या विक्रमामुळे महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 फलंदाजांमध्ये भारताच्या 2 खेळाडूंचा समावेश झाला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर 4287 धावांसह या यादीत 3रा क्रमांकावर आहे.
0: भारताच्या महिला क्रिकेट संघानं बांगलादेशवर 114 धावांनी विजय मिळवून आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदक निश्चित केलं असल्याची बातमी आत्ताच हाती आली आहे.

सौदी अरेबियातील अनेक ठिकाणांवर काल इराण समर्थक हुती बंडखोरांनी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. यामध्ये राजधानी रियाध आणि यांबू शहरातील अरामको तेल केंद्राचा समावेश आहे. सौदी अरेबियाच्या या दोन प्रमुख ठिकाणांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि क्रूज क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे. हुती बंडखोरांकडून क्रूज क्षेपणास्त्रांचा वापर झाल्याची ही पहिलीच वेळ आहे. हे हल्ले सौदी अरेबियाच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन आहे असं कुवेतच्या परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. हे हल्ले म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचं आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या तत्वांचं उल्लंघन आहे असं इजिप्तनं म्हटलं आहे. मुंबईत झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले. कोस्टल रोडवर आज पहाटे झालेल्या एका कार अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झाला. काळाचौकी इथं दत्ताराम लाड मार्गावर एका गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाजवळ उभारण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या स्टॉलवर विजेचा धक्का लागल्यानं दोघांचा मृत्यू झाला तर 4 जखमी झाले. घाटकोपरमधील LBS मार्गावर मेट्रोच्या बांधकामासाठी उभारलेला एक लोखंडी बॅरिकेड अंगावर कोसळल्यानं एका 54 प्लंबरचा मृत्यू झाला. इराणनं अमेरिकेशी वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मध्यस्थांना आपल्या अटी कळवल्या आहेत. अमेरिकेनं आपल्या मागण्या नाकारल्यास निर्णायक युद्धासाठी तयार असल्याचा इशाराही इराणनं दिला आहे. वॉशिंग्टनशी वाटाघाटी सुरू करण्यासाठी इराणनं 7 अटी जाहीर केल्या असून तेहरानची भूमिका स्पष्ट आणि निसंदिग्ध असल्याचं एक्स या समाजमाध्यमावरील एका संदेशामध्ये इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रझाई यांनी सांगितलं. ज्येष्ठ पत्रकार आणि CNN IBN वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ संपादक पायल मेहता यांचं आज मुंबई इथं निधन झालं. त्या 46 वर्षांच्या होत्या. आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघाचा बांगलादेशवर 114 धावांनी विजय. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आणि मुंबईत कालपासून विविध दुर्घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघाचा बांगलादेशवर 114 धावांनी विजय. महिला हॉकी संघाची ही विजयी सलामी. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आणि राज्यात विविध दुर्घटनांमध्ये 10 जणांचा मृत्यू. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. परकीय गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात सुमारे 20,200 कोटी रुपये तर ऑगस्ट महिन्यात 29,630 कोटी रुपये गुंतवले होते. चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर महिन्यापर्यंत परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 2,45,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. हा आकडा 2025-26 या आर्थिक वर्षात काढून घेतलेल्या गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे. जागतिक पातळीवर वाढती अनिश्चितता, अमेरिकेत वाढते व्याजदर, कच्च्या तेलाचे वाढते दर या सगळ्याचा प्रतिकूल परिणाम भारतीय शेअर बाजारांवर दिसून येत आहे असं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा या अभियानांतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात युवक मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत. देशभरात 1,067 ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयानं दिली आहे. या कार्यक्रमात युवकांना नशामुक्तीची शपथ दिली जाईल. तसंच स्वाक्षरी अभियान, पथनाट्य, घोषवाक्य लेखन आणि युवकांच्या नेतृत्वाखाली चर्चासत्रांचं आयोजनही करण्यात आलं आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात वोल्वो कंपनीच्या अत्याधुनिक आणि वातानुकूलित 200 बसगाड्या सामील होणार आहेत. यातल्या 30 गाड्या शयनयान पद्धतीच्या असतील. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. 250 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासाकरता या गाड्या उपलब्ध होणार असून डिजिटल आरक्षण सुविधाही मिळेल. या गाड्यांमध्ये प्रवासी सेवेबरोबरच आधुनिक आतिथ्य सेवाही खासगी संस्थांच्या मदतीने पुरवण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत वस्तू आणि सेवा कर प्रणालीबद्दल.
1: देशभरातल्या कर रचनेत सुसूत्रता आणण्यासाठी वस्तू आणि सेवा कर कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली तो दिवस होता 1 जुलै 2017. त्यापूर्वी सरकारी महसूल, प्रत्यक्ष कर आणि सेवा कर, मूल्यवर्धित कर, मनोरंजन कर, जकात अशा विविध करांमधून मिळत असे. आता वस्तू आणि सेवा कराच्या रुपाने देशभरात एकाच स्वरूपाची कर आकारणी सुरू झाली. एक देश एक कर पद्धती या तत्वावर आधारित वस्तू आणि सेवा कर प्रणाली ही GST म्हणजे केवळ गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स प्रणाली.

0: न राहता गुड अँड सिम्पल टॅक्स प्रणाली बनेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या प्रणालीचं उद्घाटन करताना व्यक्त केला होता. करदाते, उत्पादक, विक्रेते, निर्यातदार, वितरक या सर्व संबंधितांना कर भरण्याची प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत व्हावी याकरता जीएसटी प्रणाली लागू करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जीएसटी परिषद वेळोवेळी जीएसटी प्रणालीचा आढावा घेते आणि त्यात बदल सुचवते. सरकारी महसुलाचा मोठा वाटा या सुटसुटीत कर आकारणीतून मिळत आहे.
1: अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आलं असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. अनुदानित दराने एलपीजी सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण असणं आवश्यक असणार आहे. यामुळे अनुदानाचा लाभ केवळ पात्र आणि खऱ्या कुटुंबांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तसंच बनावट किंवा दुबार जोडण्या आणि व्यावसायिक वापरासाठी अनुदानित सिलेंडरचा होणारा गैरवापर रोखायला मदत होणार आहे. कोणत्याही पात्र ग्राहकाला एलपीजीपासून वंचित करण्याचा उद्देश नाही. पूर्वीच आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ग्राहकांना ते आवश्यक नाही. उर्वरित ग्राहकांना सिलेंडरच्या वितरणाच्या वेळा गॅस वितरकाच्या कार्यालयात किंवा संबंधित तेल विपणन कंपनीच्या मोबाईल ऍपद्वारे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करता येईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात भारताच्या खेळाडूंची विजयी घोडदौड सुरू आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: भारताच्या सोनम मस्कर, एलावेनिल वलावरीन आणि विदर्सा विनोद या तीन महिला नेमबाजांनी 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावलं. या स्पर्धेत भारतीय संघानं 1898 गुण मिळवले. चीनच्या संघानं 1904 गुण मिळवून सुवर्णपदक पटकावलं. तर जपानच्या संघानं 1897 गुण मिळवून कांस्य पदक मिळवलं. या स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला टेबल टेनिस संघांनी आज आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. या दोन्ही गटांनी गट एफ मधल्या सलामीच्या सामन्यात इंडोनेशियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. महिला संघात श्रीजा अकुला, दिया चितळे आणि यशस्विनी घोरपडे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवलं. तर पुरुष संघाच्या सथियान ज्ञानशेखरन, मानव ठक्कर, मनुष शहा यांनीही आपापले सामने जिंकले. महिला हॉकीमध्येही भारतीय संघानं धमाकेदार सुरुवात करत उझबेकिस्तानच्या संघाचा 19-0 असा दणदणीत पराभव केला. भारतीय खेळाडू दीपिकानं 8 गोल नोंदवले तर इशिकानं हॅट्रिक केली. भारताचा पुढचा सामना इंडोनेशियाच्या संघाशी होणार आहे. महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशाचा 114 धावांनी पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 195 धावा केल्या होत्या. भारतीय खेळाडू शेफालीनं 49 चेंडूत शतक झळकावलं तर उपकर्णधार स्मृती मंधाना हिनं 37 आणि हरमनप्रीतनं 40 धावा काढल्या. या विजयामुळं भारताच्या संघाचं या स्पर्धेतलं पदक निश्चित झालं असून सुवर्णपदकासाठी भारतीय संघाची लढत येत्या मंगळवारी श्रीलंकेशी होणार आहे.
1: दरम्यान आजच्या क्रिकेट सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना हिने महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. तिने न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू सुझी बेट्स हिचा 4758 धावांचा विक्रम मोडीत काढला. आजच्या सामन्यात स्मृतीने 19 चेंडू 37 धावा करत 4788 धावांचा विक्रम नोंदवला. या विक्रमामुळे महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 फलंदाजांमध्ये भारताच्या 2 खेळाडूंचा समावेश झाला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर 4287 धावांसह या यादीत 3 क्रमांकावर आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं महिला सांघिक बॅडमिंटनमध्ये कझाकस्तानचा 3-0 असा सहज पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या अनुभवी बॅडमिंटनपटू PV सिंधू, उन्नती हुडा आणि तन्वी शर्मा यांनी एकही गेम न गमावता हा विजय मिळवला. भारताचा पुढचा सामना यजमान जपान संघाशी होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि CNN IBN वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ संपादक पायल मेहता यांचं आज मुंबई इथं निधन झालं. त्या 46 वर्षांच्या होत्या. आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहता यांच्या निधनाबद्दल

0: व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुंबई झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले. कोस्टल रोडवर आज पहाटे झालेल्या एका कार अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झाला. काळाचौकी इथं दत्ताराम लाड मार्गावर एका गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाजवळ उभारण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या स्टॉलवर विजेचा धक्का लागल्यानं दोघांचा मृत्यू झाला तर 4 जखमी झाले. घाटकोपरमधील LBS मार्गावर मेट्रोच्या बांधकामासाठी उभारलेला लोखंडी बॅरिकेड अंगावर कोसळल्यानं एका 54 वर्षीय प्लंबरचा मृत्यू झाला. रत्नागिरीमध्ये संगमेश्वर तालुक्यातल्या माभळे परिसरात काल रात्री गौरी गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन करताना नदीत 2 जण बुडाले. यातल्या एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्याला वाचवण्यात यश आलं आहे. नागपूर जिल्ह्यात तिष्टी खुर्द गावातल्या 2 शेतकऱ्यांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला तर हिंगोली जिल्ह्यातल्या पारडी पोहकर गावात विजेच्या तुटलेल्या तारा दुरुस्त करण्याच्या प्रयत्नात धक्का बसून एकाचा आज सकाळी मृत्यू झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघाचा बांगलादेशवर 114 धावांनी विजय. महिला हॉकी संघाचीही विजयी सलामी. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आणि राज्यात विविध दुर्घटनांमध्ये 10 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: देखा ऊपर से देखा नीचे से देखा बोले ये क्या कर बैठे घोटाला. हाँ ये क्या कर बैठे घोटाला. ये तो है थानेदार का साला.

0: हॅलो फ्रेंड्स, युववाणी ऐकणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. मी दिव्या. फ्रेंड्स, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणीच्या मागच्या भागामध्ये आपण UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने म्हणजेच एका वर्षी दोन पोस्टसाठी सिलेक्ट होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकला होता. त्यांचा शालेय जीवनातील प्रवास, UPSC करण्याचा निर्णय त्यांनी कसा घेतला याविषयी आपण जाणून घेतलंय. आता त्यांचा पुढचा प्रवास कसा झाला याविषयी ऐकूया आजच्या कार्यक्रमात. श्रोतेहो नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण UPSC टॉपर असलेले रोहित सर यांच्याशी गप्पा मारत होतो आणि त्यांचा जो आतापर्यंतचा प्रवास आहे शालेय शिक्षणापासून ते UPSC पर्यंत त्यांनी कसा केला त्याविषयी अगदी सखोल अशा गप्पा आणि मार्गदर्शन सुद्धा आपल्याला त्यांच्याकडनं मिळालेलं आहे. वेळेअभावी आपल्याला मागच्या भागामध्ये थांबावं लागलं होतं, पण आणखीन सुद्धा आपल्याला बरीचशी माहिती घ्यायची आहे रोहित सरांकडनं की UPSC एक्झाम देताना कोणत्या गोष्टी आपण निश्चितपणे टाळल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत, किंवा UPSC परीक्षा देताना आपल्यामध्ये कोणते बदल घडवणं हे आवश्यक आहे. आणि याचसाठी आजही आपल्या बरोबर आहेत रोहित सर. सर नमस्कार. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. तर आतापर्यंत तुम्ही आम्हाला खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचबरोबर तुमची जर्नी कशी झाली हे सांगितलंय, पण आता एक जो प्रश्न येतो की UPSC मुळे आपल्यामध्ये काही बदल घडतो का? छोटा रोहित कसा होता आणि आता ऑफिसर रोहित कसा आहे हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल.
1: नक्कीच मॅम, मला देखील वाटतं की जेव्हा मी माझी बॅकग्राऊंड किंवा माझी जर्नी बघतो तर तेव्हा वाटतं की माझ्यामध्ये भरपूर बदल झाले आहेत. जेव्हा मी छोटा रोहित होतो तेव्हा खूप खोडकर होतो. मी देखील लास्ट बेंचवरही बसायचो. मी देखील शिक्षकांची टिंगलटवाळी करत होतो, विद्यार्थ्यांसोबत मस्करी करत होतो. पण जसं जसं मी मोठा होत गेलो, मी माध्यमिक शिक्षणासाठी जसं सांगितलं मी बिद्रीमध्ये आलो, त्या ठिकाणी काही गोष्टींची मी आत्मसात केलं, ज्यामध्ये की ड्रॉइंग होतं किंवा स्पोर्ट्समध्ये ऍक्टिव्हिटी करणं. ह्यामुळे असं झालं की फिजिकली मी फिट झालो. जसं म्हणतात ना की फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा योगासन यामुळे आपल्यामध्ये कॉन्फिडन्स येतो आणि एक शिस्त लागते. कारण आपण डेली एक रुटीन फॉलो करायला सुरू करतो की उठल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत किंवा संध्याकाळी एक घंटामध्ये आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत ज्यामध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी येतात. त्यामुळे मला शिस्तही लागली माध्यमिक शिक्षणामध्येच. त्यानंतर जेव्हा मी डिग्रीमध्ये कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर येथे आलो, त्यावेळी देखील मी खूप जे म्हणतात ना की लाईनच्या पलीकडे असतं की म्हणजे भांडण करणे, कारण मी कोल्हापूरचं असल्यामुळे थोडस होतं की आपण इथलं आहे प्रॉपर की आपण थोडस राहावं,
0: दंगा मस्ती धमाल,
1: फुल टू एन्जॉय. आपल्याला काय अभ्यास वगैरे जास्त नाही, जेवढा पासिंग पुरता करायचा, पण फुल मजा करणे किंवा ह्या गोष्टी करणे ह्या ग्रॅज्युएशन मध्ये भरपूर झाल्या. आम्ही भरपूर फिरलो देखील, भरपूर ट्रेकिंग केले जे आपलं फेमस आहे पन्हाळा पावकिंग देखील केलं आम्ही, म्हणजे भरपूर ऍक्टिव्हिटी देखील केल्या. पण त्यानंतर जेव्हा मी UPSC जर्नीमध्ये आलो, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तेवढा बदल नव्हता. तेव्हा देखील मी थोडा

0: मजेशीर होतो किंवा ज्या गोष्टी म्हणतात ना की असंच असतं
1: जेवढं कॉलेज लाईफ फुल्ली एन्जॉय करत तुमची ही जर्नी चालली होती
0: पण जेव्हा माझी पहिली प्री उडाली तेव्हा माझे डोळे उघडले की ह्या एक्झामसाठी खूप वेगळं लागतं, म्हणजे वेगळं नाही पण थोडस शेड्यूल लागतं, शिस्त लागते. माझ्यामध्ये शाळेमध्ये असताना होती पण थोड्याशा बारावी किंवा ग्रॅज्युएशन मध्ये थोडी गेली होती आणि मला वाटतं की सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट आणि फोर्थ अटेम्प्ट मध्ये काही चांगल्या सवयी लागल्या. जसं की मी पहिल्यांदा बोललो की प्राणायाम करणे किंवा मेडिटेशन करणे ही खूप चांगली सवय होती, मी सध्या देखील करत आहे. कारण त्याचा फायदा असा होतो की आपण कोणतेही काम फोकसने करतो, इफिशियंटली करतो. असंच नाही की आपण करत आहे म्हणून असं करतो, असं नाही. जेही काम करतो आपण इफिशियंटली करतो, त्यामुळे फोकस खूप महत्वाचा आहे. सेकंड म्हणजे मॅम, ह्या एक्झामला क्लिअर करायचं असेल ना तर स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे. जेव्हा आपण तीन अटेम्प्टमध्ये फेल होतो त्यावेळी स्वतःवरचा आत्मविश्वास खूप कमी होतो आणि त्यामध्ये स्वतःवर हाय राहणे, स्वतःविषयी कॉन्फिडन्स असणे हे खूप महत्वाचं आहे आणि ते जपणे खूप महत्वाचं आहे. कारण ही मॅरेथॉन आहे आणि जर तुम्हाला या मॅरेथॉनमध्ये पळायचं असेल ना तर तुम्हाला प्रत्येक स्टेप ही कॅल्क्युलेट घेतली पाहिजे. असं नाही की आता मी फास्ट पळतो आणि जाऊन थांबतो, तसं नसलं पाहिजे. जसं म्हणतात ना ससान कासवाची गोष्ट आहे, तशीच आहे ती. आपण कासवच राहिलं पाहिजे त्या प्रिपरेशन मध्ये. आणि तिसरी गोष्ट अशी की मॅम, फिजिकल फिटनेस खूप महत्वाचा आहे. कारण आपल्याला 10 ते 12 तास अभ्यास करायचा असतो, त्यामुळे आपले डायजेस्ट सिस्टम खूप वीक होते. कारण माझे देखील झालं होतं, जेव्हा थर्ड अटेम्प्ट मी देऊन मी दिल्लीवरून कोल्हापूरमध्ये आलो त्यावेळी माझं वजन 13 ते 14 किलो वजन कमी झालं होतं आणि तेव्हा मला कळलं की आपली फिजिकल हेल्थ खूप महत्वाची आहे. आणि त्यानंतर मी डिसाईड केलं की आपण 1 तास डेली फिजिकल ऍक्टिव्हिटी करणारच आहे आणि ती एक चांगली सवय लागली मॅम.
1: जे लंबी रेस का घोडा जर बनायचा असेल तर त्यासाठी आपली तब्येत ही व्यवस्थित ठेवली पाहिजे. आणि अर्थातच आपला कोल्हापूरचा जो तरुण आहे ना तो तब्येतीकडे व्यवस्थित लक्ष देतो किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये आपण इन्व्हॉल्व्ह असतोच. आता या जर्नीमध्ये तुमच्या कुटुंबाचा सहभाग, कुटुंबाचा सपोर्ट आणि त्याचबरोबर मित्रांचा सहभाग कसा आहे?
0: नक्कीच मॅम, बिकॉज की ही जर्नी खूप मोठी आहे. जसं की सांगितली मॅरेथॉन आहे आणि प्रत्येक स्टेप मध्ये, कारण एकच आपल्याला सक्सेस मिळाला असतं, तो एकच दिवस असतो ज्यावेळी आपल्याला वाटतं की आपलं नाव आलेलं आहे लिस्टमध्ये. अदरवाईज जी 4-5 वर्ष असतात ते दुःखच असतं. त्यावेळी महत्वाचे असतात आपले घरचे, आपले मित्र आणि म्हणजे मामा किंवा आपले रिलेटिव्ह असतात ते. माझं नेहमी होतं की वडील माझे एमएसबीमध्ये काम करतात, ऑपरेटर म्हणून काम करतात, तर त्यांनी मला भरपूर सपोर्ट केला. कारण फायनान्शियली मला काही अडचण त्यांनी येऊ दिली नाही. काही नदीच्या काळामध्ये मी माझी मम्मी देखील गमावलो, 2020 साली त्यांचं डेट झाली. पण त्यामधून उभारून वडिलांनी मला सांगितलं की तू कर प्रिपरेशन. त्यांनी मला असं फोर्स नाही केला की तू सोडली पाहिजे, लगेच दुसरी कोणता तर जॉब घेतला पाहिजे, असं कधीच फोर्स नाही केला. असं मला वाटतं की त्यांचा खूप मला सपोर्ट होता फायनान्शियली आणि मेंटली देखील. त्याचबरोबर माझे मामा, कारण मामा माझे शाळेमध्ये आहेत, त्यामुळे त्यांना अकॅडमिकली काय असतं त्यांना माहिती होतं. फायनान्शियली जरी वडिलांनी पुरवलं असतं तरी अकॅडमिकली काय करायचं किंवा आता पुढे काय करायचं, कारण जर आपण ग्रामीण भागामधून शिकत असेल तर आपल्याला डायरेक्शन खूप कमी असते. तर मग मामाने खूप मदत केली, कुठे ऍडमिशन घ्यायचं, आपण 12वी झाल्यानंतर काय करायचं किंवा 12वी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय केलं पाहिजे, कोणतं कोचिंग लावलं पाहिजे. त्यावेळी मामांचा देखील खूप रोल होता. आणि त्यानंतर येतात मित्र. कारण मला मॅम आठवतं जेव्हा माझा निकाल आला तेव्हा हे मित्रच होते, जेव्हा ते खूप चांगल्या रीतीने एन्जॉय करत होते, त्यांच्यासाठी अनबिलिव्हेबल सीन होता. कारण कसं असतं, जेव्हा आपल्यातील एखादा विद्यार्थी जेव्हा यूपीएससी सारखी एक्झाम क्लिअर करू शकतो तर त्यांना देखील एक अपेक्षा वाटते की हा विद्यार्थी करू शकतो तर आपणही करू शकतो. त्यांच्यासाठी एक मोटिवेशन तयार होतं. तर मला वाटतं की घरच्यांचा आणि मित्रांचा खूप मोठा सहभाग आहे माझ्या यशामध्ये.
1: आता 4 वर्ष तुम्ही खूप अभ्यास केलात, अर्थात लहानपणापासून तुम्ही म्हणलात अकॅडमिकली तुम्ही खूप हुशारच होतात किंवा तुमचे जे मार्क्स होते, स्कॉलरशिप होती, यामध्ये तुम्हाला घवघवीत यश मिळालेलंच होतं. पण सलग 1-2-3 वर्ष अपयश आणि 4थ्या वर्षी जेव्हा निकाल लागला तेव्हा त्या क्षणी तुमच्या घरच्यांची रिएक्शन, मित्रांची प्रतिक्रिया काय होती?
0: जेव्हा 3-4 रिझल्ट असे बघतो की ज्यामध्ये आपल्याला 9 मॅच फाऊंड मिळतं, जेव्हा आपलं नावच मिळत नाही. आणि असं नाही की फायनल इयरमध्ये, इव्हन इन द प्रिलिम्स किंवा मेन्सच्या रिझल्टमध्ये देखील मला अपयश आलं होतं. त्यामुळे जेव्हा 4-5 वर्षानंतर एखाद्या पीडीएफमध्ये आपलं नाव येतं आणि लगेच दुसऱ्या अनेक पीडीएफमध्ये आपलं नाव येतं तर खूप आनंदाचा क्षण असतो. आणि असं असतं की हा सक्सेस फक्त माझा नसतो, कारण हा शिक्षकांचा असतो, घरच्यांचा असतो, मित्रांचा असतो. कारण मला वाटतं जेव्हा मी घरी गेलो, कारण मी जेव्हा रिझल्ट आला तेव्हा मी

0: पुढल्या अटेम्प्टसाठी प्रिपरेशन करत होतो. मी एक्सप्रेशन करत नव्हतो की यावर्षी रिझल्ट लागेल किंवा हे काय होईल. त्यामुळे मी लायब्ररीमध्ये होतो, अभ्यास करत होतो. मित्रांनी सांगितलं, कारण मी कधीच माझं स्वतःचं नाव बघितलं नाही, मी माझे रिझल्ट मोस्टली मित्रच बघतात. त्यामुळे मित्रांनी सांगितलं की असं असं तुझं नाव आहे, तेव्हा खूप आनंद होतो, डोळ्यामध्ये अश्रू आले. त्यानंतर मी घरी फोन केला, आमचे वडील कामावर होते, त्यांना देखील आनंद झाला. असंच त्याचवेळी आम्ही देखील मित्रांनी देखील खूप एन्जॉय केला. त्यानंतरचे 2-3 दिवस खूप महत्वाचे होते. त्यामध्ये सर्व शिक्षकांनी भेट घेतली, शाळेमधल्या विद्यार्थ्यांनी भेट घेतली. कारण कसं असतं, जेव्हा आपल्यातील एका सामान्य भागातील विद्यार्थी एखाद्या युपीएससी सारखी एक्झाम क्लिअर करतो ना, तेव्हा त्यांना अभिमान असतो. आमच्या बिद्रीचे किंवा न्यू कॉलेजचे शिक्षक देखील भेटायला आले, त्यांना अभिमान वाटला की मी वाटत होतं की काय करेल, पण युपीएससी सारखी एक्झाम क्रॅक करेल हे वाटलं नव्हतं. त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला.
1: युपीएससी किंवा एमपीएससी अशा ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, तशा परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल?
0: नक्कीच मॅम, सध्याच्या काळामध्ये सर्व विद्यार्थी स्पर्धा परीक्षा जे मार्ग आहे ना तो निवडत आहात, ज्यामध्ये एमपीएससी येते, युपीएससी येते किंवा कंबाईंड पीएससी सारखे एक्झाम येतात. त्या विद्यार्थ्यांना एवढंच सांगू इच्छितो की कोणती एक्झामचं प्रिपरेशन करण्या अगोदर तुमचा त्या एक्झाम विषयीचा वाय हा क्लिअर पाहिजे. ही एक्झाम आपण करतो का, तो जर तुमचा क्लिअर असेल ना, तर तुम्ही त्या एक्झामच्या प्रिपरेशन मध्ये सस्टेन राहाल. कारण कसं आहे, जर तुमचा वाय क्लिअर नसेल किंवा घरच्यांनी तुम्हाला सांगितलंय किंवा साईडचा एखादा विद्यार्थी करतोय म्हणून तुम्ही करत असाल, तर त्याला काय उपयोग नाही. तुमचा स्वतःचा वाय हा क्लिअर पाहिजे की मला हे करायचंय बाबा, तर त्यासाठी जे जे करायला लागेल ते मी करणार आहे. सेकंड म्हणजे मॅम, आपण अपेक्षा घाबरायची कारण नाही. कारण कसं आहे, जर मी करू शकतो तुम्ही करू शकता. कारण मी देखील सामान्य घरातून आला आहे, मी देखील मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे. खास करून जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत ते भीतात की बोलायला भीतात, किंवा एखादं कॉन्वर्सेशन करायचं असेल किंवा इंटरव्ह्यू करायचा असेल तर भीतात ते. तर मला त्यांना सांगायला आवडेल की आपण जर आपले प्रॉब्लेम जर जाणून घेतले, त्यामध्ये जर आपण काय संकोच न करता आपले प्रॉब्लेमवर आपण जर समजून घेतले आणि त्यावर जर आपण वर्क केलं, तर आपला प्रत्येक कसं आहे, ही एक्झाम आहे ना, ही प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये आपला प्रॉब्लेम येणारच, फक्त ती आपल्यामध्ये ताकद पाहिजे की ती शोधण्याची, प्रॉब्लेम शोधण्याची आणि त्याला ती सोल्युशन काढण्याची. जरी आपण असंच फॉलो केलं ना, तर आपण नक्कीच एक्झाम क्रॅक करू. आणि तिसरं म्हणजे प्रिसिजन आणि प्लॅनिंग. कसं आहे, प्रिसिजन खूप महत्वाचं आहे. काही विद्यार्थी नुसतंच अभ्यास करतात, ते फक्त क्वांटिटी ऑफ आवर्स वर फोकस करतात, म्हणजे की 12-13 तास लायब्ररीमध्ये बसणे, पण त्यामधलं किती आपल्याला ज्ञान होतं हे खूप कमी असतं. तर मला वाटतं की आपण क्वालिटी ऑफ आवर्स मध्ये फोकस केला पाहिजे. आपण जे जे करतो ना ते व्यवस्थित केलं पाहिजे, असं उगच पळलं नाही पाहिजे. आणि सेकंड म्हणजे प्लॅनिंग. प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे, कारण जसं की सांगितलं खूप मोठी मॅरेथॉन आहे, प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे. त्यामध्ये मॅक्रो प्लॅनिंग आलं, मायक्रो प्लॅनिंग आलं, प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे.
1: आता तुम्ही बिद्री सारख्या ग्रामीण भागातून आलेला आहात आणि हे यश मिळवलंय, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे बऱ्याचदा पुस्तकं किंवा क्लासेस किंवा प्रॉपर गायडन्स जो असतो तो कमी असतो, मग अशांनी ही परीक्षा कशी क्रॅक करावी?
0: सध्या युपीएससी सारखी एक्झाम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी देखील खूप सोयीची झाली किंवा सुलभ झालेली आहे. कारण ह्या इन्फॉर्मेशनच्या काळामध्ये जसं की मी सांगितलं, सोशल मीडियाचा चांगला देखील उपयोग होत असतो. जर आपण त्याचा चांगला उपयोग केला तर आपल्याला खूप चांगल्या रीतीने यश मिळेल. मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी तिन्ही अटेम्प्ट माझे जे की फेल अटेम्प्ट आहेत ते मी दिल्लीमधून दिले होते आणि त्यामध्ये फेल झालो आहे. आणि हा अटेम्प्ट जो की चौथा अटेम्प्ट होता, हा मी पूर्णपणे कोल्हापूरमधून दिला आहे. जसं की प्री आय एस म्युझियम कोल्हापूर इथं आहे, यासारखे इन्स्टिट्यूट काय करतं तर आपल्याला एक पियर ग्रुप तयार करून देतं. कसं असतं, एक वर्ष अभ्यास केल्यानंतर तुमचं नॉलेज वाईज प्रिपरेशन झालं असतं, पण जे स्किल असतं, रायटिंग स्किल असेल किंवा स्पीकिंग स्किल असेल, हे तुमचे विद्यार्थ्यांकडून जे बोलतो आपण किंवा त्यांच्यासोबत जे डिस्कशन करतो त्यातून शिकतं. जसं की कौतल्य म्हणतात ना की आयुष्यामध्ये सर्वच गोष्टी आपण वाचू शकत नाही, त्या गोष्टी आपण दुसऱ्यांच्याकडून घेतल्या पाहिजे, ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे पीअर ग्रुप खूप महत्वाचा आहे. आणि कोल्हापूर ठिकाणी जर पीआयटीसी सारखे जर इन्स्टिट्यूट असेल, मला वाटतं की नक्कीच विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. आणि इनिशियल काळामध्ये जर मेंटरशिप आपण चांगली केली, कारण कसं झालं, माझी ही जर्नी होती ना, हा ट्रायल एरर होती. जसं की माझ्याकडून चुका होत गेल्या, मी त्या रेक्टिफाय केल्या आणि यश आलं. जर तुम्ही पहिल्यांदा जर प्रॉपर मेंटरशिप घेतली किंवा एखादा सिनियरचा गायडन्स घेतला, तर ही जर्नी खूप सुलभ आहे. तुम्हाला पहिल्या 2-3 अटेम्प्ट मध्येच यश मिळेल. मला वाटतं की तुम्ही इनिशियल काळामध्येच थोडीशी मदत घेतली पाहिजे, मेंटरशिप घेतली पाहिजे. खास करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मी सांगू इच्छितो की आपण ग्रामीण भागामधून आलोय हे एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या युपीएससी सारख्या एक्झामकडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे. जसं की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एक एसआयएससी इन्स्टिट्यूट

0: आहे ते महाराष्ट्रामध्ये 6 इन्स्टिट्यूट आहेत. जर आपण त्याचा फायदा केला तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ना फक्त आपल्याला एक पीअर ग्रुप मिळेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर मिळेल, तर त्यांना एक स्टायफंड पण असतो. तर त्याचा जर तुम्ही फायदा केला तर तुम्हाला तुमचं जे युपीएससी सारखी जर्नी आहे ना, तर तुमच्याच ठिकाणी होत जाईल. जसं की आपल्या कोल्हापूरमध्ये प्री आय एस स्टडी सेंटर कोल्हापूर आहे, त्या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ते खूप चांगलं आहे कारण मी ते एक्सपिरियन्स केला आहे. त्यामुळे मी नक्कीच विद्यार्थ्यांना इन्सिस्ट करेन की तुम्ही कोल्हापूर सारख्या ठिकाणी राहा आणि इथूनच अभ्यास करा.
1: या सगळ्या प्रवासामध्ये अनेक आव्हानांना आपल्याला सामोरं जावं लागतं, अनेक चॅलेंजेस आपल्याला उचलावे लागतात. तर अशी आव्हानं कोणती आहेत विद्यार्थ्यांसाठी असं तुम्हाला वाटतं?
0: प्रथमतः मॅम, ही जर्नी खूप मोठी आहे त्यामुळे आपल्याला आव्हाने येणारच आहेत. आपल्यामध्ये ती कुवत पाहिजे की ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची कपॅसिटी पाहिजे. एक म्हणजे मॅम, जसं की मी बोललो मी मराठी मीडियम मधून होतो, तर मराठीतील विद्यार्थ्यांना एक असतं की आपण इंग्लिश कसं बोलू शकतो, आपण ही एक्झाम इंग्लिश मध्ये कशी क्रॅक करू शकतो. तर मला असं त्यांना सांगायचं आहे की मी जर करत असेल ना तुम्ही देखील करू शकता, कारण मी देखील माझं सर्व शिक्षण मराठी मीडियम मधून केलं आहे. परंतु त्यानंतर मी जेव्हा मी 11वी बारावीसाठी द न्यू कॉलेज कोल्हापूर येथे आलो तेव्हा 6 महिने मला काहीच कळत नव्हतं. शिक्षक काय शिकवतात, काय चाललंय, काहीच कळत नव्हतं. त्यानंतर मी थोडस त्यावर वर्क केलं, डिक्शनरी घेतली, वोकॅब्युलरी स्टार्ट केली. कारण कसं असतं, मराठी मुलं असतात ना फक्त इंग्लिश स्पीकिंगचा क्लासेस लावतात, ते ना कधी इंग्लिश बोलतात ना कधी ते इंग्लिश लिहितात. त्यामुळे मला असं वाटतं की जर आपण ती प्रॉपर एन्व्हायरमेंट मध्ये गेलो, जसं की मी असं सांगितलं की पीआयडीसी खूप चांगली एन्व्हायरमेंट आहे. जेव्हा मेन्स होती ना त्यावेळी आम्ही डेली 10 क्वेश्चन लिहायचोच, त्यामुळे रायटिंग प्रॅक्टिस खूप व्हायची, त्यामुळे इंग्लिश रायटिंगचा काही इश्यू नाही आला. पण इंटरव्ह्यूच्या काळामध्ये देखील आपलं इंग्लिश बोलायचं असतं, त्यावेळी आपल्याला खूप आर्टिक्युलेट बोलायचं असतं, काही बोलून चालत नाही, जे बोलतो ते विचार करून बोलायचं असतं. त्यावेळी जे पीअर डिस्कशन असतं ना खूप महत्वाचं आहे. नवीन नवीन थॉट्स येतात, एखाद्या विद्यार्थ्याकडून एखादा चांगला पॉईंट येतो, त्यामुळे डिस्कशन खूप महत्वाचं आहे. त्यामुळे की आपण आपल्या इंग्लिश ह्या अडथळ्यावर आपण मात केली पाहिजे, त्यासाठी एक सोल्युशन असतंच, आपण ते शोधलं पाहिजे. त्यानंतर दुसरं एक चॅलेंज येतं ते मॅम मेंटल अँड फिजिकल हेल्थ. कारण ह्या जर्नीमध्ये आपल्याला टिकायचं असेल ना, जे की कन्सेप्ट आहे स्टॉइसिझम, म्हणजे की आपण फक्त ते जे त्रास होतो ते एक्सपिरियन्स करायचा, पण तो आपण त्यावर रिफ्लेक्ट नाही करायचं, रिएक्शन नाही द्यायची. ह्या जर्नीमध्ये ते खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही शांतपणे जर विचार करून जे जे प्रॉब्लेम येतात ते फेस केले आणि त्याला सोल्युशन काढत गेला, तर ते नक्कीच आपल्याला ती जर्नी खूप इझी आहे. आणि त्याचबरोबर फिजिकल हेल्थ मी देखील एक्सपिरियन्स केला आहे. मला या प्रिपरेशनमध्ये भरपूर हेल्थचे इश्यू आले, त्यासाठी मला वाटतं की आपण डेली 1 तास फिजिकल ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजे, कारण त्या खूप गरजेच्या आहेत. या जर मॅरेथॉनमध्ये आपल्याला टिकायचं असेल ना तर फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप गरजेची आहे.
1: सेर सलामत तो पगडी पचास असं म्हणतात ते उगेच नाही. आपल्याला कोणतंही यश मिळवायचं असेल तर त्यासाठी पहिल्यांदा म्हणजे आपण फिजिकली फिट पाहिजे. सर, आता जेव्हा तुम्ही भारतीय वनसेवेत जाल तेव्हा जंगलांसाठी किंवा पर्यावरणासाठी तुमचं पहिलं पाऊल काय असेल?
0: इंडियन फॉरेस्ट हे खूप नोबल प्रोफेशन आहे. त्यामध्ये तुम्हाला एक डिव्हिजन असते आणि तुम्हाला त्या डिव्हिजनच्या ना फक्त फॉरेस्टचा विचार करायचा आहे, त्यातील वनांचा, त्यातील प्राण्यांचा, त्याचबरोबर त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचा देखील विचार करायचा असतो. त्यामुळे माझं एक प्रायमरी एम आहे की शासन व लोकांचं जे अंतर असतं ते आपण कमी केलं पाहिजे. सध्याच्या काळामध्ये आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देखील डिजिटल इंडिया मिशन आहे, त्यामध्ये ते ई गव्हर्नन्स प्रमोट करत आहेत. हेल्पलाईन किंवा प्लॅटफॉर्म जर आपण उपलब्ध करून लोकांना दिले तर शासन आपल्या दारी जे म्हणतात ना, तर ती माझी कन्सेप्ट आहे, ती आपण लोकांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे. सेकंड म्हणजे मॅम, मी लोकांना एकच सजेस्ट करेन की आपण शाश्वत शेती असते ना, कारण मी ऍग्रीकल्चर बाय प्रोफेशन आहे, सो मला असं वाटतं की आपण ऑर्गॅनिक फार्मिंग कडे वळलं पाहिजे. कारण या नदीच्या काळामध्ये केमिकलयुक्त जे प्रोडक्ट असतात त्याचा खूप इम्पॅक्ट होतो, तो आपल्याला आता जाणवत नाही, पण जे आपल्या भविष्यामध्ये जेव्हा आपण 60 क्रॉस करतो त्यानंतर आपल्याला भरपूर हेल्थ इम्पॅक्ट होतात. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सर्वजणांनी, सर्व लोकांनी की शाश्वत शेती केली पाहिजे. त्यामध्ये आपण इनपुट्समध्ये पण आपण ऑर्गॅनिक फर्टिलायझर युज केलं पाहिजे, ऑर्गॅनिक सीड युज केलं पाहिजे, आणि त्यामध्ये देखील आपण प्रोसेसिंग करताना कोणतीही ऍडिटिव युज नाही केले पाहिजे. त्यामुळे असं मला वाटतं की आपण सर्वांनी शाश्वत शेतीकडे गेलं पाहिजे आणि माझं तेच एम राहील की ऍज अ ऍग्रिकल्चरिस्ट की आपण शाश्वत शेतीकडे वळलं पाहिजे. शाश्वत शेतीसाठी खूप मोठी कन्सेप्ट आहे, कारण शेतकऱ्यांना असं असतं की ताजा पैसा म्हणतात ना तो आला पाहिजे, आणि शाश्वत शेतीमध्ये आपल्याला रिझल्ट काही कालांतराने मिळतात. जसे की ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये आपल्याला रिझल्ट 3-4 वर्षानंतर मिळतात. त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट असते की आपल्याला इनपुट्स, आणि माझं एकच काम राहील की लोकांपर्यंत, कारण आमचा सर्व ग्रुप हा ऍग्रिकल्चरिस्ट आहे, तर लोकांपर्यंत कसे ऑर्गॅनिक इनपुट्स पोहोचले जातील याची मी काळजी घेईन. त्याचबरोबर ते जे ऑर्गॅनिक

0: प्रोडक्ट आहेत ते कसे मार्केटपर्यंत जातील, त्यांना कसा चांगला भाव देईल, हे खूप महत्वाचं आहे आणि यामध्ये मी नक्कीच वर्क करेन मॅम.
1: रोहित सर, तुम्ही सिद्ध केलंय की गाव लहान असू शकतं पण स्वप्न मोठी असतात आणि ती होतात. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या वतीनं आपल्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. फ्रेंड्स, युपीएससी सीएसई 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेमध्ये AIR 62 या क्रमांकानी एकाच वर्षी दोन पोस्टसाठी सिलेक्ट होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आज आपण ऐकला. तर UPSC सारख्या परीक्षेमध्ये यश मिळवताना आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे किंवा आपला अभ्यास आपण कसा केला पाहिजे.

फ्रेंड्स, यूपीएससी सीएसई 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि यूपीएससी IFOS 2025 या परीक्षेमध्ये AIR 62 या क्रमांकानी एकाच वर्षी दोन पोस्टसाठी सिलेक्ट होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आज आपण ऐकला. तर यूपीएससी सारख्या परीक्षेमध्ये यश मिळवताना आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे किंवा आपला अभ्यास आपण कसा केला पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या फिजिकल फिटनेसवरती कसं लक्ष ठेवलं पाहिजे हे या मुलाखतीतून आपल्या लक्षात आलंच असेल. त्यांचा हा प्रवास आपल्याला प्रेरणादायी ठरेल या नोटसह आज आपण इथंच थांबू.

युववाणी सादर करते डॉक्टर दीपक ठमके. आज आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाय. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: युवक मित्र मैत्रिणीसाठी कार्यक्रम युवाणी आत्ता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. एक निवेदन ऐका. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्णसंधी घेऊन येत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून. सोमवार दिनांक 21 सप्टेंबर 2026 म्हणजेच उद्या संध्याकाळी 7:30 वाजता नारळ लागवड आणि उत्पादन वाढीसाठी योजना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शैलेंद्र खिल्लारे. तुमचे थेट प्रश्न तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 02245151434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी म्हणजेच उद्या संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. निवेदन संपलं.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यांचं ठीक 6:00 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार. हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आणि 6:05 इंग्रजी समाचार हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र. ही दोन्ही बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ठीक 6:00 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून.

फारिस साबरे आणि अवधूत गुप्ते यांनी गायलेलं मोरिया या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. रचना होती संदीप खरे यांची आणि संगीत होतं मिथिलेश पाटणकर यांचं. आणि या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6:20 संस्कृत समाचार. हे संस्कृतमधून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. आकाशवाणी संप्रति वार्ता हा श्रूयंताम प्रवाचिका निधि झा. आदौ मुख्याः वार्ताः. दिल्ल्यां पर्यावरण सम्मेलनस्य समापन.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 आणि 23 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत.

0: नमस्ते बालमित्रांनो, आजच्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात मी मदालसाताई तुमचं स्वागत करते. आणि मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. पाऊस पडतो सर सर सर, घरी चला रे भर भर भर, पाऊस वाजे धडाम धूम, धावा धावा ठोका धूम, धावता धावता गाठले घर, पडरे पावसा दिवसभर. मित्रांनो, असं जरी कवितेतून आपण म्हणत असलो तरी आपल्याला हवा तेव्हा पाऊस काही येत नाही, आणि कधी कधी तर खूप वाट पाहून सुद्धा तो येत नाही, आणि मग त्याचे दुष्परिणाम सगळ्या सृष्टीवर निसर्गावर दिसायला लागतात. आणि मित्रांनो, मग पावसाला म्हणावं लागतं ये रे पावसा. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात आपण ये रे पावसा या नावाचीच एक बालनाटिका ऐकणार आहोत, पण त्यापूर्वी ऐकूया एक छानसं बालगीत.
1: बोला ना अरे कोण सांग, अरे कोण पैसा देईल का बोल, अरे पाऊस पडेल का.

रचना खडीकर, योगेश खडीकर आणि क्षमा खळे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं हे गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं मीना खडीकर यांनी. मित्रांनो, आता आपण ऐकणार आहोत येरे येरे पावसा ही बालनाटिका. या नाटिकेतली गीतं आणि प्रतिज्ञेचं लेखन केलं आहे सुवर्णा सराफ यांनी, आणि या नाटिकेचं लेखन, दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शन केलं आहे सारिका कुलकर्णी यांनी.

0: बाबा बाबा गच्चीवर जाऊन तर बघा, कालच्या पावसाने झाड किती टवटवीत झाली ते।
1: अगं हो हो येतो बघून, या वर्षी जरा जास्त सुकाडा होता नाही, पण आता मात्र हवे जरा गारवा वाटायला लागलाय।
2: मी तर बाई रोज देवाला प्रार्थना करत होते की पाऊस लवकर पडू दे बाबा, आणि देवाने माझं ऐकलं। हा कोण कोण आहात? कोण आपण
0: कोण कोण आहात? कोण आपण?
3: गौरी, आईने ज्यासाठी देवाकडे प्रार्थना केली होती ना, तुम्हीच पाऊस।
0: आया पाऊस दादा तुम्ही?
3: हो मीच
0: दादा। आओ हे असं माणसाचं रूप घेऊन यायला कसं हो जमलं तुम्हाला? तुम्ही तर पाण्याच्या सरीसारखं येत असता ना, मग आज हे असं या रूपात?
3: यावं लागलं बेटा, आज तुझ्या आईची प्रार्थना ऐकून तुम्हाला भेटावं असं वाटलं, जरा तुमच्याशी बोलून हलकं वाटेल म्हणून।
1: काय झालं, कशामुळे एवढे दुःखी झालात तुम्ही?
3: तुम्ही लोकांनी विकासाच्या नावाखाली, प्रगतीच्या नावाखाली माझ्याकडे लक्षच दिलं नाही। तुम्हा लोकांना जरा सुद्धा माझा विचार आला नाही का?
2: नाही हो, नाही दादा, आम्ही सगळेजण तर किती आतुरतेने वाट बघत असतो तुमची।
3: हो ना, बघता ना वाट बघता, पण केव्हा? जेव्हा पाणी टंचाई होणार हे कळत तेव्हा, म्हणून मग मीही उशिरा येतो ना।
2: दादा काय चुकलं आमचं, सांगा ना बर।
3: काय चुकलं? अरे काय नाही चुकलं ते विचारा।
1: दादा असे चिडू नका ना, काय तर स्पष्ट सांगा बर।
3: काय आणि किती सांगू, तुम्ही तुमच्या सोयीसाठी निसर्गाच्या विरुद्ध जातात, घरातल्या सुख सोयींच्या वस्तूंसाठी झाड तोडताय, मोठमोठ्या रस्त्यांच्या बांधकामासाठी सिमेंट वापरून मातीचा लवलेशही ठेवत नाहीत, मग मला सांगा मी कसा येणार तुमच्या पर्यंत?
0: पण तुम्हाला आमच्या पर्यंत यायला या सगळ्या गोष्टींचा कसा काय अडसर येईल? तुम्ही तर डायरेक्ट आभाळातून जमिनीवर येता ना।
3: हो गौरी, मी जरी आभाळातून डायरेक्ट आलो तरी जमिनीवर येण्यासाठी मला पृथ्वीवरच्या झाड पान फुलांचा जमिनीवरच्या मातीचा आधार घ्यावाच लागतो ना। तुम्ही लोकांनी तर जंगल तोड सुरू केली, रस्ते मोठमोठ्या इमारती बांधत आहात ना।
0: दादा आम्ही तर कितीतरी झाड लावली घरात अंगणात गच्चीवर सुद्धा,
3: पण हे तुम्ही एकट्याने करून काय उपयोग, सगळ्या लोकांनी पण झाड लावायला हवीत ना।
1: अगदी बरोबर आहे दादा तुमचं, आम्ही एकट्याने हे सगळं करून काय उपयोग, सगळ्या लोकांनी पण झाडे लावायला हवीत ना। जेव्हा सगळ्या समाजाला या गोष्टीचं महत्व कळेल तेव्हा कुठे हे साध्य होईल।
2: आपणच आता झाड लावण्याचा आग्रह करू सगळ्यांना।
3: मला तर तुम्ही केलेल्या प्रदूषणाने पण त्रास होतो, तोही कमी करण्याचा जरा प्रयत्न करा।
0: दादा काल परवा तुम्ही अगदी थोडा वेळच पडलात, आणि त्या दिवसानंतर अजून पडलाच नाहीत, का हो दादा असं नका ना करू?
3: अग निसर्ग पुढे कोणाच काही चालत नाही।
1: खरंय दादा, आता पहा ना, कालच बातम्या सांगितलं की प्रशांत महासागरात अली नीनो सक्रिय झालाय, आणि यामुळे मान्सून येईल।

0: उशीर होणार.
1: ते तर अगदीच खरं आहे. निसर्गापुढे आपण कोणीच काही करू शकत नाही, पण ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत ते तर आपण करायला सुरुवात करूया.
0: हो हो, ते तर आपण करूच शकतो. आपण सगळ्यांना पाऊस पडायला अडथळा होणाऱ्या गोष्टी टाळायला मात्र सांगू शकतो.
2: आयडिया, मला एक मस्तच कल्पना सुचली आहे.
0: कोणती कल्पना?
2: आई बाबा, आपण ना लोकांना समजून सांगण्यासाठी एक गाणं तयार करू, ज्यातून लोकांना झाडं लावायची, प्रदूषण कमी करण्याची प्रेरणा मिळेल.
1: मस्त कल्पना आहे. चला तर मग लागूया कामाला.
3: तुम्ही लागा कामाला हा, मी मात्र आता निघतो. तुम्ही खूप प्रेमाने मला हाक दिली म्हणून मी आलो तुम्हाला भेटायला. तुमच्याशी बोलून जरा मन हलकं झालं.
2: पाऊस दादा, तुम्ही परत याल ना? आम्ही सगळ्यांना तुमचं दुःख समजून सांगू. आता हे जे आम्ही गाणं तयार करू ना, त्यातून तुमच्या भावना नक्की लोकांपर्यंत पोहोचतील.
3: छान, मग लागा कामाला, मी मात्र आता निघतो.
2: बाय पाऊस दादा. दादा, आजच्या पुरतच बाय हा, लवकर या पुन्हा.
3: हो नक्की बाळा, बाय.
1: गौरी, बाबांनी बघ ही कविता तयार केली आहे. आता आपण ही चालीत म्हणू आणि सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवू.

0: खेळायची तयारी करून झाली आहे माझी। आई मी काय म्हणतो, आई तो रेनकोट राहिला ना घ्यायचा, तो आज घेऊयात का?
1: अरे आता उगा चार थेंब पडल्यासारखा पाऊस पडलाय, चांगला पाऊस सुरू झाला की घेऊया। हा श्रीरंग, अरे गॅलरीचं दार बंद कर बरं, किती वारा सुटलाय बघते।
0: आई ढगांचा पण खूप आवाज येतोय,
1: पाऊस येण्याचं चिन्ह दिसतंय हे।
0: आई आई पाऊस सुरू झाला, ओ वाव किती गार वाटतंय, आणि मातीचा सुगंध तर किती छान येतोय।
2: आई बघ आपण झाडं लावली आणि सगळ्यांनाही आवाहन केलं झाडं लावण्यासाठी, तर बघ पाऊस किती पडतोय। आपली प्रार्थना ऐकली बघ पाऊस दादांनी।
0: ताई आता आपण खूप झाडं लावायची आणि प्रदूषण कमी करण्याचा पण प्रयत्न करायचा।
1: हो आता जर कोणाला गिफ्ट द्यायचं झालं ना, तर आपण एखादं रोपच द्यायचं।
2: आमच्या मित्राच्या ग्रुपनी पण ठरवलंय की रस्त्याच्या मध्ये जे डिवायडर असतात ना, त्यामध्ये झाडे लावायची आणि रोज ग्रुपच्या चार चार जणांनी मिळून त्याला पाणी घालायचं।
0: बाबा मग रस्ते सुद्धा किती सुंदर दिसतील ना।
1: हा झाडे लावण्याचा उपक्रम आहे ना, तो मी सुद्धा माझ्या मैत्रिणींना सांगितलाय।
0: आई पण पाऊस कसा पडतो ग, म्हणजे देवा बाळातून शॉवर सुरू करतात असंच वाटतंय मला।
1: अरे नाही रे माझ्या राजा, देव असा कसा आकाशातून शॉवर चालू करेल, काहीही कल

0: मुलांची।
1: मग तू सांग ना मला, पाऊस कसा पडतो ते?
0: बरं सांगते। समुद्राचं पाणी आहे ना, ते वाफेच्या रूपात आकाशात जातं, त्याचे ढग बनतात आणि हे ढग पुन्हा पाण्याच्या रूपात जमिनीवर पडतात, त्यालाच आपण पाऊस म्हणतो। तुझ्यासाठी आता एवढंच ठीक आहे, फार डिटेल तुला आता नाही सांगत।
1: आई पण मला सांग ना ग, मला आहे या वर्षी अभ्यासक्रमात, मला मग अगदीच धडा कळून जाईल।
0: चालेल मग सांगते तुला मी, माझ्याकडे या धड्यावर आधारित एक पुस्तक सुद्धा आहे, ते तुला वाचून दाखवते। हे बघ आणलं पुस्तक, ये इकडे। तर पावसाच्या रूपात जे पाणी जमिनीवर येतं ना, त्याचे हे मुख्य चार टप्पे, त्यालाच आपण पावसाचे जलचक्र असे म्हणतो। आता ते कोणते? तर पहिला बाष्पीभवन, दुसरा घनीकरण, तिसरा वर्षाव आणि चौथा संकलन व झिरपणे। आता यात पहिला टप्पा हा बाष्पीभवन, यात जमिनीवरचं पाणी गरम होऊन त्याची वाफ तयार होते आणि ती वाफ आकाशात जाते, तसं झाडांच्या पानांमधून सुद्धा बाष्पीभवन होत असतं।
1: अच्छा आत्ता मला कळलं, पाऊस दादा जंगल तोड बद्दल का बोलत होते। झाडच जर नष्ट झाली तर झाडांच्या पानांमधून जे बाष्पीभवन होतं ते कसं होणार ना?
0: त्यामुळे तर झाड लावण्याची खूप गरज आहे। पुढचा टप्पा हा घनीकरण, यात जी पाण्याची गरम वाफ आकाशात जाते ती उंच उंच जाताना थंड होते, त्या वाफेचे छोटे छोटे थेंब तयार होतात। हे तयार झालेले थेंब धुळीच्या कणाभोवती एकत्र होतात आणि त्याचे ढग तयार होतात।
1: ओ, तर ढग असे तयार होतात।
0: यानंतरचा टप्पा म्हणजे पर्जन्य वृष्टी, हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे बर का। यात काय होतं, जे तयार झालेले ढग आहेत यात पाण्याचे थेंब जमा होत राहतात आणि हळूहळू ढगांचं वजन वाढायला सुरुवात होते। जेव्हा हे ढग अधिक पाण्याचे थेंब साठवू शकत नाही, त्यावेळी ते त्यांना परत खाली पाठवतात आणि त्यालाच आपण पाऊस म्हणतो।
1: हाऊ इंटरेस्टिंग,
2: काय निसर्गाची कमाल आहे ना, ही सृष्टी ज्याने निर्माण केली त्या ब्रह्मदेवाला माझं त्रिवार वंदन।
0: आता शेवटचा टप्पा हा जलसंग्रह, यात पावसाचं पाणी पुन्हा नद्या सरोवर महासागरात जमा होत असतं, काही पाणी जमिनीत मुरून भूजल तयार होतात।
1: आई देवाने किती खोलवर विचार करून ही सृष्टी निर्माण केली ना।
0: हो तर, म्हणून निसर्गापुढे कोणाचंच काही चालत नाही। बरं गौरी, मी जे वाचून दाखवलं ते थोडंफार तर कळलं ना?
1: एकदम डोक्यात फिट्ट बसले आई।
3: गौरीताई आता तुला वर्गात पटापट उत्तर देता येतील बघ। आई थांब, मी उघडतो दार। आलो आलो।
1: आई बाबा आलेत।
4: काय गप्पा चालल्यात वाटत?
1: आई पावसाचं जलचक्र वाचून दाखवत होती, त्यावर गप्पा चालल्या होत्या।
4: कळलं ना मग तुम्हाला?
1: हो बाबा। बाबा आता आपण शहराशहरात गावागावातून सगळ्यांना झाड लावण्याचं आवाहन करू, जंगल तोड प्रदूषण हे टाळण्यासाठी उपाय शोधून काढू।
0: अहो हे सगळं आपण आपल्या सोसायटी पासूनच आधी सुरू करूया।
4: मला तर वाटत की एक वृक्षारोपणाचा कार्यक्रमच घेऊया, म्हणजे या निमित्ताने सगळ्यांशी बोलता तर येईल।
0: श्रीरंग, सोसायटीत सांगून ये बरं सगळ्यांना की 4 वाजता वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी बोलवलंय ते।
1: बर आई, येतो सांगून।
0: ए तुला माहिती आहे मला श्रीरंगने सांगितलं पण नाही कोणी सांगितलं।
4: नमस्कार नमस्कार नमस्कार, आलात सगळे?
5: अनिल जी, आज अचानक वृक्षारोपणाचा कार्यक्रम कसा काय ठरवला?
4: हो हो सांगतो, सध्याची नैसर्गिक परिस्थिती तर तुम्ही जाणतातच। अहो जून महिना संपत आलाय तरी म्हणावा तेवढा पाऊस नाही, कसं होणार हो?
5: निसर्गाचा कोप म्हणायचा, अजून काय?
4: निसर्गाचा कोप नाही तावडे साहेब, ही तर आपल्याच कर

0: माती फळ आहेत
1: ते कसं?
0: आपण जंगल तोड करतो, प्रदूषण करतो, मग या सगळ्याचा त्रास निसर्गाला होणारच ना। या सगळ्याचा पावसाशी संबंध आहेच की आपण हे वेळीच थांबवलं नाही तर वाळवंट व्हायला वेळ नाही लागणार।
2: म्हणूनच तुम्हा सगळ्यांना इथे बोलवलंय। आपल्याला आजपासून सगळ्यांना झाड लावण्यासाठी आणि प्रदूषण टाळण्यासाठी आवाहन करायचं आहे आणि त्याची सुरुवात आपल्याला आपल्या सोसायटी पासूनच आधी करायची आहे। म्हणून तर आज हे वृक्षारोपण आपल्याला करायचं आहे।
0: चला आज आपण सगळे मिळून एक प्रतिज्ञा घेऊया।
1: चला तर मग घेऊया प्रतिज्ञा।

0: भविष्यासाठी वृक्ष संरक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे, ते मी आनंदाने पार पाडीन। प्रदूषण कमी करून सृष्टीला संजीवनी देण्याचा प्रयत्न करीन।
1: मित्रांनो, ऐकलं ना, पाऊस पडला नाही की काय काय दुष्परिणाम होतात, या नाटिकेतून आपल्याला त्याची खूप छान माहिती मिळाली, हो की नाही? मित्रांनो, येरे येरे पावसा ही बालनाटिका आत्ताच तुम्ही ऐकलीत। या नाटिकेतली गीतं आणि प्रतिज्ञा लेखन केलं होतं सुवर्णा सराफ यांनी। या नाटिकेचं लेखन, दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शन केलं होतं सारिका कुलकर्णी यांनी, आणि सहभागी झाले होते फाउंडेशन स्कूलचे बालकलाकार, आई देवयानी शिंपी, बाबा श्री शैल्य वाघ, गौरी श्रावणी धुमाळ, श्रीरंग कृष्णा दळवी, पाऊस रितेश कोठाळे, सोसायटीतील नागरिक प्रथमेश सावंत, गायन आयुष मस्के, सिंथेसायझरची साथ केली होती मंगेश सोनवणे यांनी आणि तबल्याची साथ केली होती गोरक्ष तोडकर यांनी। मित्रांनो, या कार्यक्रमाला तंत्रसहाय्य लाभलं वंदना ठाकूर यांचं। मग काय मित्रांनो, आजचा कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला, आम्हाला नक्की कळवा। आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती। बरे तर मग, सादर करते नयन पवार यांच्यासह आज मी इथेच तुमचा निरोप घेते। पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात, तोपर्यंत मदालसा कानडेचा नमस्ते।

छोट्या बालसंसाठी कार्यक्रम गंमत जम्मत आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी. श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी. शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललितबंध ऐकूया. शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे. अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललितबंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात. शांततेचा शोध.

आलोय मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांच्या संघटित आखणीची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त. UPI व्यवहारांवरच्या शुल्काला विरोध करू नका असं मुख्यमंत्र्यांचं व्यापाऱ्यांना आवाहन. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये हॉकीत भारतीय महिलांना 2 पदकं. महिला क्रिकेट संघ अंतिम फेरीत दाखल. दोन्ही हॉकी संघांची विजयी सलामी. आणि स्मृती मंधानाचा T20 आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम. हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आणि अनिश्चित आव्हानाचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांची संघटित आखणी गरजेची आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. नवी दिल्लीत राष्ट्रीय हरित

0: न्यायाधिकरणानं आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचं भविष्य या विषयावरच्या परिषदेच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या व्यवस्थेत फक्त सरकारी आणि कायदे तज्ज्ञ असणार नाहीत तर समाजाचीही सक्रिय भागीदारी असेल असं त्या म्हणाल्या.
1: हाल के समय में हुई अनेक प्राकृतिक आपदाओं ने यह स्पष्ट किया है कि क्लाइमेट इम्पैक्ट को कम करने के लिए सशक्त क्लाइमेट एक्शन करना आवश्यक है. विश्व का वैज्ञानिक समुदाय चेतावनी दे रहे हैं कि क्लाइमेट रिस्क बहुत गंभीर हो चुका है. इनकी यथासंभव रोकथाम और सामना करने के लिए स्थानीय, क्षेत्रीय और वैश्विक सभी स्तर पर स्टेक होल्डर्स के बीच सक्रिय सहयोग की सुदृढ़ आवश्यकता है.
0: हे करत असताना ग्रामीण आणि आदिवासी समाज, छोटे शेतकरी, महिला तसंच इतर दुर्बल घटकांप्रती विशेष संवेदनशीलता गरजेची आहे, कारण नैसर्गिक आपत्तींचा सगळ्यात जास्त फटका त्यांनाच बसतो याकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधलं. निसर्गाशी जुळवून घेऊन राहण्याच्या पारंपरिक ज्ञानाच्या आधारे हवामान बदल रोखण्यासाठी नागरिक केंद्रित आणि समुदाय आधारित व्यवस्था उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. आज अनेक ठिकाणी वनजमीन आहे पण तिथं वन दिसत नाहीत. शाश्वत पुनर्वनीकरणाचा अर्थ फक्त झाडं लावणं हा नाही तर त्यांच्यावर आधारित स्वयंपूर्ण परिसंस्था पुन्हा निर्माण करणं हा आहे असं त्या म्हणाल्या. यूपीआय आणि डिजिटल व्यवहारांसाठी शुल्क आकारणी संसदीय समितीच्या शिफारशींवरच करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात स्पष्ट केलं. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातल्या आवाडा समूहाला भेट दिल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यूपीआयवर शुल्क आकारण्यासाठी ज्या समितीनं शिफारस केली होती त्यात काँग्रेसचे पी चिदंबरम यांच्यासह अन्य काही नेत्यांचा समावेश होता, त्यानुसारच ही शुल्क आकारणी झाल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. यूपीआय शुल्काला व्यापाऱ्यांनी विरोध करू नये असं ते म्हणाले.
2: आज आपला व्यापार वाढण्याच्या मागे आणि आपल्या देशात भ्रष्टाचार कमी होण्याच्या मागे यूपीआय आणि डिजिटल ट्रान्झॅक्शनने जे केलंय ते सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि हे जर अजून पुढे आपल्याला न्यायचं असेल तर त्या दृष्टीने अतिशय नॉमिनल अशा प्रकारचे काही पैसे हे जे काही लागलेले आहेत ते मला असं वाटतं की देण्याच्या संदर्भात फार व्यापारी किंवा पेट्रोल पंपवाल्यांनी विरोध करू नये.
0: मुख्यमंत्र्यांनी बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतल्या आवाडा ग्रुपच्या प्लांटला भेट देऊन तिथल्या सोलार पॅनल निर्मिती प्रक्रियेची पाहणी केली. देशातलं सर्वात मोठं सौर मॉडेल नागपुरात तयार होत असून येत्या 10 वर्षात नागपूर हे सौर परिसंस्थेचं केंद्र होईल असं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र शिक्षक प्रवेश चाचणी टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणातल्या 2 आरोपींना 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आज सुट्टीच्या दिवशी पोलिसांनी या दोघांना न्यायालयात हजर केलं. त्यांचे आर्थिक व्यवहार, बँक खाती आणि राज्यात इतर कोणाशी ते संपर्कात होते तसंच पेपरची खरेदी विक्री आणि देवाणघेवाणीबाबत चौकशी करायची असल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर न्यायालयानं दोघांना पोलीस कोठडी सुनावली. पावसाअभावी पिकांचं मोठं नुकसान झालं असून शासनानं तातडीनं दुष्काळ जाहीर करून पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली. ते आज बीड जिल्ह्यात दगडवाडी इथं दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50,000 रुपये आणि शेतमजूर कुटुंबांना 25,000 रुपये मदत द्यावी तसंच पाणी टंचाई आणि चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ पत्रकार आणि CNN IBN वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ संपादक पायल मेहता यांचं आज मुंबईत निधन.

0: झालं, त्या 46 वर्षांच्या होत्या. आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं, तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात भारताच्या खेळाडूंची विजयी घोडदौड सुरू आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: भारताच्या सोनम मस्कर, एलावेनिल वलावरीन आणि विदरसा विनोद या तीन महिला नेमबाजांनी 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. भारतीय नेमबाज एलावेनिल वलावरीन हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला टेबल टेनिस संघांनी आज आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. या दोन्ही गटांनी गट एफ मधल्या सलामीच्या सामन्यात इंडोनेशियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. महिला संघात श्रीजा अकुला, दिया चितळे आणि यशस्विनी घोरपडे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवलं, तर पुरुष संघाच्या सथियान, ज्ञानशेखरन, मानव ठक्कर, मनु शहा यांनीही आपापले सामने जिंकले. भारतानं महिला सांघिक बॅडमिंटनमध्ये कझाकस्तानचा 3-0 असा सहज पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या अनुभवी बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, उन्नती हुडा आणि तन्वी शर्मा यांनी एकही गेम न गमावता हा विजय मिळवला. भारताचा पुढचा सामना यजमान जपान संघाशी होणार आहे. महिला हॉकीमध्येही भारतीय संघानं धमाकेदार सुरुवात करत उझबेकिस्तानच्या संघाचा 19-0 असा दणदणीत पराभव केला. भारतीय खेळाडू दीपिकानं 8 गोल नोंदवले तर इशिकानं हॅट्रिक केली. भारताचा पुढचा सामना इंडोनेशियाच्या संघाशी होणार आहे. पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने इंडोनेशियावर 13-1 अशी सहज मात केली. दिलप्रीत सिंग याने 4 तर अभिषेक, राजिंदर सिंग, मनदीप सिंग, हरमनप्रीत सिंग आणि जुगराज सिंग यांनी प्रत्येकी 1 गोल केला. भारताचा पुढचा सामना श्रीलंकेशी होईल. महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशाचा 114 धावांनी पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 195 धावा केल्या. भारतीय खेळाडू शेफालीनं 49 चेंडू शतक धळकावलं तर उपकर्णधार स्मृती मंधाना हिने 37 आणि हरमनप्रीतने 40 धावा काढल्या. या विजयामुळे भारताच्या संघाचं या स्पर्धेतलं पदक निश्चित झालं असून सुवर्णपदकासाठी भारतीय संघाची लढत येत्या मंगळवारी श्रीलंकेशी होणार आहे.
0: दरम्यान आजच्या क्रिकेट सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना हिनं महिलांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. तिनं न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू सुझी बेट्स हिचा 4,758 धावांचा विक्रम मोडीत काढला. आजच्या सामन्यात स्मृतीनं 19 चेंडूत 37 धावा करत 4,788 धावांचा विक्रम नोंदवला. मुंबईत कोस्टल रोडवर आज पहाटे झालेल्या एका कार अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झाला. लातूर जिल्ह्यात उदगीर शहर आणि परिसरात आज दुपारी जोरदार पाऊस झाला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांच्या संघटित आखणीची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त. UPI व्यवहारांवरच्या शुल्काला विरोध करू नका असं मुख्यमंत्र्यांचं व्यापाऱ्यांना आवाहन. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये हॉकीत भारतीय महिलांना 2 पदकं. महिला क्रिकेट संघ अंतिम फेरीत दाखल. दोन्ही हॉकी संघांची विजयी सलामी. आणि स्मृती मंधानाचा T20 आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: माणसाला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:11 आणि 40 सेकंद होत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 वृत्तविशेष.
2: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12:00.

0: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी.
1: बरे नवी सखी असा लपून घाव घालणी.
0: श्रोते हो स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आहार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

प्रसार भारतीच्या वेव्ह्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे ठीक 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अगोदर गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर प्रधानमंत्री म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण केली आहेत. या 25 वर्षांच्या प्रवासात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात अनेक आश्चर्यकारक पायाभूत सुविधांची उभारणी झाली, ज्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील घेण्यात आली. अशा काही खास पायाभूत सुविधांची वैशिष्ट्य आणि त्यांचं महत्व याबाबत ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांच्याशी केलेली चर्चा आपण आजच्या वृत्त विशेषमध्ये ऐकणार आहोत. करमरकर सर नमस्कार. माझा पहिला प्रश्न असा आहे, प्रधानमंत्री मोदी यांच्या या 25 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्या नेतृत्वाखाली उभ्या केलेल्या कोणकोणत्या महत्वाच्या पायाभूत सुविधांचा प्रामुख्यानं उल्लेख करता येईल?
1: सर्वात पहिली बाब अशी की केंद्र आणि

0: राज्यांच्या संबंधित मंत्रालयांच्या समन्वयाने एकात्मिक नियोजन करण्याच्या दृष्टीने नरेंद्र मोदींनी एक डिजिटल प्लॅटफॉर्म क्रिएट केला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनेक डिपार्टमेंट मिळून एखादा प्रोजेक्ट आकाराला येत असतो, तसा हा पायाभूत सुविधांच्या प्रोजेक्टशी संबंधित अगदी पर्यावरण मंत्रालयापासून बांधकाम मंत्रालयापर्यंत वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा समन्वय आवश्यक असतो आणि तिथेच अनेक सरकारी प्रकल्प अडकतात. मोदींनी त्यावर मार्ग काढण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म केला. ही सगळ्यात पहिली महत्वाची म्हणजे पायाभूत सुविधा विकासाच्या कामाचा पायाभूत रचना त्यांनी गुजरातमध्ये मुख्यमंत्री असतानाही आणि केंद्रात पंतप्रधान झाल्यानंतरही हे पहिली सगळ्यात महत्वाची घटना किंवा त्यांचा निर्णय हा म्हटला पाहिजे असं मला वाटलं. म्हणून मी त्याचा आधी उल्लेख केला. केंद्रात तर अटल सेतू, रेल्वे जाळ्यांचा विकास, वाढवण बंदर, प्रामुख्याने सीमावर्ती भागांच्या मध्ये कनेक्टिव्हिटी उत्पन्न करण्याच्या दृष्टिकोनातून उभे केलेले प्रकल्प, त्याच्यासाठी केलेली कोट्यवधी अब्जावधी डॉलर्सच्या किमतीच्या प्रोजेक्टची तरतूद, त्यासाठी आवश्यक असलेली गुंतवणूक आणणे आणि एकेका प्रकल्पातून काही लाख रोजगार निर्मितीची व्यवस्था उभी करणं, असं खूप मोठं काम पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलं. त्यामुळे केंद्रातही आल्यानंतर अशा अनेक योजना त्यांच्या सांगता येतील की ज्या एकेका योजनेवरती सुद्धा तासतासभराची भाषणं केली तरी ती अपुरी पडतील. अशा प्रकारची सुविधा त्यांनी केंद्रामध्ये गेल्या 25 वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती, ज्याची जगात चर्चा झाली आहे आणि जगातल्या एकूण अर्थकारणात किंवा जगातल्या विचार विनिमयाच्या क्षेत्रात भारताचं स्थान हे गेल्या 25 वर्षातल्या अशा प्रकारच्या कर्तबगार प्रकल्पांच्या पूर्ततेमुळे खूप उंचावरती गेलेलं आहे असं आपल्याला दिसतं.
1: सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे, गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक आश्चर्यकारक पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या, त्या जागतिक स्तरावर देखील लक्षवेधी ठरल्या, त्याविषयी सांगा.
0: साबरमती रिव्हर फ्रंट प्रोजेक्ट या नावाने त्यांनी मुख्यमंत्री असताना एक खूप व्यापक विकासाचा आणि एक अभिनव प्रयोग अशा पद्धतीने ज्याचं वर्णन करता येईल असा प्रकल्प आणला आणि ज्याच्यानंतर त्याच्या सारखे प्रकल्प अन्यान्य भागामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या स्तरावरती सुरू करण्यात आले. साबरमती नदीला पूर येत असे, त्यांनी साबरमती नदीची खोली वाढवली, त्याचबरोबर त्या नदीमधून वाहणाऱ्या पाण्याचं नीट नियोजन आणि नीट आखणी करून आवश्यक असेल तेवढी खोली साबरमतीला संबंध अहमदाबाद शहरामध्ये राहील या दृष्टिकोनातून जे उत्खनन केलं त्याच उत्खननातल्या मातीचा वापर करून त्यांनी बाजूला बंधाऱ्यांसारखी योजना केली, साबरमती रिव्हर फ्रंट ज्याला म्हटलं गेलं, आणि तिथे अनेक प्रकारचे पर्यटन सदृश विकासाचे प्रकल्प उभे केले. अशाच प्रकारे कचरा व्यवस्थापनाचा त्यांनी जो एक अहमदाबादमध्ये स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून अहमदाबादमध्ये त्यांनी अहमदाबादच्या जवळ खूप मोठा एक प्रकल्प उभा केला आणि तोही लक्षणीय ठरला. त्याचबरोबर केंद्रातल्या तेव्हाच्या केंद्र सरकारची जी एक योजना होती जवाहरलाल नेहरू अर्बन डेव्हलपमेंट स्कीम वगैरे अशी, त्याचा सर्वात जास्त वापर मोदींनी गुजरातमध्ये केला, म्हणजे ज्याला BRT म्हटलं जात असे, बस रूट, डेडिकेटेड बस रूट आणि रेल्वेच्या प्लॅटफॉर्म सारखे प्लॅटफॉर्म उभे करून पायरी न चढता बसमध्ये शिरता येईल अशा प्रकारच्या व्यवस्थेचे स्टॉप्स आणि केवळ बसेस जातील अशा प्रकारच्या त्यांच्यासाठी आरक्षित मार्गिका महामार्गावरती अशी 8-9 किलोमीटर म्हणजे पूर्ण अहमदाबाद शहराला आणि केवळ 2 रुपये तिकीट त्यावेळेला कुठेही कुठूनही कुठेही जायचं असेल तर द्यावं लागत असे, अशा प्रकारची ती योजना त्यांनी केंद्र सरकारच्या योजनेचा अतिशय चांगला अवलंब करून गुजरातमध्ये सुरू केली.
1: देशातला वाहतूक आणि महामार्ग क्षेत्रात उभ्या राहिलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणून ओळखला जाणारा अटल सेतू आणि सोबतच अटल बोगदा यांची वैशिष्ट्य आणि महत्व काय सांगाल?
0: अटल बोगदा हा हिमाचल प्रदेशातल्या बर्फाच्छादित आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हा टनेल खोदला गेलेला आहे आणि चेनाब नदीवरती एक रियासी पूल जो उभा केला रेल्वेचा सर्वात उंच पूल, हे दोन प्रकल्प वेगवेगळ्या अर्थाने नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान काळातले एक वैशिष्ट्यपूर्ण पायाभूत सुविधेचे प्रकल्प असे म्हणता येतील. त्यातला अटल टनेल हा हिमाचल भागात ज्याला रोहतांग पास म्हणतात म्हणजे रोहतांगची खिंड जी बर्फाच्छादित असते वर्षातले कमीत कमी 3 महिने आणि वाहतूक बंद होते आणि त्यामुळे मनाली पासून लेह लडाख पर्यंत जाणारा जो मार्ग आहे हा बंद होत असे, लोकांची कनेक्टिव्हिटी तुटत असे, तिकडचे लोक अलग पडत असत, परंतु हा जो अटल टनेल आहे हा सामान्यपणे 9 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे आणि त्या बोगद्याला रोहतांग पासच्या खालून पास दिलेला असल्यामुळे तो आता 12 महिने वाहतुकीला योग्य अशा प्रकारचा रस्ता एक उत्पन्न झालेला आहे लोकांसाठी. हा त्याचा अटल टनेलचा अतिशय महत्वाचा पैलू आहे असं म्हणायला हरकत नाही. अटल सेतू आहे हा सुद्धा शिवडी ते न्हावाशेवा समुद्र सेतू आहे, प्रवासाचा 2.5 तासाचा वेळ हा सेतू वाचवतो, 6 पदरी महामार्ग आहे आणि तो जगातला सर्वात मोठ्या लांबीचा समुद्र सेतूचा प्रकल्प आहे. आपल्याला माहिती आहे न्हावाशेवा बंदर हे वाहतुकीच्या दृष्टीने

0: आंतरराष्ट्रीय व्यापारी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा स्पॉट आहे आणि त्याला मध्यधारेच्या म्हणजे अंतर्गत भागातल्यापर्यंत पोहोचवणं, एकूण वाहतूक वेगवान करणं आणि सुरक्षित करणं या दृष्टिकोनातून जी अर्थकारणाला एक मोठी चालना मिळते आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा मालवाहतुकीपासून तर उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या निर्णया मालाची वाहतूक करण्यापर्यंत. त्यामुळे अशा पद्धतीने हा जो अटल सेतू आहे तो सुद्धा एक अतिशय महत्वाचा प्रकल्प त्यांच्या काळामध्ये सुरू झाला, पूर्ण झाला, उद्घाटन झालं आणि तो कार्यान्वित झाला अशा प्रकारचं ते मोठं उदाहरण आपल्याला सांगता येईल.
1: भारतातला सर्वात मोठा मेगा ग्रीनफील्ड बंदरांपैकी एक प्रकल्प असलेला वाढवण बंदर प्रकल्प तसंच सेंट्रल विस्टा अर्थात नवीन संसद भवन या महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा यांचं राष्ट्रीय महत्व काय आहे?
0: डहाणू जवळचं वाढवण बंदर याची जी कपॅसिटी आहे म्हणजे क्षमता आहे ती 298 मिलियन मेट्रिक टन एवढ्या प्रचंड आकाराच्या माल वाहतुकीची ही त्यांची क्षमता आहे. हा 30 ऑगस्ट 2024 या प्रकल्पाचं उद्घाटन झालेलं आहे. हा प्रकल्प आता कार्यान्वित व्हायला अजून 5-6 वर्ष लागतील परंतु 2030 त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन अपेक्षित आहे. या प्रकल्पासंबंधी जो काही एक रिपोर्ट तयार करण्यात आला आहे त्यानुसार 12 लाख एवढ्या थेट रोजगारांची निर्मिती या प्रकल्पाच्या माध्यमातून होईल आणि त्या व्यतिरिक्त 10 लाख रोजगार हे अप्रत्यक्ष पद्धतीने त्यातून निर्माण होतील. साधारणतः खोल पाण्याची पातळी ही बोटींच्या वाहतुकीच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची असते. बोटींचा जो तळाचा भाग आहे तो लक्षात घेता पाण्याची खोली 20 मीटर एवढी असल्याशिवाय बोट तिथपर्यंत आणता येत नाही आणि ती आपली मोठी अडचण होती एक्झिस्टिंग पोर्ट्स आणि त्यामुळे आपल्याला त्यासाठी कोलंबोच्या म्हणजे श्रीलंकेच्या किंवा सिंगापूरच्या बंदरांच्या वरती अवलंबून राहायला लागायचं. वाढवण बंदर एकदा सुरू झालं की ही अवलंबित्वाची स्थिती आहे ती आपली बदलेल आणि त्याचा अर्थकारणाला फार मोठा लाभ होणार आहे. आणि एक तर सामान्यपणाने आता आपण अनेक वेळेला ऐकतो की 140 कोटींचा देश आहे आणि 140 कोटीपैकी सुमारे 80 कोटी आपले मतदार आहेत. या 80 कोटी मतदारांचं आणि एका परीने 140 कोटी नागरिकांचं प्रतिनिधित्व करणारे खासदार यांची संख्या आहे 540 राज्यसभेचे सोडले तर. ही जी विसंगती आहे मोठ्या प्रमाणावर ती विसंगती दूर करायची असेल आणि योग्य प्रतिनिधित्व अशा प्रकारचं जर आणायचं असेल तर खासदारांची संख्या वाढवावी लागेल आणि खासदारांची संख्या वाढली तर तेवढे खासदार सामावून घेण्या इतकी पार्लमेंटच्या आकाराची व्यवस्था आपल्याला उभी करावी लागेल. आणि या दृष्टिकोनातून त्यांनी तो सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट डोळ्यासमोर आणला म्हणजे 1000 लोक बसू शकतील असं संसद भवन म्हणजे संसदेचं मुख्य सभागृह जिथे अधिवेशन होतात पावसाळी हिवाळी सगळ्या प्रकारचे आणि स्वाभाविकपणाने आजूबाजूचा परिसर सुरक्षा सुविधा विकास या सगळ्याचा विचार करून तो एक मोठा प्रकल्प नरेंद्र मोदींनी कल्पनेत आणला.
1: दळणवळण क्षेत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उभ्या केलेल्या महत्वाच्या पायाभूत सुविधांविषयी काय सांगाल?
0: रेल्वेचं जाळं ज्या पद्धतीने गेल्या 15-20 वर्षांमध्ये विकसित झालेलं आहे त्याचा वेग विलक्षण आहे. मग मेट्रोच्या माध्यमातून एक चांगला पर्याय विशेषतः गर्दीच्या ठिकाणी म्हणजे खूप भरगच्च वस्ती असलेल्या शहरांच्या मध्ये आणि अशा प्रकारच्या 26 शहरांच्या मध्ये आता मेट्रोचा विस्तार हा खूप चांगल्या पद्धतीने होतोय. 1155 किलोमीटर एवढा मार्ग मेट्रोने आतापर्यंत सिद्ध केलेला आहे आणि त्याचा स्वाभाविकपणाने त्या त्या ठिकाणच्या वाहतूक करणाऱ्यांच्या किंवा प्रवास करणाऱ्यांच्या सगळ्यांच्या सुविधेमध्ये खूप चांगला फरक पडलेला आहे. वंदे भारत हा वेगवान प्रवासाचा एक अतिशय उत्तम आणि सामान्य माणसाला उपलब्ध असलेला आरामदायी प्रवासाचा मार्ग असं वंदे भारतचं वर्णन करता येईल. या वंदे भारतमध्ये सुद्धा निरंतर मार्गांची भर पडते आहे, निरंतर ते वाढत आहेत आणि खूप मोठा पसारा एका अर्थाने देशभरातल्या भूभागाचा हा मेट्रो सारख्या किंवा आता बुलेट ट्रेनचा प्रकल्प सुरू झालाय. अशा प्रकारच्या वेगवान दळणवळणाची खूप चांगली व्यवस्था समृद्धी महामार्ग आपल्या महाराष्ट्रापर्यंत बोलायचं झालं नरेंद्र मोदींच्या सरकारने आणि रेल्वे विभागाने डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर याचा एक मोठा प्रकल्प आता आखलेला आहे. प्रामुख्याने 2 भागांमध्ये म्हणजे ईस्टर्न डीएफसी आणि वेस्टर्न डीएफसी अशा प्रकारचे हे डेडिकेटेड कॉरिडॉर्स असतील. अन्य रेल्वे वाहतुकीला त्याचा कुठलाही उपसर्ग पोहोचणार नाही. हे केवळ माल वाहतुकीसाठीचे मार्ग हे टाकले जातील. अशा प्रकारचे 1337 किलोमीटर ईस्टर्न कॉरिडॉरचे आणि 1506 किलोमीटर वेस्टर्न कॉरिडॉरची आखणी आता झालेली आहे. एक पैलू फक्त दळणवळणाच्या बाबतीतला लक्षात घेतला पाहिजे तो आहे कनेक्टिव्हिटीला प्राधान्य देऊन पूर्वांचल त्यातला मणिपूर पासून मिझोराम पर्यंतचा आसाम आणि अरुणाचलचा प्रदेशचा भाग किंवा जम्मू काश्मीर जो पूर्वी जम्मूहून श्रीनगरला जाण्यासाठी एक बनिहाल पास खिंड नावाची अत्यंत अरुंद व्यवस्था रस्त्याची आणि ज्यामुळे बसही त्या रस्त्यावरून जाऊ शकत नसे, छोट्या वाहनातूनच प्रवास करायला लागत असे, आता तिथे त्याला समांतर मार्गही उभा राहिला, रेल्वेचं जाळं विणलं गेलं. जगातला सर्वात उंच रियासी पूल हा

0: सुरू झाला जो जम्मू ते बारामुल्ला पर्यंत म्हणजे केवळ श्रीनगरच नाही त्याच्याही पलीकडे पर्यंत ही कनेक्टिव्हिटी वाढेल. अशाच प्रकारे देशाच्या सीमावर्ती भागातला जो राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा पैलू असतो तो पैलूही यामुळे त्यांनी कव्हर केला.
1: ईशान्य भारत आणि जम्मू काश्मीर या दोन्ही दुर्गम आणि सामरिक दृष्ट्या महत्वाच्या क्षेत्रांना देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली कोणकोणते महत्वाकांक्षी आणि महत्वाचे पायाभूत प्रकल्प राबवण्यात आले त्याविषयी जरा सांगा.
0: या भागांची दुर्गमता, डोंगराळपणा आणि तिथली सामाजिक परिस्थिती आणि किनारी म्हणजे सीमावर्ती भाग असल्यामुळे उत्पन्न होणाऱ्या समस्या, तिथल्या जनजीवनाला होणारा त्रास, या सगळ्याच्या दृष्टीने या ठिकाणी उभे केलेले मग ते पूल तुम्ही जो उल्लेख केला त्याचे ते असतील, जेणेकरून कनेक्टिव्हिटी खूप चांगल्या पद्धतीने सुरू झाली. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर जम्मू काश्मीरमध्ये सफरचंद पिकवणारे जे शेतकरी आहेत त्या सफरचंद पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत देशाच्या उर्वरित भागात आपला माल पोहोचवण्यासाठी खूप कष्ट करावे लागत, खूप खर्च करावा लागे, खूप वेळ त्याला लागायचा. नाशवंत मालाच्या बाबतीमध्ये तर त्यांचं खूप नुकसानही होत असे. आता वेग वाढल्यामुळे आणि सुविधांचा विस्तार झाल्यामुळे अशा अडचणी तिथल्या शेतकऱ्यांच्या काय सामान्य माणसाच्या काय कमी होऊ लागल्या आणि त्यामुळे स्वाभाविकपणाने आपल्या देशाच्या व्यवस्थेबाबत वाटणारी जी आस्था आहे, आपुलकी आहे, त्याचा स्तर खूप उंचावला. म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचा भाव जागरण म्हणजे दुसरं काय असतं, तर तिथे राहणारा बरं सीमावर्ती भागामध्ये विशेषतः युद्धजन्य अशा प्रकारच्या वातावरणामध्ये राहणारा जो बांधव आहे हा सतत भीतीच्या छायेखाली असतो. आता लष्कराची बांध बंदिस्ती सुद्धा त्या सगळ्या भागामध्ये नीटपणाने व्हायची असेल तर पुन्हा प्रश्न वाहतुकीचा येतो. तर त्या वाहतुकीच्या सगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून ईशान्य भारत काय किंवा जम्मू काश्मीर सारखा भारत टेरेन काय, तिथे केले गेलेले अनेक प्रकल्प जे आहेत म्हणजे जिरीबाम इम्फाळ हा मणिपूर मधला मार्ग असेल किंवा मुरकोंग तेलेक ते पासीघाट हा मार्ग असेल, असे हे दोन रेल्वे मार्ग यांचा विस्तार मिझोराम पर्यंत त्यांनी केला. आणि मगाशी मी जलविद्युत प्रकल्पाचा उल्लेख केला, लेहरळाच्या भागासाठी स्वतंत्र मंत्रालयामध्ये एक विभाग उत्पन्न करून शिक्षणापासून ते तिथल्या संपर्काच्या क्षेत्रापर्यंत खूप मोठ्या मोठ्या योजना आणि खूप चांगल्या पद्धतीची कामं गेल्या 5-7 वर्षातच सुरू झालेली आहेत. म्हणजे 370 कलम हटवल्यानंतरच्या काळात ह्या सगळ्या योजनांना जी गती आणि ज्या प्रकारचं एक सक्षमीकरण त्याला निधी उपलब्ध करून देण्यापासून तर वेगवेगळ्या दूरगामी परिणामांच्या प्रकल्पांच्या उभारणीपर्यंत सर्व प्रकारची व्यवस्था ही मोदी सरकारच्या काळामध्ये उभी करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे सीमावर्ती भागातल्या लोकांच्या मनामध्ये देशाविषयीच्या आत्मीयतेच्या आणि आस्थेच्या, आपुलकीच्या, अभिमानाच्या, विश्वासाच्या पातळीमध्ये खूपच मोठी भर पडलेली आहे.
1: श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांचा प्रवास हा सेवा, समर्पण आणि राष्ट्रहिताच्या संकल्पाचा प्रवास आहे. जनतेच्या विश्वासाला केंद्रस्थानी ठेवून देशाच्या सर्वच भागात अद्भुत अशा पायाभूत सुविधांचं जाळं उभं करून नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी केलेलं कार्य आणि सेवाभावातून उभं राहिलेलं त्यांचं अतुलनीय नेतृत्व ही या दीर्घ वाटचालीची विशेष ओळख ठरली असं आपल्याला म्हणता येईल. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम माझा वार माझे शिवार.

शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझा आहार माझे शिवार या कार्यक्रमात मी सविता गोटाळ सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करते. आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक 29 भाद्रपद शक 1948, दिनांक 20 सप्टेंबर 2026. सुरुवातीला ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामान

हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान कोरडं राहील असा वेधशाळेचा इशारा आहे. हवामान वृत्त आपण ऐकलं, आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मंगलमूर्ती दुर्वांकूर महात्म्य याविषयी कीर्तन आपण ऐकणार आहात. कीर्तनकार आहेत संध्या पोद्दार.

मोठे होऊन अनंत चतुर्दशी पर्यंतचे 10 दिवस अगदी धामधुमीत जातात. जागोजागी कार्यक्रम आणि रोषणाईला ऊत येतो. या दिवसामध्ये सगळ्यांनी आपली व्यक्तिगत दुःख आणि हेवे दावे दूर करून मंगलमूर्तीच्या निमित्तानं सगळे एकत्र जमतात. वर्षातले 10 दिवस तरी सगळ्या भक्तांनी एकत्र यावं आणि एकीचं बळ निर्माण करून दाखवावं यासाठीच लोकमान्यांनी हे निमित्त साधलं. हे धार्मिक एकीचं बळ पुढे राष्ट्र उद्धारासाठी उपयोगी आणलं जावं म्हणून शिवजयंती सारखा उत्सव राष्ट्रीय उत्सव साजरा करण्याची युक्ती त्यांनी दाखवली. त्यातून पूर्वी तरुणांना एकी बळ धर्म आणि राष्ट्रविषयक विचार मिळत असत. यासाठी पूर्वी व्याख्यानं प्रवचनं मेळे शाहिरी काव्य असे कार्यक्रम आयोजले जात असत. पण श्रोते हो, स्वराज्य मिळाल्यापासून नेमक्या अशाच कार्यक्रमांची वानवा दिसते. सगळीकडे निव्वळ करमणुकीचे कार्यक्रमच दिसू लागले. अर्थात याला काही अपवाद सुद्धा आहे. पण श्रोते हो, स्वराज्य मिळालं आता सुराज्य निर्माण करण्याचा विचार तरुणांच्या डोक्यात घेणारा नको का? राष्ट्र विचार आणि धर्मविचार त्यांच्यापर्यंत पोचायला हवेत. आणि हे निव्वळ भजनं किंवा आरत्यांच्या गोंगाटानं सुद्धा साधणार नाही, तर त्याकरता जागृती हवी. श्रोते हो, मंगलमूर्ती हे देवनागरी लिपीचे जनक आहेत. या जनकत्वाचा पुरावा म्हणून त्यांनी व्यंजनामध्ये स्वतंत्र काना असलेली फक्त 3 अक्षरं ठेवली आहेत. ती म्हणजे पहिलं ग,

दुसरं आणि तिसरं श या अक्षरातून गणेशांचंच नाव सूचित होतं. गणपती गणनायक अशी नायकत्व बहाल करणारी नावं गणेशांना ठेवली आहेत. यातून लोकनेता हा कसा असावा हेच दाखवलं जातं. गजवदन हे उत्तम स्मरणशक्ती दाखवतं. जगातल्या सगळ्या प्राण्यांमध्ये हत्तीची स्मरणशक्ती विलक्षण तीव्र आहे असं म्हणतात. लहान आणि सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा त्याचा नेता जेव्हा नावानिशी ओळखतो तेव्हा त्याला साहेब आपले वाटतात आणि मग तो दुप्पट वेगाने जोमानी कामाला लागतो. आणि श्रोते हो, हाच गुण छत्रपती शिवरायांच्याकडे सुद्धा होता आणि म्हणूनच समर्थ रामदास स्वामी शिवरायांचे सलगी देणे कैसे असे असं सार्थ वर्णन करतात. अनेक गणेश व्रत सुद्धा प्रतिदिनी मातीची पार्थिव मूर्ती करून तिचं विसर्जन करणारी आहेत. मातीची मूर्ती करायची, त्याचं पूजन करायचं आणि नंतर ती मूर्ती मातीतच मिसळून टाकायची. श्रोते हो, ही एक प्रकारे राष्ट्रवंदनाच नव्हे का? गणेशाचा वर्ण हा लाल आहे, त्याला जास्वंदासारखी लाल फुलं आवडतात आणि लाल रंग हा क्रांतीचा सुद्धा समजला जातो. म्हणजे गणेश पूजनामुळं जीवनामध्ये येणाऱ्या संकटाला तोंड देणं आणि त्यातून यशस्वीरित्या मार्ग काढणं जमू शकतं. अशा या खंबीर दैवताला पुजल्यामुळं भक्तांच्या मनातील धनवृत्ती म्हणजे आपण ज्याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणतो ती वृत्ती वाढते. देवाचे गुण भक्तात उतरतात असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत. आणि त्याप्रमाणे श्रोते हो, कठीण प्रसंगाला तोंड देणं, जगात सगळ्यात बुद्धिमान असणं, मनात राष्ट्रप्रेम बाळगणं, माता पित्यांविषयी आदर बाळगणं आणि शत्रूविरुद्ध एकी दाखवणं असे अनेक गणेशांचे गुण आपल्याकडे आहेत. फक्त आता त्यांचा विकास व्हावा ही गणेशांची इच्छा आहे. जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते घ्यावं आणि वाईट असेल ते टाकावं हेच गणेश भक्तीचं सार आहे. मंगल मूर्तीचं विश्वव्यापी रूप पाहिलं की आपल्याला अचंबा वाटतो, पण तो तरी का वाटावा? कारण अथर्व शीर्षामध्ये म्हणलेलं आहे की सर्वम जगदिदम त्वत्तो जायते, सर्वम जगदिदम त्वत्तस तिष्ठती, सर्वम जगदिदम त्वयि लयमेष्यती. म्हणजे सगळं जग गणेशा तुझ्यापासूनच उत्पन्न होतं, तुझ्यामुळे टिकून राहतं आणि तुझ्या ठाईस ते विलीन होतं असं वर्णन गणेशांचं आहे. आणि म्हणून श्रोते हो, यासाठीच समर्थ रामदास स्वामी मनोबोधाच्या सुरुवातीलाच मनाचे शोक दूर करणाऱ्या गणेशाला वंदन करतायत आणि त्याचं मनपूर्वक स्मरण करताना म्हणतात.

श्रोते हो, असे हे कीर्तन व्रत संस्थापक असणारे नारद महर्षी एक दिवस मंगलमूर्ती गणेशांचं दर्शन घेण्याकरता आले. दर्शन घेतलं आणि तेव्हा गणेशाला घडलेली हकीकत सांगू लागले. म्हणलं, मंगलमूर्ती गणेशा, मिथिला नगरीमध्ये जनक नावाचा एक राजा राज्य करतो. तो मोठा पराक्रमी, कर्तबगार आणि दानशूर आहे. या जनक राजाकडे मी एकदा गेलो आणि त्यानं माझं आपली पत्नी सुमेधा हिच्यासह उत्तम स्वागत केलं. तो यज्ञ यागादीसाठी, दान धर्मासाठी भरपूर खर्च करतो, पण त्याचा खजिना मात्र देवा कायम भरलेलाच असतो. हे मोठं आश्चर्य नाही का? त्याच्या आतिथ्यामुळे मी संतुष्ट झालो आणि त्याला म्हणालो की हे जनक राजा, तुझी सर्व मनोरथ फलित होतात हे केवळ त्या श्री गणेशाचीच कृपा बघ. असं मी म्हणालो काय, पण त्यावर तो रागारागाने म्हणाला की छे छे, मी ईश्वर वगैरे काहीही मानत नाही. या त्रैलोक्यात मीच ईश्वर आहे, माझी सत्ता सर्वत्र चालते. देवा, मी त्याला वारंवार सांगून पाहिलं की बाबा रे, ईश्वरी अधिष्ठानाला विसरू नकोस, पण तो काहीच ऐकेना. त्याचा गर्व इतका वाढलेला होता आणि म्हणून मी तुझा गर्वाचं एकदा हरण होईल असं मी बोललो आणि तिथून बाहेर पडलो. ते थेट इथं येऊन पोहोचलो. हे गणाधिपा, मला वाटतं की तुम्हीच त्या जनक राजाची परीक्षा पहा आणि त्याचं गर्वहरण करा. श्रोते हो, या सगळ्या बोलण्याप्रमाणे कालांतराने श्री गजाननांनी एका वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि केलं काय,

क्षत पडलेली आहेत, त्यातून रक्त आणि घाण वाहत आहे, त्यावर माशा घोंगावतायत, असं ते अमंगल रूप भगवंताने घेतले. अशा मिनतवारीनं हा रोगी ब्राह्मण राजवाड्याजवळ आला आणि पहारेकऱ्यांना म्हणाला, म्हणलं द्वारपाल, मी फार भुकेलेला आहे, मला पोटभर जेवण हवंय, कृपा करा पण मला अन्न द्या. द्वारपालानं त्याला दरबारात नेलं आणि तेव्हा हा ब्राह्मण जनकराजाला म्हणायला लागला, म्हणलं, महाराज, तुमच्या दरबारामध्ये येणारा याचक कधीही विनमुख जात नाही असं मी ऐकलंय आणि म्हणून मी खालो, तेव्हा कृपा करा आणि मला भोजन द्या.

राजाने सेवकांना आचार्यांना स्वयंपाक करण्याची आज्ञा केली आणि या याचकाला पाक शाळेमध्ये नेलं. जेवणाचा बेत आणि थाट राजाला साजेसाच होता श्रोते.

घासातच सगळं ताट संपवलं. एक पदार्थ वाढला की दुसरा पदार्थ येण्याच्या आतच पहिला पदार्थ फस्त होऊ लागला. सगळा स्वयंपाक संपला. वर म्हणाला की राजन, आपण मला पोटभर जेवायला घालायचं कबूल केलंय ना. आहो श्रोते हो, राजानं पुन्हा स्वयंपाक करून त्याला वाढलं, तरी त्यानं तेही पुन्हा सगळं संपवलं. पण भूक भागलीच नाही. शेवटी राजा घाई घाईनं अन्न शिजवून वाढण्याऐवजी कच्चं ध्यान त्याच्या पानात ओतायला लागला. तेही यांनी खाऊन फस्त केलं. आचारी राजाला त्यांनी ते सगळं बघितलं आणि राजाला ते म्हणायला लागले.

महाराज, आपल्या गावामध्ये एक राक्षस आलाय असं आम्ही ऐकले. तो हा राक्षस तर नव्हे, राजानं श्रोते हो सत्तेच्या जोरावर सेवकांवरील करवी मिथिला नगरीतलं सगळं धान्य लोकांकडून गोळा करून आणलं आणि या याचकाला वाढलं. ते सुद्धा सगळं या याचकानं फस्त केलं. आता मात्र राजा शर्मिंदा झाला आणि हात जोडून याचका समोर उभा राहिला. म्हणाला, म्हणलं, महाराज आपण आहात तरी कोण? देवर्षी नारद एकदा म्हणाले होते की तुझं गर्वहरण नक्की होईल, तेव्हा आपण कुणी देव तरी नाही. याचक म्हणाला, मी कोण? याच्याशी काय कर्तव्य? मला आधी अन्न देतोस की मी बाहेर चालू लागू? राजा हतबल झाला होता, पण करतो काय.

श्रोते हो, याच्यात मिथिला नगरीमध्ये भिक्षेला निघाला. प्रत्येक दारासमोर जावं, ओम भवती भिक्षानम देही असा पुकार करावा. आणि त्या घरातल्या स्त्रीनं बाहेर येऊन सांगावं की महाराज, आम्ही कुठून देणार तुम्हाला धान्य? या राजानं आमच्या घरातलं सगळं धान्य जबरदस्तीनं नेलंय. आता घरामध्ये मुठभर धान्य सुद्धा शिल्लक नाही. श्रोते हो, येता येता याचक गावाच्या अगदी वेशीपाशी आला आणि तिथे एक चंद्रमोळी झोपडी होती. भिक्षेकऱ्याचा पुकार ऐकताच त्या झोपडीतली ती स्त्री बाहेर आली. धवल वस्त्र परिधान केलेलं, गळ्यात मंगळसूत्र घातलेलं, कपाळी कुंकुम तिलक लावलेलं, समईच्या तेजाप्रमाणे शांत मुद्रा होती. ती म्हणाली, म्हणलं, याचक महाराज, आपण आलात पण आपण घर चुकलात. एकादशीच्या घरी शिवरात्रीनं यावं तसा प्रकार घडलाय. 18 विश्वे दारिद्र्य आमच्या घरामध्ये नांदत आहे. दुपारी खायला मिळालं तर संध्याकाळी मिळेल का नाही अशी भ्रांत आहे. आज 4 दिवस झाले, घरामध्ये धान्य सुद्धा शिजलेलं नाही. घरात धान्याचा एक कण सुद्धा नाही. आपल्याला द्यायला घरात काही शिल्लक नाही महाराज, मी काय करू? याचक म्हणाला, असं कसं होईल, घर म्हणलं की काहीतरी असणारच. असं म्हणत हा याचक कोडगेपणानं आत शिरला आणि त्यानं तिथल्या चटईवर बैठकच मारली. श्रोते, त्या स्त्रीनं शेवटी सगळी भांडी उलती पालती करून दाखवली. पण तो याचक म्हणाला, माते, गेले 8 दिवस मी उपाशी आहे. जनक राजाची कीर्ती ऐकून या नगरीत आलो पण राजा मला तृप्त करू शकला नाही. फार भूक लागली आहे. धान्य नसेल तर दुसरं काहीही दे पण मला खूप भूक लागली आहे माते. स्त्री म्हणाली, म्हणलं, महाराज, आम्ही अयाचित वृत्तीनं राहणारे लोक, त्यामुळं मूठभर धान्य एवढं सुद्धा आमच्याकडं नाही. आम्ही गरजेपेक्षा जास्त कधी साठवत नाही आणि त्यामुळं आज काहीच घरामध्ये शिल्लक नाही. पण श्रोते हो, याचकानं शोधक नजरेने इकडे तिकडे पाहिलं आणि म्हणाला, म्हणलं, माते, त्या परडीच्या तळाशी काय आहे? त्या स्त्रीनं सांगितलं. म्हणलं, याचक महाराज, गणपतीच्या पूजेकरता 1000 दुर्वा आणलेल्या होत्या. त्यातला हा एक दुर्वांकूर इथं शिल्लक आहे. याचक मनाशी म्हणतोय की हा दुर्वांकूर मला किती आवडतो हे या माऊलीला काय ठाऊक. याचक म्हणाला, म्हणलं, माते, जरूर दे. एक दुर्वांकर तेवढा तर तेवढा, पण मला दुर्वा पण आवडतात, त्या मला लवकर दे.

आणि श्रोते हो, भक्ता दत्तम स्वल्पमपि बहुतुष्टिकरम मम अभक्त्या वात दंपेन बहुदत्तम वृथा भवे. म्हटल्याप्रमाणे भक्तीनं थोडं दिलं तरी तृप्ती होते, पण अहंकारानं पुष्कळ दिलं तरी ते व्यर्थ होतं. हे ऐकून त्या स्त्रीनं दुर्वांकूर दिला याचकाला. याचकानंही तो मोठ्या प्रेमानं खाल्ला आणि तृप्तीचा निकर दिला. संतुष्ट होऊन त्यानं आपलं खरं स्वरूप प्रकट केलं. ते स्वरूप कसं होतं?

श्रोते हो, या स्त्रीचं नाव होतं विरोचना आणि तिच्या पतीचं नाव होतं त्रिशिरस. हा आश्रम त्रिशिरस मुनींचा होता. श्रोते हो, जनक राजा सुद्धा मागोमाग तिथं आलेलाच होता. त्यानेही हा सगळा प्रकार बघितला आणि तो काया वाचा मने यथार्थ मंगल मूर्तींच्या चरणाशी नतमस्तक झाला. त्यानेही लोटांगण घातलं आणि त्यांनी मान्य केलं की बाबा रे, मी या जगाचा राजा नव्हे, मी सत्ताधारी नव्हे, तर खऱ्या अर्थाने आपणच या जगाचे पालन करते आहात. आणि त्यांनी अखेरीला मान्य केलं की भगवंता

सर्वांनी भगवंतांची स्तुती गायली. गणाधिपांना आपल्या दरबारात नेलं, रत्नजडी सिंहासनावरती बसवलं आणि श्रोते हो पुनश्च एकदा या जनक राजांनी मनोभावे पूजा करून प्रार्थना केली की भगवंता आता काय द्या.

अशा पद्धतीनं जनक राजांनी आपले काया वाचा मने यथार्थपणानं भगवंताच्या चरणी अर्पण केलं. अहंकार रहित जनक राजा तयार झाला. आणि श्रोते हो, भगवंताच्या जवळ पोचणं म्हणजे काय तर भगवंतासारखं होणं. याचाच अर्थ आपल्या स्वभावातले सगळे दोष नाहीसे करणं आणि अगदी भगवंतासारखं होणं. ते भगवंतासारखं जेव्हा मनुष्य होतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने आनंदी होतो, सुखी होतो. आणि ही अवस्था कायम राहावी याच करता खरा सद्भक्त, खरा गणेश भक्त, तुकोबा रायांच्या सही सर्व भक्त भगवंताकडे हेच मागणं मागतात की बाबा रे, आता दुसरं तिसरं काही नको, आता काय द्या.

0: मंडळी, आताच आपण मंगलमूर्ती दुर्वांकूर महात्मे याविषयी कीर्तन ऐकलं. कीर्तनकार होत्या संध्या पोद्दार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. एक निवेदन ऐका. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्यासाठी सुवर्णसंधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 21 सप्टेंबर 2026 संध्याकाळी 7:30 वाजता नारळ लागवड आणि उत्पादन वाढीसाठी योजना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शैलेंद्र खिल्लारे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 0225415144 आणि 4515435. या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी म्हणजेच उद्या संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 KHz वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
0: बरे ते मंडळी, याबरोबरच आजचा आपला माझ्यावर माझे शिवार हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. एक आठवण उद्याच्या कार्यक्रमाची. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात जनावरांसाठी चारा आणि पशुखाद्य व्यवस्थापन याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. आणि संध्याकाळी 7:30 वाजता माझ्यावर माझे शिवार या कार्यक्रमात राज्यस्तरीय प्रसारणात फळझाडांच्या पानांचे औषधी गुणधर्म आणि उपयोग याविषयी डॉक्टर कैलाश कांबळे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असेल. बरे मंडळी, पुन्हा भेटूया या कार्यक्रमापुरती. मी सविता गुटाळ आपला निरोप घेते. नमस्कार.

0: शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम माझे आभार माझे शिवार आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12:00.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो। तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं। मंदार आपटे यांनी गायलेलं आहे, संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी।
3: बरे नवी सखी असा लपून घाव घालणी।
2: श्रोते हो स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम।
3: तुझ्या कळ्या तुझी फुले।
4: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। एक निवेदन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉक्टर एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथमित्र पुरस्कार 2025-26 प्रस्ताव मागवण्यात येत आहेत। या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 तीन प्रतीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत, असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने करण्यात आलं आहे। निवेदन संपलं।

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या. आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांच्या संघटित आखणीची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त. झारखंडचा कट्टर नक्षलवादी नेता ब्रिजेश गंजू पोलीस चकमकीत ठार. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय महिलांना 2 पदकं. महिला क्रिकेट संघ अंतिम फेरीत दाखल. दोन्ही हॉकी संघांची विजयी सलामी आणि स्मृती मंदानाचा T20 आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम. हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आणि अनिश्चित आव्हानांचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांची संघटित आखणी गरजेची आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. नवी दिल्लीत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचं भविष्य या विषयावरच्या परिषदेचा समारोप करताना त्या म्हणाल्या की या व्यवस्थेत केवळ सरकारी अधिकारी आणि कायदेतज्ञ असणार नाहीत तर समाजाचीही सक्रिय भागीदारी असेल.
1: हाल के समय में हुई अनेक प्राकृतिक आपदाओं ने यह स्पष्ट किया है कि क्लाइमेट इम्पैक्ट को कम करने के लिए सशक्त क्लाइमेट एक्शन करना आवश्यक है. विश्व का वैज्ञानिक समुदाय चेतावनी दे रहे हैं कि क्लाइमेट रिस्क बहुत गंभीर हो चुका है. इनकी यथासंभव रोकथाम और सामना करने के लिए स्थानीय क्षेत्रीय और वैश्विक सभी स्तर पर स्टेक होल्डर्स के बीच सक्रिय सहयोग की सुदृढ़ आवश्यकता है.
0: हे करत असताना ग्रामीण आणि आदिवासी समाज छोटे शेतकरी महिला तसंच इतर दुर्बल घटकांप्रती विशेष संवेदनशीलता गरजेची आहे कारण नैसर्गिक आपत्तीचा सगळ्यात जास्त फटका त्यांनाच बसतो याकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधलं. निसर्गाशी जुळवून

0: येऊन राहण्याच्या पारंपरिक ज्ञानाच्या आधारे हवामान बदल रोखण्यासाठी नागरिक केंद्रित आणि समुदाय आधारित व्यवस्था उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. आज अनेक ठिकाणी वनजमिनी आहेत पण तिथं वन दिसत नाही. शाश्वत पुनर्नवीकरणाचा अर्थ केवळ झाडं लावणं हा नाही तर त्याच्यावर आधारित स्वयंपूर्ण परिसंस्था पुन्हा निर्माण करणं हा आहे असं त्या म्हणाल्या. केंद्रीय मंत्री मनोहरलाल तसंच विविध देशांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. झारखंडचा कट्टर नक्षलवादी नेता ब्रिजेश गंझू उर्फ गोपाल सिंह भोगता आज उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकाबरोबरच्या चकमकीत मारला गेला. जवळपास 20 वर्ष फरार असलेला ब्रिजेश गंझू याच्यावर राष्ट्रीय तपास संस्थेनं 30 लाख रुपयांचं इनाम जाहीर केलं होतं. हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, जाळपोळ, सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले यासह 50 पेक्षा जास्त गुन्हे त्याच्यावर दाखल होते. पोलीस कर्मचारी आणि नागरिकांच्या हत्या केल्याचा आरोपही त्याच्यावर होता. यूपीआय आणि डिजिटल व्यवहारांसाठी शुल्क आकारणी संसदीय समितीच्या शिफारशींवरच करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात स्पष्ट केलं. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातल्या आवाडा समूहाला भेट दिल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यूपीआयवर शुल्क आकारण्यासाठी ज्या समितीनं शिफारस केली होती त्यात काँग्रेसचे पी चिदंबरम यांच्यासह अन्य काही नेत्यांचा समावेश होता. त्यानुसारच ही शुल्क आकारणी झाल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. यूपीआय शुल्काला व्यापाऱ्यांनी विरोध करू नये असं ते म्हणाले.
1: आज आपला व्यापार वाढण्याच्या मागे आणि आपल्या देशात भ्रष्टाचार कमी होण्याच्या मागे यूपीआय आणि डिजिटल ट्रान्झॅक्शननी जे केलंय ते सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि हे जर अजून पुढे आपल्याला न्यायचं असेल तर त्या दृष्टीने अतिशय नॉमिनल अशा प्रकारचे काही पैसे हे जे काही लागलेले आहेत ते मला असं वाटतं की देण्याच्या संदर्भात फार व्यापारी किंवा पेट्रोल पंपवाल्यांनी विरोध करू नये.
0: मुख्यमंत्र्यांनी बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील आवाडा समूहाच्या प्रकल्पाला भेट देऊन तिथल्या सोलार पॅनल निर्मिती प्रक्रियेची पाहणी केली. देशातलं सर्वात मोठं सौर मॉडेल नागपुरात तयार होत असून येत्या 10 वर्षात नागपूर हे सौर परिसंस्थेचं केंद्र होईल असं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र शिक्षक प्रवेश चाचणी टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणातल्या 2 आरोपींना 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आज सुट्टीच्या दिवशी पोलिसांनी या दोघांना न्यायालयात हजर केलं. त्यांचे आर्थिक व्यवहार, बँक खाती आणि राज्यात इतर कोणाशी ते संपर्कात होते तसंच पेपरची खरेदी विक्री आणि देवाणघेवाणीबाबत चौकशी करायची असल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर न्यायालयानं दोघांना पोलीस कोठडी सुनावली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ पत्रकार आणि CNN IBN वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ संपादक पायल मेहता यांचं आज मुंबईत निधन झालं. त्या 46 वर्षांच्या होत्या. आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथंच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतानं नेमबाजीत 2 रौप्य पदकांवर नाव कोरलं. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात एला वेनिल वल्वरीवन आणि विदर्सा विनोद यांनी सोनम म्हस्कर यांनी रौप्य पदक पटकावलं. तर याच क्रीडा प्रकाराच्या वैयक्तिक गटात एला वेनिल वल्वरीवन हिनं रौप्य पदकाची कमाई केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पदक विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे. क्रिकेटमध्ये महिला संघानं बांगलादेशवर 114 धावांनी विजय मिळवून सुवर्णपदकासाठीच्या सामन्यातलं स्थान निश्चित केलं. या सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मंदाना हिने महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. आजच्या सामन्यात 37 धावा करून तिनं एकंदर 4,788 धावांचा टप्पा गाठला आणि न्यूझीलंडची सुझी बेट्स हिचा 4,758 धावांचा विक्रम मोडला. भारताचा अंतिम सामना श्रीलंकेशी होणार आहे. मिश्र मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तरियाल हिनं महिलांच्या 60 किलो गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे या स्पर्धेतलं तिचं पदक निश्चित झालं आहे. ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे. हॉकीमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला

संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर दणदणीत मात केली. बॅडमिंटनमध्ये उपांत्य फेरीत महिला संघानं कझाकस्तानवर 3-0 असा विजय मिळवला. आता उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना यजमान जपानशी होणार आहे. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं इंडोनेशिया आणि सिंगापूरचा पराभव केला तर पुरुष संघानं इंडोनेशियावर मात केली पण इराणकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी नागोया इथं ऑलिम्पिक व्हिलेजला भेट देऊन भारतीय खेळाडूंची भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. परकीय गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात सुमारे 20,200 कोटी रुपये तर ऑगस्ट महिन्यात 29,630 कोटी रुपये गुंतवले होते. चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर महिन्यापर्यंत परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 2,45,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. हा आकडा 2025-26 या आर्थिक वर्षात काढून घेतलेल्या गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे. जागतिक पातळीवर वाढती अनिश्चितता, अमेरिकेत वाढते व्याजदर, कच्च्या तेलाचे वाढते दर या सगळ्याचा प्रतिकूल परिणाम भारतीय शेअर बाजारांवर दिसून येत आहे असं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. मुंबईत कोस्टल रोडवर आज पहाटे झालेल्या एका कार अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झाला. मरीन ड्राईव्हवरून हाजी अलीच्या दिशेने जाताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही भरधाव कार उड्डाणपुलावरून खाली कोसळली. नेपाळमध्ये गेल्या 26 ऑगस्टला आलेल्या महापुरात बेपत्ता झालेल्या सुमारे 6,000 लोकांचा शोध घेण्याचं काम अद्याप सुरू आहे. नदी किनाऱ्यावर उद्ध्वस्त झालेल्या बांधकामाच्या ढिगाऱ्यांमध्ये तसंच रसुआ जिल्ह्यातल्या जलविद्युत प्रकल्पात शोधकार्य सुरू आहे. आतापर्यंत 1400 जास्त मृतदेह सापडले आहेत. पुरानं जमलेला गाळ उपसण्यासाठी सुमारे 3 ते 4 महिने लागतील असा अंदाज तिथल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कोसळलेले पूल पुन्हा उभारण्याचं काम सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांच्या संघटित आखणीची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त. झारखंडचा कट्टर नक्षलवादी नेता ब्रिजेश गंजू पोलीस चकमकीत ठार. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय महिलांना 2 पदकं. महिला क्रिकेट संघ अंतिम फेरीत दाखल. दोन्ही हॉकी संघांची विजयी सलामी आणि स्मृती मंदानाचा T20 आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेळ ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आणि 43 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात रावासू कोलेकर आणि सहकलाकारांनी गायलेल्या संत नामदेवांच्या धनगरी ओव्या आपण ऐकणार आहात.

0: माळाचा निघून चालला सैला
1: दोन आमदार पडलेला
0: हदी जपूरणाराला मैदान माळाला गेला होता त्या वेळेला
1: आणि स्वतः शिद माळाबा
0: ताज बावडी पाण्याला गेला होता एवढ्या वेळेत विचार गेला होता शिद माळाबा
1: आणि त्यात्रे वगताला
0: बाबा
1: काय झाला
0: म्हणलं 350 म्हणलं राखणी ताज म्हणलं आपण कसं जायचं आता
1: म्हणून शिद माळाबा त्या वेळेला
0: भंडारा बेकैला कडे कुलप्या निघायला
1: स्वतः शिद माळाबा.

0: गेला गेला सीसी नारायण बिर कहला बघून
1: जसा मात्र आला होता पुष्कर येला
0: बाबा
1: काय झाला
0: साडेतीनशे म्हणला बंदी खाल्ल्यात काकड्यात म्हणला
1: अरे तू मात्र कुठं आला गाव राव सांग लवकर मला
0: तू कसा सांग म्हणताना सिद्धमाळा बालालता बोलायला
1: अरे स्वतः तो मात्र त्याला
0: बाबा
1: काय झाला
0: सिरगान म्हणता काय म्हणला माझ्या काशिनी बिरापाच्या शेवला तास उडला पाणी नाही आलूया
1: पाणी नाही एवढं म्हणताना स्वतः शिवसेनारायण
0: बाबा
1: काय झाला
0: मी म्हणला बावडीला येडा घालून माझ्या फडीची राखण म्हणला झाकण केलं एवढ्या बारूला मी रातांदळा झालो या मला डोळा दे तवा पाणी नाही बिरका
1: एवढं म्हणताना शिरमाळा त्यावेळी
0: आपण तर ह्याला द्या

0: नाहीतर आपल्याला पाप लागेल गुरुम छवा म्हणून करणार नाही. म्हणून सिद्ध माळापाने काय केलं
1: करणार होता मात्र शिष्यनारायणाला सांगेल.
0: बाबा गावाच्या खालत म्हणला लिंगुडाचा आळा म्हणला लिंगुडा आळात सवज जायचं.

0: शिशी नारायणला पळ काढायला एवढं काय करायला आपण अवघडा का म्हणलं
1: वाय नक्कीच जाणवतो तो आता जाता
0: लिंगुड्याच्या आळ्याला गेला त्यावेळेला
1: आणि स्वतः जाताना समज गेला
0: उरपडाला डोळाने कात निघून गेले तिथे माघारी फिरला
1: शिशी नारायणाला लागलो दिसायला गडबड गडबडीने मात्र
0: नाही जायला म्हणलं आपण काहीतरी वगमान घ्यावं याच्याकडे
1: वैगे बावडीवर परत तो गेला
0: पळते गेला हे मारा बाला लालवता बोलायला
1: आणि शिरमाळप्पा पायरी लालवता उतरायला
0: शिरमाळप्पा एक पायरी उतरलं का पाणी दोन पायऱ्या उतरत होत असं करत करत पाणी गेलं तळाला
1: आणि स्वतः त्याच वेळेला
0: खाली तळाला राहतायला काय उत्तर मारवायला
1: आणि

0: दे सिद्ध महाराप्पा गेला होता ताला सात आश्रमा खायला ते बोलायला
1: कोणता या सिद्ध महाराप्पाला
0: बाबा
1: हा
0: हमारा गंगेचा काहीतरी वगमानते
1: आणि
0: वगमानते मध्ये ना सिद्ध महाराप्पा काय झाला
1: आणि सिद्ध महाराप्पा काला होता वगमान तो दिला
0: गंगेचे पुजा गंगेला सोडतेले तुला परडी करू ना
1: आणि
0: तोर काय शिष्य नारायण काय म्हणतो या
1: तरी सिद्ध महाराप्पाला
0: सात आश्रमाला बाबा वगमाने दिला
1: आणि
0: आता मला सुद्धा वगमानते
1: मग मात्र पुढे जा
0: असे म्हणताना त्यावेळी
1: सिद्ध महाराप्पाला
0: काय केलं
1: काय तो
0: वगमानला नागपंचमी बारा वाट्याचा काढतेने तुझ्या नवनाक
1: आणि
0: दूध घालतेने वारला तुला उपास धरतेने बाबा असा वगमान ते आला
1: आणि वगमान दिलं सिद्ध महाराप्पा

श्रोते, आताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात रावासू कोलेकर आणि सहकलाकारांनी गायलेल्या संत नामदेवांच्या धनगरी ओव्या ऐकल्यात आणि हा लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया बिंदूजी यांची रचना. संगीत आहे पंडित अनुपम राय यांचं आणि गायला आहे अनुरिता राय सिन्हा यांचं भजन.

श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 11:30 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा येथे समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचे प्रसारण उद्या दिनांक 21 सप्टेंबर 2026 रोजी 5:50 सुरू होईल. दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे प्रसारण रात्रभर आपण ऐकणारच आहोत. शुभरात्री. जय हिंद.